सुप्रभात श्रोते हो, 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणी रत्नागिरीचं हे मध्यम लहरी केंद्र आहे. त्याचप्रमाणे 101.5 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी रत्नागिरीची ही FM वाहिनी आहे. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 25 भाद्रपद शके 1948 अर्थात 16 सप्टेंबर 2026. सकाळचे 5:59 झाली आहेत. आजच्या प्रातःकालीन सभेत मी दीप्ती मुसळे आपलं स्वागत करते. आजच्या प्रातःकालीन सभेला सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 6 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सुविचार आत्ताच आपण ऐकला. आता प्रसारित करत आहोत मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाला सुरुवात करूया मधुसूदन कानिटकर यांच्या स्वरातल्या श्रीकृष्णाची स्तुती करणाऱ्या या स्तोत्राने.

कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली रामानंद यांची भूपाळी. संगीतबद्ध केले पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया नंदू होनप यांनी संगीतबद्ध केलेलं प्रवीण दवणे यांचं भक्तिगीत. संगीतबद्ध स्वरबद्ध केलं आहे अजित कडकडे यांनी.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेली संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना आता ऐकूया. संगीतबद्ध केली आहे कमलाकर भागवत यांनी.

पंडित अवधूत बाम यांनी संगीतबद्ध केलेली संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना आत्ताच आपण ऐकलीत. स्वरबद्ध केली होती स्वप्नील गोरे यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात पुढचं गीत आता ऐकूया, टी मीना आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया पी ए शिरगोपीकर यांचं देशभक्तीपर गीत, संगीतबद्ध केलं आहे व्ही एन सोमपूरकर यांनी.

0: समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीतासोबतच श्रोतेहो मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 6:40 होत आहेत. आता प्रसारित करतोय कृषीवाणी हा दैनंदिन सूचना पत्रांचा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूया विविध सापळ्यांचं शेतीमधील महत्त्व याविषयीची माहिती. वाचन केलंय विद्या तावडे यांनी.
1: नमस्कार शेतकरी मित्रहो. मित्रहो, किडींच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी सापळा हे कमी खर्चाचं तंत्रज्ञान असून विविध प्रकारच्या सापळ्यांच्या मदतीने आणि प्रभावीपणे कमी खर्चात पर्यावरणाला कोणतीही बाधा न पोहोचवता कीड नियंत्रण कसं करता येईल याविषयी आज जाणून घेऊया. यामध्ये कामगंध सापळा, प्रकाश सापळा, विष आमिष सापळा तसंच पिवळा चिकट सापळा अशा सापळ्यांचा वापर करता येईल. कामगंध सापळा म्हणजेच काही कीटक शरीरामधून विविध प्रकारचा गंध सोडतात ज्यांच्यामुळे त्याच वर्गातील नर कीटक मादी कीटकाकडे आकर्षित होतात. हा विशिष्ट प्रकारचा गंध बहुतांश कीटकांमध्ये मादी सोडते ज्यांच्यामुळे नर कीटक त्यांच्याकडे आकर्षित होतात, पण काही कीटकांमध्ये नरसुद्धा हा गंध सोडतात. कामगंध सापळ्यामध्ये आपण कृत्रिम गंध वापरतो ज्यांच्यामुळे नर कीटक त्या गंधाकडे आकर्षित होऊन सापळ्यामध्ये अडकतात. या कृत्रिम गंधामुळे

0: फक्त एकाच प्रजातीतील नर आकर्षित होतात. एका विशिष्ट प्रकारच्या कृत्रिम गंधाकडे दुसऱ्या प्रजातीतील नर आकर्षित होत नाहीत. म्हणूनच प्रत्येक कीटकाच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या कामगंध सापळ्यांचा उपयोग करावा लागतो. प्रत्येक प्रजातीसाठी वेगवेगळा आणि विशिष्ट गंध वापरावा लागतो. कामगंध सापळा हे किडींच्या नियंत्रणासाठी कमी खर्चाचं आणि प्रभावी असं शेतकऱ्यांसाठीचं तंत्रज्ञान आहे. प्रकाश सापळा हा आजच्या काळात शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरलेला आहे. पिकांवरील किडींचे होणारे कीटकनाशकाविरुद्धची प्रतिकारशक्ती, दुय्यम किडींची मुख्य किडी म्हणून होत चाललेला बदल पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. पर्यावरणाचं प्रदूषण हे सगळे कीटकनाशकाच्या चुकीच्या आणि अतिवापरामुळे होत आहे. हे सगळं रोखण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचं महत्त्वाचं साधन म्हणून प्रकाश सापळ्यांचं किडींच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आज शेतीमध्ये फार महत्त्व आहे. प्रकाश सापळ्यामुळे बऱ्याच किडींचं कमी खर्चात एकत्रितपणे व्यवस्थापन करता येतं. आता आधुनिक प्रकाश सापळ्यामध्ये मित्र किडींची सुटका होण्यासाठी बारीक छिद्र ठेवले जातात. ते छिद्र बहुसंख्य मित्र किडींच्या आकारमानाएवढं असतं, त्यामुळे प्रकाश सापळ्याकडे आकर्षित होऊन अडकलेल्या मित्र किडींची सुटका होते आणि शत्रू किडी अडकून राहतात. आज फळपिकावर फळमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतोय. फळमाशीमुळे जागतिक बाजारपेठेत भारतातील फळांची गुणवत्ता खालावत आहे, तसंच निर्यातीवर बंदी सुद्धा येते. फळमाशीमुळे आंब्याच्या फळाच्या निर्यातीवर बऱ्याचदा मर्यादा आल्या आहेत. तसंच फळमाशी नियंत्रणासाठी फवारलेल्या रासायनिक कीटकनाशकांमुळे फळामध्ये कीटकनाशकाचे अवशेष किमान अवशेष मर्यादेच्या वर आढळून येत असल्यामुळे निर्यात होऊ शकत नाही आणि त्याचे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. म्हणूनच रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी करून फळमाशीच्या नियंत्रणासाठी पूरक असा कामगंध सापळ्याचा वापर करणं गरजेचं आहे. असे हे विविध सापळे किडींच्या नियंत्रणासाठी फार महत्त्वाचे आहेत. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: विविध सापळ्यांचं शेतीमधील महत्त्व याविषयीची माहिती आताच आपण ऐकली कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये. माहितीचं वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. कृषीवाणीचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल दुपारी 2 वाजता.

श्रोते हो, आता 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदे या कार्यक्रमा अंतर्गत आपण मधुमेह हा आजार आपणास जडू नये यासाठी आपण काय दक्षता घ्यावयास हवी याविषयी

0: मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोतेयो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेत आहोत. मधुमेह हा आजार होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यावी याबद्दल जाणून घेऊया. मधुमेहाचे एवढे महत्त्व काय आहे? मधुमेह हा फक्त रक्तातील साखरेच्या संदर्भातलाच आजार नसून हा पूर्ण शरीराला व्यापणारा आजार आहे, ज्याला व्हॅस्क्युलोपॅथी म्हणतात. आणि शुगरमुळे किंवा डायबिटीजमुळे लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स होतात. हा एक क्रोनिक आजार आहे आणि जर शुगर नियंत्रणात नसेल, डायबिटीज नियंत्रणात नसेल, अनकंट्रोल असेल तर आपल्या महत्त्वाच्या अवयवांवर, किडनी, मेंदू, हृदय, डोळे किंवा आपल्या वेगवेगळ्या पायाच्या नसा आहेत, डोळ्याच्या नसा आहेत, ज्याला न्यूरोपॅथी म्हणतात, असे वेगवेगळे आजार व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांचा डायबिटीज हा अतिशय कंट्रोल पाहिजे. कंट्रोल म्हणजे रक्तातील साखरेची पातळी 100 ते 110 फास्टिंगमध्ये आणि 140 ते 150 पोस्टमीलमध्ये असणं जरुरी आहे. आणि याबरोबरच HbA1c 3 महिन्याचा जो ॲव्हरेज रिपोर्ट आहे तो एक साधारणतः 6.5 आसपास पाहिजे. हे म्हणजे आदर्श. ह्याचा फायदा काय होतो की लॉंग टर्ममध्ये पुढं चालून डायबिटीजचे गंभीर परिणाम आपल्या महत्त्वाच्या अवयवांवर होत नाहीत. डायबिटीज होऊ नये म्हणून काय करू शकतो? डायबिटीज होऊ नये म्हणून प्रत्येकाने आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल घडून घेणं जरुरी आहे. सध्याचं स्पर्धेचं युग आहे, सगळ्यांना स्ट्रेस आहे, व्यायामाचा अभाव आहे, तर सर्वांनीच, विशेष करून प्री डायबिटीज किंवा ज्यांच्या घरी डायबिटीज आहे अशांनी तर खूप काळजी घेणं जरुरी आहे. लाईफस्टाईलमध्ये डाएटचं खूप महत्त्व आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं तसं हेल्दी डाएट, होल ग्रेन्स म्हणजे जास्तीत जास्त पूर्ण जे धान्य येतात ते खाणं, व्हेजिटेबल्स, पल्सेस, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी हे जास्त खाणं जरुरी आहे. प्रोटीन्सचं प्रमाण वाढवणे, कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी करणे, प्रोसेस फूड, जंक फूड्स कमी करणे, पुरेशी झोप घेणे, रेग्युलर व्यायाम सातत्याने नियमितपणे आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस रोज 40 ते 50 मिनिट वॉकिंग करणे किंवा स्लो जॉगिंग करणे हा व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे. जर कुठल्या व्यसन असतील तर ते टाळायचे आहेत. वजन जास्त असेल वजन कमी करायचं आहे. आपल्या लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन केलं, तुम्ही जर हेल्दी लाईफस्टाईल जर केली तर होणारा डायबिटीज निश्चितपणे टाळता येतो. डायबिटीजला घाबरू नका, पण डायबिटीजची काळजी घेणं अतिशय जरुरी आहे. जर आपण संतुलित आहार घेतला, रेग्युलरली जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधं घेतली, तुमच्या डोळ्यांची, हृदयाची, किडनीची जर काळजी घेतली, त्याची जर नियमित तपासणी केली तर डायबिटीजमुळे होणारे परिणामही टाळता येतात ज्यांना डायबिटीज आहे त्यांना. आणि जे प्री डायबिटीज आहेत त्यांना डायबिटीज होऊ नये म्हणून काळजी घेतली तर डायबिटीज टाळता येतो. डायबिटीज हा गंभीर आजार आहे, तो पूर्ण शरीराला व्यापतो आणि बऱ्याच वेळेस हा सुप्त आजार असतो, ज्याला बऱ्याच ठिकाणी सायलेंट डिसीज म्हणतात, कारण त्याचे लक्षणं आढळत नाहीत. त्याच्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहणं जरुरी आहे. ज्यांचं वय 35 वर्षाच्या वर आहे त्यांनी वर्षातून एकदा तरी शुगर, BP, कोलेस्ट्रॉल ह्याची तपासणी करून घेणं जरुरी आहे. आणि ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी वर्षातून एकदा किडनी, डोळे, हृदय ह्याची तपासणी करणं अतिशय जरुरी आहे. डायबिटीजच्या पेशंटला हृदयरोग व्हायची शक्यता जास्त असते, पण जर डायबिटीज कंट्रोल ठेवला तर तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह हा आजार आपणास होऊ नये यासाठी आपण काय दक्षता घेणं गरजेचं आहे याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: सर.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतीने आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोतेहो, आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग चौथा. ऐकूयात परिसर कार्यक्रम. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
2: श्रोतेहो नमस्कार. आपण विकासाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहोत. रस्ते रुंद होत आहेत, शहरे विस्तारत आहेत, उद्योग वाढत आहेत, तंत्रज्ञान प्रगत होत आहे. पण या प्रगतीच्या प्रवासात एक प्रश्न

0: आपण स्वतःला विचारायला हवा, या विकासासोबत निसर्गाचे काय? पृथ्वीवरील जीवनाच्या आधारस्तंभांपैकी एक असलेल्या वनस्पतींचे अस्तित्व आपण सुरक्षित ठेवत आहोत का? वनस्पती आपल्याला अन्न देतात, प्राणवायू देतात, औषधी संसाधने देतात, मातीचे संरक्षण करण्यास मदत करतात, असंख्य प्राणी पक्षी आणि कीटकांना अधिवास देतात, कार्बनचे संचयन करतात, त्याद्वारे हवेचे प्रचंड प्रदूषण सहज कमी करतात आणि आपल्या परिसराला जगण्यायोग्य बनवतात. म्हणूनच वनस्पतींचे संवर्धन हा केवळ पर्यावरणाचा विषय नाही, तो आपल्या अन्न सुरक्षेचा, जलसुरक्षेचा, जैव विविधतेचा आणि भविष्यातील पिढ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आज आपण वृक्षारोपण करतो ही चांगली गोष्ट आहे, पण केवळ रोपे लावणे पुरेसे नाही. लावलेल्या रोपांचे संगोपन करणे, स्थानिक आणि देशी वनस्पतींचे संवर्धन करणे, जंगलांचे संरक्षण करणे, अनावश्यक वृक्षतोड टाळणे, पाणी आणि मातीचे संवर्धन करणे आणि जैव विविधतेस पोषक वातावरण निर्माण करणे हे तितकेच आवश्यक आहे. आपण काय करू शकतो? आपल्या घराभोवती झाडे लावू शकतो, शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात जैव विविधता उद्यान तयार करू शकतो, स्थानिक वनस्पतींची लागवड करू शकतो, पावसाचे पाणी साठवू शकतो, प्लास्टिकचा वापर कमी करू शकतो, जंगलातील वनस्पती आणि वन्यजीवांचे संरक्षण करू शकतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निसर्गाकडे केवळ संसाधन म्हणून न पाहता सहजीवनाचा भाग म्हणून पाहू शकतो, कारण निसर्गाचे नुकसान म्हणजे शेवटी आपले नुकसान. आज आपण लावलेले एक रोप कदाचित उद्या आपल्या हातात नसेल, पण त्याची सावली पुढच्या पिढीला मिळेल, त्याचे फळे नक्कीच पुढच्या पिढीला चाखायला मिळतील. आज आपण जपलेले जंगल कदाचित आपल्याला प्रसिद्धी देणार नाही, पण ते असंख्य जीवाचे जीवन सुरक्षित ठेवेल आणि या पृथ्वीला, या वसुंधरेला कायम हरीभरी ठेवेल. आज आपण जपलेली एक छोटीशी वनस्पती कदाचित आपल्या लक्षात येणार नाही, पण ती एखाद्या कीटकासाठी अन्न असेल, एखाद्या पक्षासाठी आश्रय असेल आणि एखाद्या परिसंस्थेसाठी अत्यावश्यक दुवा असेल. म्हणूनच वनस्पतींचे संवर्धन ही केवळ पर्यावरण प्रेमींची जबाबदारी नाही, ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पृथ्वीवरील या विशाल बिघडलेल्या पर्यावरणासाठी मी एकटा काय करू शकतो असे आपल्याला बऱ्याचदा वाटणे स्वाभाविक आहे, परंतु आपल्या देशात आणि जगात केवळ एकट्या व्यक्तीने याच निसर्गात प्रचंड असं कार्य करून निसर्गाचे पुनःप्रस्थापन आणि संवर्धन केलंय. आपल्याला जाधव मोलाई पायेंग हे नाव माहिती आहे का? त्याचे योगदान कशासाठी आहे माहिती आहे का? कदाचित नसेल, पण हीच माणसं खरं म्हणजे देशाची खरी हिरो आहेत. 1989 मध्ये आसाममधील स्थानिक सामाजिक वनीकरण विभागाने 200 हेक्टर जमिनीवर सामाजिक वनीकरण प्रकल्प सुरू केला. प्रकल्प पूर्ण झाला, परंतु तरी देखील प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुलाई यांनी एकट्याने जीवनभर वृक्षरोपण करणे सुरूच ठेवले. सध्या तो ओसाड प्रदेश सुमारे 1360 एकर क्षेत्रावर पसरलेल्या वृक्षांनी आच्छादला गेलाय. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांच्या सन्मानार्थ त्या जंगलाला आता मुलाई जंगल असे नाव आपल्या सरकारने दिले आहे. आपल्याला हे शिकायला मिळते की जरी अनेक लोक एकत्र येऊन जंगल नष्ट करत असले, तरी एखादी व्यक्ती जर दृढनिश्चयी असेल तर ती नक्कीच बदल घडून आणू शकते आणि नवीन जंगल निर्माण करू शकते. कोणत्याही पर्यावरणीय प्रकल्पाच्या बाबतीत मी काय करू शकतो असा विचार करू नका, तर मी जर कृती केली तर माझ्या आसपासचे लोकही माझे अनुकरण करतील असा विचार करा. कारण झाडे ही पृथ्वीचे फुफ्फुसे आहेत असे म्हणणे पुरेसे नाही, झाडे हे पृथ्वीच्या जीवनव्यवस्थेतील मूलभूत घटक आहेत. चला एक रोप लावूया, त्याचे संगोपन करूया, एक झाड वाचूया, एक जंगल जपूयात आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी हिरवी समृद्ध आणि जिवंत पृथ्वी ठेवूयात. आपले सर्वांचे धन्यवाद.
1: श्रोत्या, आताच आपण परिसर या कार्यक्रमात वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अधिष्ठान या विषयीचा भाग चौथा ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय.

0: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, यानंतरची उद्घोषणा या जाहिरात विश्रामानंतर.
1: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6:56 झाली आहेत. श्रोते हो, आता ऐकूया रूपरेषा आज प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. रूपरेषेनंतर लगेचच प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम

दिलखुलास भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम 7:40 8:40 सुगम संगीत 9 आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट गीतांचा लख लख चंदेरी या कार्यक्रमामध्ये. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये बासरी बुलबुल हार्मोनियम वादक आणि दशावतार कलाकार श्रीकृष्ण उर्फ जया गोरे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते विवेक वानखडे. 10 मराठी चित्रपट संगीत NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग 10:30 11:05 गाता रहे मेरा दिल. श्रोते हो, 12 सर्व कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. हे कार्यक्रम याप्रमाणे: 12 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकाल संवाद रंग या सदरात दीपस्तंभ फाउंडेशनच्या माध्यमातून वंचित दिव्यांग गरजू मुलांना मदत करणाऱ्या यजुर्वेंद्र महाजन आणि त्यांच्या पत्नी मानसी महाजन यांची विद्यागौरी ताम्हणकर यांनी घेतलेली मुलाखत. 1:05 गीतबहार. परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40 1:45 भावधारा. 2:30 नादब्रह्म अंतर्गत रवींद्र कुलकर्णी यांनी गायलेला राग मधुवंती आपण ऐकू शकाल. हे होते आमच्या आजच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. आजची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल 4:58 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट गीतांचा. 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. गीतबहार 6:10 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 अर्थविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आपण ऐकाल सागरी मासेमारी निर्यातीमधील गुणवत्ता आणि निर्यात वाढीसमोरील आव्हानं याविषयी प्राध्यापक सचिन साट्टम यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आज रात्री 8:00 जपान इथं आयोजित करण्यात आलेल्या 20 आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 विषयी विशेष कार्यक्रम चिअर भारत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र 8:30 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 10:00 कार्यक्रम रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी शुभा मुद्गल यांनी गायलेला राग श्याम कल्याण. याशिवाय नेहमीच्याच वेळेवर सर्व बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. श्रोते हो, तर आत्ताच आपण रूपरेषा ऐकलीत आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: किंवा पमोरिया।
1: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासांनी पूर्ण करायची असतात।
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे साथ आमची।
1: अटी लागू।
3: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। श्रोते हो, सकाळचे 7:01 झालेलं आहे। आता प्रसारित करतोय प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल,

0: कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
1: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
2: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
1: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
3: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी।
4: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
5: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर। आपण एका अपरिचित व्यक्तिमत्वाची, एका अपरिचित हिरोची कथा ऐकूया। बाबूराव शेडमाग असं त्यांचं नाव। आता यांचा इतिहास काय? तर श्रीमंत फुलेश्वर आणि राधाबाई या आईवडिलांच्या पोटी बाबूराव शेडमाग यांचा जन्म झाला 1833 साली 12 मार्चला। देवलपरी नावाचं गाव होतं, तिथे कोंडा नावाचा एक सावकार होता। या कोंडा सावकाराची धनदौलत लुटली गेली, ही प्रथम लुटली या बाबूरावांनी, आणि तिथूनच त्यांच्यातल्या लढाईला सुरुवात झाली। बाबूराव शेडमाके आणि त्यांचा चुलत भाऊ व्यंकटराव यांनी देवलपरीतून कोंड्या सावकाराची सर्व कागदपत्र जाळून टाकली। त्यांनी या सावकारांनी काय केलं, लोकांना पैसे द्यायचे, त्यांच्यावरती अव्वाच्या सव्वा व्याज लावायचं, त्यांच्या जमिनी लुटायच्या, दागिने लुटायचे, असा सगळा उद्योग केला होता। त्याच्या विरुद्ध या बाबूराव शेडमाके आणि त्यांचा चुलत भाऊ व्यंकटराव यांनी मोहीम उघडली। ब्रिटिशांचा जो अनुनय करतील त्या सगळ्या सावकारांना दम भरला आणि सांगितलं, ही जनता आहे ना, ही माझी जनता आहे, आणि त्यांना जर त्रास झाला तर आमच्याशी गाठ आहे, लक्षात ठेवा, अशी धमकी पण दिली। त्यावेळेला गडमंडळचे शासक होते शंकरशाह। ह्या बाबूरावांनी शंकरशाहांना भेटले, त्यांचा पाठिंबा मिळवला। आजूबाजूचे जे दोन मोठे परगणे होते, नांदगाव संगणापूर, हे ब्रिटिशांच्या ताब्यात होते, त्यांच्यावरती हल्ला करून ब्रिटिशांचा पराभव केला। आत्ताच्या आंध्र प्रदेशातले पण गोंडवलांना लागून असणारे आदिलाबाद, त्यानंतर महाराष्ट्राचा चंद्रपूर, गडचिरोली, कुरखेडा किंवा ब्रह्मपुरी, राजुरा, त्यानंतर अहेरी आलापल्लीचा प्रदेश, भामरागड, हा सगळा प्रदेश त्यांनी आपल्या लोकांच्या बरोबर सैन्याच्या सहाय्यानं अगदी पिंजून काढला आणि इंग्रजांच्या विरुद्ध जनप्रबोधन केलं। मंडळाचे जे राजा शंकरशाह होते आणि त्यांचा मुलगा रघुनाथ शाह यांना ब्रिटिशांनी ब्रिटिश विरोधी कारवायांचं फळ म्हणून 18 ऑगस्ट 1858 तोफेच्या तोंडी दिलं। आता ही जी घटना घडली यामुळे बाबूराव शेडमाके संतापले। त्यांनी आजच्या चंद्रपूरमधलं जे मूल गाव आहे, त्या मूल तालुक्यातल्या राजगड या ठिकाणी जो ब्रिटिश परगणा होता त्याच्यावरती हल्ल्याची योजना आखली। त्यावेळेला कठीण परिस्थितीमध्ये बाबूरावांनी जवळजवळ 1200 लढवय्ये आणि अत्यंत कडवे, देशभक्तीने भारलेले असे सैनिक जमा केले। त्याच्यामध्ये खास करून युवकांचा भरणा होता, त्यांना विशेष प्रशिक्षण दिलं आणि संपूर्ण तयारीनिशी 7 मार्च 1858 त्यांनी या राजगड, जे मुख्यालय होतं, त्याच्यावरती हल्ला केला। हा विदर्भातला भाग आहे। इंग्रज सरकारचा तिथे एक प्रतिनिधी होता ज्याचं नाव सरदार रामजी, हा ब्रिटिश सैन्याचा मुख्य होता। त्या सरदार रामजीला ठार केलं। त्यांनी अनेक युद्ध खेळली गोंडवाना प्रदेशामध्ये, आदिलाबाद चंद्रपूरपासून अगदी मध्य प्रदेश छत्तीसगडमधल्या अंतर्गत भागांमध्ये अनेक चाली खेळल्या, अनेक युद्ध खेळली। त्यातली खास करून घोसरी आणि नांदगावची युद्ध ही खूप मोठी युद्ध आणि निर्णायक ठरली, ज्यांनी ब्रिटिशांना खूप मोठा दणका बसला। ब्रिटिशांचा त्या प्रदेशातला कॅप्टन क्रिस्टन हा आश्चर्यचकित व्हायचा बाबूरावांचा पराक्रम पाहून। निवडक 1200-1300 सैन्यानिशी हा माणूस कसा विद्युत वेगानं सगळीकडे फिरतो आणि आपल्या शिकलेल्या सैन्याचा कसा पराभव करतो हे अचंब्याने तो पाहत असे। त्यांनी बाबूरावांबद्दल लिहिलेलंही आहे। एक ब्रिटिश अधिकारी बाबूरावांचं कौतुक करतो, त्याच्याबद्दल लिहितो की गोष्ट जगावेगळी नाही का, अवघ्या 1200 सैन्यानिशी ब्रिटिशांच्या सैन्याला आजच्या प्रदेशातल्या 12 ते 15 जिल्ह्यामध्ये नाकी दम आणणारा हा स्वातंत्र्य सैनिक वनजातींमधला अद्वितीय नाही का।
0: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल।

गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 7:07 मराठीतून प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो जरूर ऐका, हजारो अनाथ दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल संस्थेचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन आणि मानसी महाजन यांच्याशी साधलेला संवाद.
1: विशेषतः जे अनाथ मुलं आलेले असतात त्यांना आई वडील नातं गोतं काही नसतं, काही दिव्यांग मुलं सुद्धा अनाथ सुद्धा असतात. तर लक्षात आलं या प्रवासात की काही काहींना नावच नसतं, म्हणजे नाव असतं राज, मंगल, मोहिनी एवढंच. आणि मग प्रत्येक दिवशी जाणीव होते की मी अनाथ आहे. कोणी कोणी विचारत राहतं पूर्ण नाव काय, तुम्ही कुठले आहात, मग ते सांगतात कुठलेच नाही आहे. आणि ती मी कुणीच नाही आणि माझं कुणीच नाही ही जी भावना आहे ही फार वाईट असते. त्यासाठी मग नाव द्यायला सुरुवात केली. आता त्यांची नावं राज यजुर्वेंद्र महाजन, मोहिनी यजुर्वेंद्र महाजन अशी आहेत.
0: अवश्य एका 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि दिनांक 17 सप्टेंबर रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता.
2: काळजातल्या काळजीला जेव्हा प्रेमाची उमेद मिळते तेव्हाच तर संकटांच्या वाळवंटातही माणुसकीची बाग फुलते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचं भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखालील पुण्यातील सेवायज्ञ बालक पालक प्रकल्पाचे प्रमुख राकेश सणस आणि ज्येष्ठ स्वयंसेवक जयंत पारखी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
3: गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
4: ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
5: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2000 रुपयांपर्यंतचे UPI व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरील व्यवहारांवर शुल्क आकारलं जाणार नाही, केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून स्पष्ट. साखर कारखान्यांना सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राज्यभरात ST बस स्थानकांवर 125 हिरकणी कक्ष उभारण्यात येणार. राज्यात 1.5 दिवसाच्या गणपतींचं भक्तिमय वातावरणात विसर्जन. आणि अफगाणिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवत 3 सामन्यांच्या T20 मालिकेत भारताची 2-0 आघाडी. आता सविस्तर बातम्या. UPI द्वारे व्यक्ती ते व्यक्ती होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारलं जाणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. तसंच UPI द्वारे व्यापाऱ्यांना केल्या जाणाऱ्या 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर आणि लहान व्यापाऱ्यांसाठी 0% डिस्काउंट रेट म्हणजेच MDR आराखड्याअंतर्गत येणारे व्यवहारही विनाशुल्क राहतील असंही अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. MDR फक्त 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विशिष्ट व्यापारी व्यवहारांना लागू होईल असंही अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. हा बदल येत्या 15 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. सहकारी साखर कारखान्यांची 2025-26 गाळप हंगामातली FRP ची

थकबाकी देण्यासाठी आणि पुढच्या वर्षीच्या गाळप हंगामासाठी या कारखान्यांना सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाची 25 प्रमुख धोरणं आणि 25 प्रमुख योजनांचं विश्लेषण आणि मूल्यांकन करण्यासाठी महाराष्ट्र तांत्रिक सहायता कक्ष अर्थात महाटॅक स्थापन करण्यास, त्याचबरोबर महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती तसंच औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्यालाही काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीबाबत चर्चा झाली. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. अवर्षणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचं सर्वेक्षण लवकरच सुरू करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातलं सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभं राहणार आहे. नॅशनल शिप बिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांच्यात काल या केंद्राच्या उभारणीसाठीचा सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. एकंदर 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पातून 15,000 प्रत्यक्ष तर 75,000 अप्रत्यक्ष असे 90,000 रोजगार निर्माण होणार असल्याचं ते म्हणाले. युद्धनौकांसह व्यापारी व्यावसायिक जहाजांची निर्मिती तसंच जहाज तोडणी, जहाज दुरुस्ती आणि पुनर्वापर अशी सर्व कामं इथं होतील. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातल्या लाखो महिला प्रवाशांची सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानार्थ राज्यभरातल्या एसटी बस स्थानकांवर येत्या 3 वर्षात 125 हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर यांच्यात या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. या कक्षांमध्ये मातांना स्तनपानासह बाळाची निगा राखण्यासाठी आवश्यक अशी सुरक्षित जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसंच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रालयात महसूल विभागाच्या महाखनिज 2 या प्रणाली आणि मोबाईल ऍपचं लोकार्पण तसंच राज्य महाखनिज नियंत्रण कक्षाचं उद्घाटन केलं. महाखनिज 2 या प्रणालीतल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे गौण खनिज क्षेत्राचं सर्वेक्षण, वाहतुकीवर देखरेख आणि परवान्यांची डिजिटल पडताळणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. याशिवाय अनियमितता ओळखणं आणि महसुलातली तफावत आणि गळती कमी करण्यासाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यात काल सर्वत्र 1.5 दिवसांच्या गणपतींना भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि कोकणासह राज्यभरातल्या प्रमुख नद्या, तलाव, समुद्र किनारे तसंच स्थानिक प्रशासनानं उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. गर्दीचं नियोजन आणि पर्यावरण रक्षणाच्या उद्देशानं स्थानिक प्रशासनांनी कृत्रिम तलाव उभारले आहेत. सुरक्षेसाठी विसर्जन स्थळांवर जीवरक्षक आणि आपत्कालीन पथकही तैनात करण्यात आली होती. कृषीपंचमीनिमित्तानं काल पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 35,000 महिलांनी अथर्वशीर्ष पठण केलं. गणेशोत्सवात सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं विशेष मोहीम सुरू केली आहे. ध्वनी प्रदूषणाच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यातल्या 27 शहरांमध्ये विशेष निरीक्षण मोहीम राबवण्यात येणार असून याअंतर्गत 132

0: निरीक्षण केंद्रांवर ध्वनी पातळीचं मोजमाप केलं जाणार आहे. येत्या 19, 20 आणि 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 ते मध्यरात्री 12 या कालावधीत ध्वनी पातळीचं निरीक्षण केलं जाणार आहे. भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यात गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्या संचालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक ध्वनी पातळी असल्याचं आढळून आल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी यवतमाळमध्ये लोकसंवाद अभियान राबवण्यात येत आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या वतीनं राज्यभर लोकसंवाद 2026 हा विशेष जनजागृती उपक्रम 16 ते 24 सप्टेंबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव इथं श्री गणपती पंचायतन देवस्थानचा 247वा रथोत्सव हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत काल पार पडला. यावेळी गुलाल आणि पेढ्यांची उधळण करण्यात आली. शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानात संत श्री गजानन महाराजांच्या 116व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित 4 दिवसांच्या उत्सवाची काल भक्तिमय वातावरणात सांगता झाली. या उत्सवात 397 दिंड्यांनी सहभाग नोंदवला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व कायदेशीर मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. त्यांच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य झाल्या असून मान्य न झालेल्या एका मागणीबद्दल असलेली कायदेशीर अडचण आणि आपण न्यायालयाच्या विरोधात गेल्यास मराठा समाजाचं कसं नुकसान होईल हे देखील त्यांना समजावून सांगितलं असल्याचं ते म्हणाले. तर मराठा समाजासाठी जे काही ध्येय आहे ते कायदेशीर चौकटीत राहून घटनात्मक पद्धतीनं देण्याचा महायुती सरकारनं प्रयत्न केल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान मनोज जरांगे काल 10 सहकाऱ्यांसह मुंबईत पोहोचले. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यानच्या T20 क्रिकेट मालिकेत काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतानं 160 धावांचं आव्हान 14 षटकं आणि 5 चेंडूत पार करत सहज विजय मिळवला. या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज दिल्लीत होणार आहे. बीड जिल्ह्यात मागील 2 दिवसात पावसानं सर्वदूर हजेरी लावली. माजलगाव आणि किट्टी आडगाव महसूल मंडळात प्रत्येकी 67.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यंदाच्या हंगामात प्रथमच 2 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2000 रुपयांपर्यंतचे UPI व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरील व्यवहारांवर शुल्क आकारलं जाणार नाही, केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून स्पष्ट. साखर कारखान्यांना सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राज्यभरात ST बस स्थानकांवर 125 हिरकणी कक्ष उभारण्यात येणार. राज्यात 1.5 दिवसांच्या गणपतींचं भक्तिमय वातावरणात विसर्जन. आणि अफगाणिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवत 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 1143 kHz वर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 7:20 झाली आहेत. आता ऐकूया आजचे काही दिनविशेष. आज 16 सप्टेंबर. आज जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो. ओझोन थराच्या संरक्षणासाठी 1987 मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी झाली होती आणि याच्या स्मरणार्थच हा दिवस पाळला जातो. September 1959 न्यूयॉर्क इथं पहिल्या झेरॉक्स मशीनचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. 1963 मलाया आणि इतर प्रदेश मिळून मलेशिया हा देश अस्तित्वात आला. 16 सप्टेंबर 1916 भारतरत्न आणि प्रख्यात कर्नाटक शैलीतील शास्त्रीय गायिका MS सुब्बलक्ष्मी यांचा जन्म झाला.

0: तसंच आज म्हणजेच 16 सप्टेंबर 1942 प्रसिद्ध निसर्गकवी आणि प्रयोगशील शेतकरी नाधो महानोर यांचाही जन्म झाला. सोळा सप्टेंबर 1736 तापमान मोजण्याचे फॅरनहाईट स्केल शोधणाऱ्या जर्मन शास्त्रज्ञ डॅनियल फॅरनहाईट यांचं निधन झालं. आजचे काही दिनविशेष आत्ताच आपण ऐकले. श्रोते हो, यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
2: श्रोते हो, बुधवार दिनांक 16 सप्टेंबरला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत श्रीकृष्ण उर्फ जया गोरे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
3: मी कुठे जरी गेलो सिंधुदुर्गात तरी मला नाव जरी माझं श्रीकृष्ण असलं तरी जया गोरे म्हणून ओळखतात आणि गोरे काकाच म्हणतात गौरा कुंभारांची भूमिका जास्त केल्यामुळे मी. आणि तो सादर करताना जो आनंद मिळाला आहे तो कुठे विकत नाही मिळणार. आणि त्याच्यात रिटायर आयुष्य माझं बरंच असं निघून केव्हा गेलं कळत पण नाही, पण अजूनही खूप ओढ आहे. आणि ती कृष्णाची बासरी मला ह्या नाटकात वाजवायची आहे कृष्णाची भूमिका करून. आणि ती राधा आणि कृष्ण हे काय ते निर्वाज्य प्रेम असं आहे ते दोघांचं, ते लोकांना दाखवायचं काय आहे ते बासरीतून दाखवायचं आहे. ती बासरी म्हणजे कोण आहे आणि कृष्ण म्हणजे कोण आहे हे समजलं पाहिजे. ती एक खूप इच्छा आहे आणि ती करणार पुरी.
2: तेव्हा श्रोते हो, 16 सप्टेंबरला सकाळी 9:30 जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
4: ए चल राहू दे, मी निघतो आता.
5: अहो थांबा ना जरा, ही बघा ही दुधाची पिशवी कापली ना की 2 मिनिटात अगदी मस्त ताज्या दुधाचा चहा करून देते तुम्हाला. कात्री मिळाली.
4: अगं थांब थांब थांब थांब थांब, अशी नको कापू ती पिशवी.
5: अरे वा, आता तुम्ही शिकवा मला पिशवी कशी कापायची. अहो रोज कापते मी.
4: हो ना, मग सांग बघू मला कशी कापतेस ती.
5: त्यात काय, अशी पिशवी धरायची आणि असं हे तिरकं टोक उडवायचं.
4: बर, आणि ते उडवलेलं टोक म्हणजे तो तुकडा तो कुठे टाकतेस तू.
5: कुठे म्हणजे काय, केरात.
4: तुला माहितीये ना अगं प्लास्टिकच्या या तुकड्याचं विघटन होणार नाही, असं प्लास्टिक केरात टाकून आपण किती प्रदूषण वाढवायचं.
5: हा बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण मग या पिशव्यांचं करायचं काय, कारण तेलाची मिठाची पिठाची अहो अशा कितीतरी प्लास्टिकच्या पिशव्या अशाच कापतो आम्ही.
4: आता मी तुला दाखवतो. हे बघ, ही कात्री घ्यायची आणि पिशवीला एका बाजूला अशी आतमध्ये थोडीशी खुपसायची आणि त्यानंतर संपूर्ण पिशवी हळूहळू करून कापायची. म्हणजे काय होईल, तुकडा मुळी शिल्लक राहणारच नाही.
5: बरोबर.
4: आणि मग ही अखंड पिशवी धुवून परत वापरता येईल आपल्याला किंवा रिसायकलिंग साठी आपल्याला पुन्हा देता येईल.
5: अगदी खरंच. हा मी माझ्या सगळ्याच मैत्रिणींना सांगू इच्छिते की प्लास्टिकची पिशवी अशी कापा की ती अखंड राहील आणि कापलेला तुकडा वेगळा उरणारच नाही.
4: येस, ये होई ना बात.
0: आकाशवाणीसह हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भषक आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रातील युवकांना त्यांच्या कौशल्याला अनुरूप रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योगांना आवश्यक कुशल

0: मनुष्यबळ मिळवून देणे आणि युवकांना स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या दिशेने प्रोत्साहित करणे या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र या महत्वाकांक्षी उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. येत्या 29 सप्टेंबर रोजी राज्यात एकाच वेळी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असून या माध्यमातून युवक आणि विविध आस्थापनांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या रोजगार महाकुंभची संकल्पना, त्यामागील नियोजन, युवकांसाठी उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी आणि या उपक्रमातून राज्यातील रोजगार निर्मितीला मिळणारी चालना याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री माननीय श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी यांना. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र आयोजित करण्यात आलेला आहे, तर काय सांगाल तुम्ही, शासनाचा या मागचा मुख्य हेतू काय आहे?
1: महाराष्ट्राचे लाडले मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होता की ते रोजगार महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे, पण रोजगारसाठी युवक युवती पण उपलब्ध आहे, तर आपले एक कोऑर्डिनेशनचा काम करायचं आहे. आमचा उद्देश फक्त रोजगार मेळावे आयोजित करणे नाही, तर महाराष्ट्राची युवक युवतीने रोजगारची संधी थेट सेतू निर्माण करायचा आहे. प्रत्येक युवकाच्या हाताला काम, कौशल्ययोग्य संधी आणि कुटुंबाने आर्थिक स्थैर्य मिळावे या भावनातून महाकुंभ आयोजित करणार आहे. रोजगार मागणारा नवे, संधी मिळवणारा आणि पुढे संधी निर्माण करणारा युवक घडवायचा आहे.
0: सर, 29 सप्टेंबर रोजी राज्यभर एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी रोजगार मेळावे घेण्यात येणार आहे, तर ही संकल्पना नक्की काय आहे?
1: महाराष्ट्र हे भौगोलिक दृष्ट्याने मोठा राज्य आहे आणि रोजगार शोधात प्रत्येक युवकांना मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहराकडे यावे लागणे योग्य नाही. म्हणून आम्ही ठरवले की युवक युवतींना संध्यासाठी शोधत भटकायच्या नाही आणि रोजगार संधी त्यांच्या जिल्ह्यात, त्यांच्या तालुक्यात, त्यांच्या गावी आणि तितके जवळ पोहोचवायची हा आमचा प्रयत्न होता. म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये कमीत कमी 2 ठिकाणी आम्ही रोजगार मेळावा एक दिवशी आयोजित करत आहे.
0: सर, 3 लाखांहून अधिक युवक ह्याच्यामध्ये असणार आहेत, 50,000 अधिक रोजगार संधी आहेत आणि 10,000 अधिक आस्थापन आहेत, तर हे एवढ्या मोठ्या प्रमाणात हे कशा पद्धतीने हे साकारणार आहे?
1: असं आहे की देशासाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजीचा वाढदिवस आपला 17 सप्टेंबरला साजरा करत होते. त्याशिवाय पूर्ण त्यांचे जे हेड ऑफ द स्टेट गुजरात राज्याचे मुख्यमंत्री पासून आता ते भारताचे प्रधानमंत्री 25 वर्ष त्यांचे पूर्ण झाले आणि 25 वर्ष यशस्वी वर्ष होते. युवक युवतासाठी फार प्रेरणाचे विषय होते. म्हणून आम्ही सेवा सप्ताहामध्ये भावनातून युवकांना रोजगार माध्यमातून सक्षम करणे हीच खरी सेवा आहे हा विचारातून रोजगार महाकुंभाची संकल्पना यावेळी अतिशय व्यापक करून आणली.
0: सर, युवकांकडे आज पात्रता आहे आणि कौशल्य पण आहे, तर योग्य पात्रता आणि कौशल्य यांना कशा पद्धतीने रोजगार मिळू शकतो?
1: महाराष्ट्राचे युवक फार मेहनती आहे, प्रोफेशनल आहे आणि त्यांचे प्रशिक्षण पण आहे. आणि महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये माननीय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रभाई मोदीच्या मार्गदर्शनामध्ये मोठी जॉब आणि सेल्फ एम्प्लॉयमेंटची संधी उपलब्ध आहे. आता जे युवक युवत्यासाठी थोडं स्किलिंग करीन, अपस्किलिंग करून त्याने हा उपलब्ध करून दिली तर महाराष्ट्राचा चित्र नक्की बदलेल.
0: आणि उद्योगांची एक गरज असते आणि इथे जे कौशल्य हातांमध्ये आहे त्यांना देखील गरज असते, तर ह्या दोघांना एकत्र आणण्याचं काम कशा पद्धतीने केलं जात आहे?
1: आम्ही यावेळी नवीन सरकार आल्यानंतर प्रत्येक ITI मध्ये न्यू एज कोर्सेस सुरू केले. ते जे काय आजच्या दिवसामध्ये संधी उपलब्ध आहे, आजच्या दिवसा जे इंडस्ट्रीजने गरज आहे किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी गरज आहे त्या कोर्सेस, त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, सर्व नवीन जे उपलब्ध आहे ते 6 कोर्सेस आम्ही सुरू केले. त्यासाठी मशिनरी पण आणलेली आहे. आत्ता हा नवीन कोर्सेस केल्यानंतर त्यानंतर यावेळी आपण शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केले. 3-3, 2-2 वर्षाचे नाही आहे, 4 महिने 6 महिने असे आपण कोर्सेस सुरू केले. मोठा प्रतिसाद मिळाला. आत्ता जे काही काळाची गरज आहे त्याप्रमाणे युवक युवतीने आपण प्रशिक्षित करून शॉर्ट टर्म कोर्सेसमध्ये त्याने जॉबसाठी किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी आपण तयार करू.
0: नक्कीच सर, आता तुम्ही सांगितलं की वेगवेगळे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत, तर महाविद्यालय आहेत, विद्यापीठ आहेत आणि उद्योग, तर ह्या तिन्ही गोष्टींचा समन्वय कशा पद्धतीने साधला जाईल?
1: यावेळी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की फक्त हा रोजगार विभागाचा काम नाही.

0: पूर्ण सरकार या कामावर एकत्र यावा असा तुम्ही प्रयत्न करावा. म्हणून चंद्रकांत दादा पाटील आमचे एज्युकेशन मिनिस्टर, दादा भुसे स्कूल एज्युकेशन मिनिस्टर, इंडस्ट्रीज मिनिस्टर सावंत साहेब, त्याशिवाय आपले लेबर मिनिस्टर फुंडकरजी, ते सर्व मोठी धार्मिक संस्था, सर्व इंडस्ट्रीयल असोसिएशन, सर्वांनी आम्ही संपर्क केला आणि त्यांच्याशी संपर्क करून ते स्वतः आपापल्या विभागातून यामध्ये पार्टिसिपेट करावा हा महाराष्ट्र सरकारचा यावेळी कार्यक्रम असेल म्हणून हा मोठा महाकुंभ नाम दिलेला आहे. एकही दिवशी करणार असा शक्य नाही आहे ना. फक्त आम्ही यावेळी असा पण प्रयत्न केला की मोठी कंपन्या आली तर त्यांचं स्वागत आहे, पण जास्त भर आम्ही लहान एमएसएमईवर लास्ट जे काही लोकल जॉब जे उपलब्ध आहेत, जे जॉब प्रोव्हायडर आहेत, त्याने तिथे आणायच्या आणि तिथे युवक युवतीने प्री रोजगार मिळावा. एक सॉफ्ट स्किलच्या 3 दिवसाच्या 7 दिवसाच्या प्रशिक्षण देणार आहे आणि ज्या कामासाठी त्यांची निवड झाली असेल त्यांच्या पण आपण रोजगार मिळाव्याच्या नंतर 15 दिवसासाठी प्रशिक्षण देणार आहे, ज्या करून त्याने परमानंट जॉब तिथे मिळेल, ते तिथे टिकेल.
1: बहुतांश महाराष्ट्र हा गावात वसलेला आहे तर ग्रामीण आणि शहरी युवक दोघांनाही समान संधी मिळाव्यात म्हणून आपण काय करणार आहात?
0: हा बरोबर, तुमच्या म्हणणं बरोबर आहे की महाराष्ट्र गावामध्ये बसतो आणि गावामध्ये रोजगाराच्यासाठी युवक युवती पण उपलब्ध आहे आणि संधी पण उपलब्ध आहे. तिचे क्रसिसी संधी होऊ शकता, सौर ऊर्जा संबंधित विषयाच्या होऊ शकता, आपलं जे काही आपले गावामध्ये तालुका स्तरावर जॉब उपलब्ध आहे, लोकांना आपले राहण्याचे ठिकाणाचे जवळ जॉब पाहिजे, त्याने आपला आवडता जॉब पाहिजे आणि त्याने ब्ल्यू कॉलर जॉब प्रिफरन्स नको असा पण त्यांचा मानस आहे. तर ते हे सर्व एकत्र लक्षात घेऊन आम्ही ते लोकल जॉब काय उपलब्ध आहे त्या जॉबसाठी आम्ही यावेळी लहान लहान रोजगार मिळावे, त्यामध्ये 5 ते 20 पर्यंत कंपनी असेल आणि जास्त जास्त 200 विद्यार्थी असेल तर ते जास्त लोकांना जॉब यावेळी मिळू शकेल.
1: बरोबर आहे सर. उद्योगाच्या काही गरजा आहेत आणि उपलब्ध मनुष्यबळही आहे, तर ह्यामधलं अंतर कशा पद्धतीने कमी करण्यात येईल?
0: ते माननीय प्रधानमंत्रीजीने 2014 मध्ये जे प्रधानमंत्री झाले तर फर्स्ट डिपार्टमेंट त्याने जे सुरू केला होता तो स्किलिंगचा होता. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले प्रथमतः त्यावेळी त्याने पण स्किल डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये सुरू केला. म्हणजे काय, म्हणजे असं आहे की सर्वांना त्याने दोघांना माहीत होता की आता स्किलिंग आणि अपस्किलिंग शिवाय आपल्या मुलामुली टिकू शकत नाही कॉम्पिटिशनमध्ये. फक्त महाराष्ट्राचा विषय नाही आहे, विश्वभरामध्ये आता जॉब उपलब्ध आहे. आपण एक परवा आपण माननीय मुख्यमंत्री जे असते 100 लोकांनी इस्रायल पाठवला कन्स्ट्रक्शन वर्करने, त्याने स्टार्टिंग सॅलरी किती आहे 2 लाख रुपीज गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट जॉबची सिक्युरिटी 2 लाखची स्टार्टिंग आहे. ते तिथे 2 वर्षापूर्वी एक आता मुलगा गेला होता, त्याने मी मोबाईलवर सीएम साहेबांना विचारला की तुमचे त्या पगार काय, 4 लाख रुपयाची पगार.
1: बरं,
0: आता पूर्ण विश्वमध्ये भारतीय युवक युवत्यासाठी फार कौतूहल आहे, कॉन्फिडन्स आहे, त्यांच्या म्हणणं आहे की ते फार मेहनती आहे, प्रोफेशनल आहे, ऑनेस्ट आहे, हार्डवर्किंग आहे, इंटेलिजंट आहे. हे सर्व एकत्र कुठेही नाही आहे, म्हणून भारतासाठी अतिशय चांगली संधी उपलब्ध आहे आणि त्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये एक फॉरेनमध्ये कसा मुलामुली जाऊ शकता त्यासाठी इथे विद्याविहार मुंबईमध्ये आपले स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्किल अकॅडमी सुरू केली आहे, त्यामध्ये त्याने फॉरेन लँग्वेजचे शिक्षण पण देतो, फॉरेनचं कल्चर पण शिकवतो आणि ज्या जॉबसाठी त्यांची रिक्वायरमेंट आहे त्यांचं बेसिक ज्ञान पण इथे देतो.
2: श्रोते हो, महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या कौशल्याला योग्य दिशा देणे आणि उद्योगांच्या गरजांशी त्यांना जोडणे हा पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे. राज्यातील युवक आणि आस्थापनांना एकाच व्यासपीठावर आणणारा हा उपक्रम रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाची माहिती आणि शासनाची भूमिका आपल्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री माननीय श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी यांचे मनपूर्वक आभार. श्रोतेहो, रोजगार कौशल्य आणि युवकांच्या उज्ज्वल भवितव्याशी संबंधित या विषयावरील संवादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत दिलखुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

मेगाहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आपण ऐकताय आमच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. श्रोते हो, यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

श्रोते हो, आज सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात बासरी बुलबुल हार्मोनियम वादक आणि दशावतार कलाकार श्रीकृष्ण उर्फ जया गोरे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक पानखडे. तेव्हा जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आज सकाळी 9:30 वाजता.

दुपारी 12 वाजता महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये आज आपण ऐकणार आहात संवाद रंग. या सदरामध्ये दीपस्तंभ फाउंडेशनच्या माध्यमातून वंचित दिव्यांग गरजू मुलांना मदत करणाऱ्या यजुर्वेंद्र महाजन आणि त्यांच्या पत्नी मानसी महाजन यांची विद्यागौरी ताम्हणकर यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो, हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणार आहे. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करतोय भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाची सुरुवात करूया पद्मजा फेणाणी यांनी गायलेल्या इंदिरा संत यांच्या गीतानं. संगीतबद्ध केलं आहे गिरीश जोशी यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया शांक नील यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. गात आहेत सुरेश वाडकर.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

साधना सरगम यांनी गायलेलं सुधाकर नेर्लेकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं सुरेंद्र अकोलकर यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात पुढचं गीत आता ऐकूया. शैलेश रानडे यांनी गायलेलं, संगीत आणि शब्द संदीप खरे यांचे.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2000 रुपयापर्यंतच्या UPI व्यवहारांवर तसंच रुपे डेबिट कार्डावरील व्यवहारांवर शुल्क आकारणी केली जाणार नाही, केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट. भारत आणि चीन यांच्यातील चिंतेच्या मुद्द्यावर तोडा काढताना परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलता हे मार्गदर्शक तत्व असावं, पंतप्रधानांची अपेक्षा. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातील सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभारण्यात येणार. नेपाळमधील पुरात मरण पावलेल्यांची संख्या 1399 आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारताची विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. UPI द्वारे 2 व्यक्तींमध्ये हस्तांतरित केल्या जाणाऱ्या कोणत्याही रकमेच्या व्यवहारांवर कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. याशिवाय व्यक्ती आणि व्यापारी यांच्यातील 2000 रुपयापर्यंतचे UPI व्यवहार तसंच लहान व्यापाऱ्यांसाठी 0% डिस्काउंट रेट म्हणजे MDR आराखड्याअंतर्गत येणारे व्यवहारही निःशुल्क असतील असा खुलासाही अर्थ मंत्रालयानं केला आहे. या निर्णयामुळे व्यक्ती ते व्यापारी म्हणजेच P2M व्यवहारांपैकी सुमारे 96% व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. MDR फक्त 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विशिष्ट व्यापारी व्यवहारांना लागू होईल असंही अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. हा बदल येत्या 15 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यक्ती ते व्यापारी व्यवहारांवर 4.5% इतकं नाममात्र MDR आकारलं जाईल तर 75

हजार रुपये आणि त्याहून अधिक रकमेच्या व्यवहारांसाठी एमडीआरची मर्यादा प्रतिव्यवहार 300 रुपये निश्चित करण्यात आली आहे, तर यूपीआय व्यवहारांसाठी व्यापारी वर्गाकडून ग्राहकांवर एमडीआर शुल्काचा भार टाकला जाणार नाही याची काळजी घेण्याबाबत बँकांना सूचना देण्यात आल्याचंही अर्थ मंत्रालयानं सांगितलं आहे. दरम्यान एमडीआर संकलनाच्या 5% रकमेचं योगदान देऊन लहान व्यापाऱ्यांकडून यूपीआयचा वापर वाढवण्यासाठी एक विशेष निधी उभारला जाईल असं सांगण्यात आलं आहे. नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या चर्चेत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या भेटीत पंतप्रधानांनी भारताला वाटणारे चिंतेचे विषय मांडले. या मुद्द्यांचा विचार करताना परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलता या 3 तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ओमानच्या किनाऱ्याजवळील प्रदेशात व्यापारी जहाजं, खलाशी, नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणं भारताला मान्य नसल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं. या भागात व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या भागातील आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून होणारी मुक्त आणि सुरक्षित वाहतूक तसंच व्यापार लवकरात लवकर पूर्ववत होण्याची गरज भारतानं व्यक्त केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते काल तेलंगणचे माजी राज्यपाल डॉ तमिलीसाई सुंदरराजन लिखित अ सेंचुरी ऑफ सर्व्हिस द आरएसएस इन 100 ऍक्ट ऑफ सेवा या पुस्तकाचं काल दिल्लीत प्रकाशन करण्यात आलं. हे पुस्तक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकभराच्या सेवा, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रनिर्माणातील योगदानाचं दस्तऐवजीकरण असल्याचं उपराष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं. कोविड काळातल्या संघ स्वयंसेवकांच्या मदतकार्याचं स्मरण यावेळी राधाकृष्णन यांनी केलं. यमुना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी किशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्पाच्या करारावर काल 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली. यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली यांचा समावेश आहे. केंद्र सरकारनं राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित केलेला हा प्रकल्प ऐतिहासिक अध्याय ठरणार असल्याचं शहा यावेळी म्हणाले. या प्रकल्पाचा 90% आर्थिक भार केंद्र सरकार उचलणार असून राज्यांना केवळ 10% गुंतवणूक करावी लागणार आहे असंही त्यांनी नमूद केलं. ऑगस्ट महिन्यात पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत झालेल्या वाढीमुळे देशाच्या वस्तू निर्यातीत 26.12% मोठी वाढ नोंदवली गेली. ही निर्यात 43.81 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली आहे. त्याचवेळी सोन्याच्या आयातीत घट झाल्यामुळे व्यापार तूट कमी होऊन ती 26.86 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली. ही गेल्या 5 महिन्यातील नीचांकी तूट आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातील सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभं राहणार आहे. यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते काल मंत्रालयात माध्यमांशी बोलत होते. एकंदर 27,000 कोटी रुपयांची ही गुंतवणूक असून या प्रकल्पातून 15,000 लोकांना प्रत्यक्ष आणि 75,000 लोकांना अप्रत्यक्ष असे 90,000 रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रालयात महसूल विभागाच्या महाखनिज 2 प्रणाली आणि मोबाईल ऍपचं लोकार्पण तसंच राज्य महाखनिज नियंत्रण कक्षाचं उद्घाटन केलं. महाखनिज 2 या प्रणालीतल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे गौण खनिज क्षेत्राचं सर्वेक्षण, वाहतुकीवर देखरेख आणि परवान्यांची डिजिटल पडताळणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. याशिवाय अनियमितता ओळखणं आणि महसुलातील तफावत आणि गळती कमी करण्यासाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. जगभरात आज जागतिक ओझोन दिन साजरा केला जात आहे. पृथ्वीवरील सजीव सृष्टीचं संरक्षण करण्यात ओझोनचा थर अत्यंत महत्वाचा घटक आहे. याबद्दल जाणीव आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो. शीतपृथ्वीसाठी जागतिक कृती ही या दिवसाची यावर्षीची संकल्पना आहे. भारत आणि अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांचा समावेश असलेला युद्ध अभ्यास या संयुक्त लष्करी सरावाला कालपासून सुरुवात झाली. या सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या दलांमधील परस्पर कार्यक्षमता वृद्धिंगत करणे, उदयोन्मुख आव्हानांचा सामना करणे आणि द्विपक्षीय संरक्षण भागीदारी अधिक

दृढ करणे हा आहे. उत्तराखंडच्या औली फॉरेन ट्रेडिंग नोड इथं या सरावाचा प्रारंभ झाला. हा सराव एकाच वेळी औली आणि राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज इथं होणार आहे. नेपाळमधील पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1399 वर पोहोचली आहे. सुरक्षा दलांचं संयुक्त पथक शोध आणि बचाव कार्य करत असून सुमारे 5170 लोक बेपत्ता असल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत एकंदर 13742 लोकांची सुटका करण्यात आली आहे अशी माहिती नेपाळच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 26 ऑगस्ट रोजी नेपाळ तिबेट सीमेजवळ आलेल्या पुराचा उत्तर आणि मध्य नेपाळमधील शहरं आणि गावांना मोठा फटका बसला आहे. दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतल्या काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं 14 षटकं आणि 5 चेंडूत 3 बाद 163 धावा करत सहज विजय मिळवला. संजू सॅमसननं 22

0: असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं 14 षटकं आणि 5 चेंडूत 3 बाद 163 धावा करत सहज विजय मिळवला. संजू सॅमसननं 22 चेंडूत 57 धावांची धडाकेबाज खेळी करत सर्वाधिक धावा केल्या. तत्पूर्वी अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम जदराननं 33 चेंडूत 37 धावा केल्या. भारताकडून नितीश कुमार रेड्डीनं 3 तर अर्षदीप सिंगनं 2 बळी घेतले. नितीश कुमार रेड्डीला सामनावीर घोषित करण्यात आलं. या मालिकेतील 3रा आणि अंतिम सामना आज दिल्लीतील याच मैदानावर होणार आहे. हवामान. हवामान विभागानं आज अंदमान आणि निकोबार बेटं, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. देशातील इतर अनेक राज्यातही अशाच प्रकारचं हवामान राहणार आहे. बिहार, जम्मू काश्मीर, लडाख, झारखंड, ओडिशा आणि राजस्थानमध्ये पुढील 2 दिवस वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2000 रुपयापर्यंतच्या UPI व्यवहारांवर तसंच रुपे डेबिट कार्डावरील व्यवहारांवर शुल्क आकारणी केली जाणार नाही, केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून स्पष्ट. भारत आणि चीन यांच्यातील चिंतेच्या मुद्द्यांवर तोडगा काढताना परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलता हे मार्गदर्शक तत्व असावं, पंतप्रधानांची अपेक्षा. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातील सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभारण्यात येणार. नेपाळमधील पुरात मरण पावलेल्यांची संख्या 1399 आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतील 2रा सामना जिंकून भारताची विजयी आघाडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47 मीटर्स अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. श्रोते हो, आपण ऐकताय आमच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आणि या पहिल्या प्रसारणामध्ये मी आपल्यासोबत दीप्ती मुसळे. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूया वैशाली सामंत यांनी गायलेल्या चंद्रशेखर सानेकर यांच्या गीतानं. संगीतबद्ध केलं आहे अवधूत गुप्ते यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, गात आहेत स्वप्नील बांदोडकर.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं बाभ बोरकर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे सलील कुलकर्णी यांनी.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया बाभ बोरकर यांचं गीत, स्वर आणि संगीत संगलील कुलकर्णी यांचं.

सलील कुलकर्णी यांनी गायलेल्या या गीतासोबतच श्रोते हो सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो सकाळचे 9 वाजत आहेत. आता प्रसारित करतोय लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. तर कार्यक्रमाची सुरुवात करूया साजन या चित्रपटातल्या समीर यांच्या गीतानं. नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गात आहेत अलका याज्ञिक.

मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटातलं हसरत जयपूर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी. श्रोते हो, कार्यक्रमातलं पुढचं गीत आता ऐकूया उदित नारायण आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरातलं समीर यांचं. आनंद बिलिन यांचं संगीत असलेलं हे गीत आहे जानवर या चित्रपटातलं.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच करियाणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
3: हिरवीगार वनराई,
2: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
3: अफाट अथांग पसरलेला समुद्र,
2: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
3: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
2: कोकणची खाद्य संस्कृती।
3: दर गुरुवारी सकाळी 8:40
2: सादर करते विवेक वानखडे।
4: लख लख चंदेरी या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोते हो, कार्यक्रमातलं पुढचं गीत आता ऐकूया, सरफरोश ह्या चित्रपटातलं। समीर यांचं गीत संगीतबद्ध केलं आहे जतीन ललित यांनी आणि गात आहेत आमिर खान आणि अलका याज्ञिक।
5: अजय डोंट माइंड, लेकिन इतना अच्छा मौसम है और तुम इन बीमारियों के अलावा और कुछ नहीं सोचता। गुलफाम साहब के फैन हो, कोई शायरी वायरी नहीं आती क्या?
6: बिल्कुल आती है, सुनाओ।
5: सुना।
6: अर्ज है, दवा भी काम ना आए कोई दुआ न लगे, दवा भी काम ना आए कोई दुआ न लगे, मेरे खुदा किसी को प्यार की हवा न लगे। आदाब।

जोरू का गुलाम या चित्रपटातल्या या गीतासोबतच श्रोते हो लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 9:30 वाजले आहेत. आता प्रसारित करतोय कार्यक्रम इंद्रधनुष्य. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात बासरी, बुलबुल आणि हार्मोनियम वादक तसंच दशावतार कलाकार श्रीकृष्ण उर्फ जया गोरे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, संगीत ही अशी भाषा आहे की जी शब्दांशिवाय मनाशी संवाद साधू शकते. बासरीचे मंजूळ स्वर, हार्मोनियमची सुरेल साथ आणि बुलबुल वादनाची मधुरता यातून संगीताचे विविध रंग अनुभवायला मिळतात. तसंच संगीत नाटकासारखी समृद्ध नाट्य परंपरा आणि कोकणच्या मातीत रुजलेली दशावतार ही लोककला आपल्या सांस्कृतिक वैभवाची ओळख करून देते. आज आपण आमंत्रित केलंय अशाच एका बहुआयामी कलाकाराला, ज्यांनी वादन, नाट्य आणि लोककलेमध्ये आपल्या कलेचा ठसा उमटवलाय. त्यांच्या कलाप्रवासाविषयी आपण आज जाणून घेऊया. आमंत्रित केलंय आपण श्रीकृष्ण उर्फ जया गोरे यांना. नमस्कार.
1: नमस्कार.
0: स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये.
1: सर्वप्रथम आकाशवाणी रत्नागिरी केंद्र याचा संपूर्ण स्टाफ तुम्हा सर्वांना वंदन करतो. 1982 साली मी इथे आलेलो होतो पहिल्यांदा. तेव्हा बासरी आणि बुलबुलचा कार्यक्रम युवावाणीत केला होता.
0: अच्छा.
1: तेव्हा नवीनच हे केंद्र सुरू झालं होतं. आमच्याकडे सिंधुदुर्गात हे केंद्र नव्हतं आकाशवाणी. तेव्हा मला 10 रुपये तिकीट होतं एसटीचं इथे यायला, 10 रुपये जायला, आणि तेव्हा समाधान झालं माझं आणि ती आठवण अजूनही आहे.
0: खरंय, कलेचा प्रवास सुरू होत होता तुमचा.
1: हो,
0: सुरुवातीलाच मी सांगितलं की बुलबुल वादन नाटकात काम करणं असेल, बासरी वादन आहे, असे बहुआयामी कलाकार तुम्ही आहातच. तर आपण या मुलाखतीची सुरुवात तुमच्या सुरेल बासरी वादनाने करूया.
1: सकाळी उजाडताच बासरीचे स्वर आमच्या गोठ्यात ऐकू येतात आणि माझी एक गाय आवडती तर तिला बासरी वाजवल्याशिवाय चैन पडत नाही.
0: बरं.
1: तिला बासरी ऐकून गेली की ती मला चाटत बसते. मग रोज सकाळी मी तिच्या समाधानासाठी आणि माझ्या समाधानासाठी बासरीचं एखादं पद वाजवतो आणि मग माझ्या पुढच्या कामांना सुरुवात करतो. तसंच आज आपण इथे माझी मुलाखत घेतात, खूप आनंद झाला आहे. आणि या मुलाखतीची सुरुवात बासरीच्या सुराने तुमच्या म्हणण्याप्रमाणे करूया आपण.
0: नक्कीच.

0: वाह, किती छान. आणि अशी खूप सुरेल सुरुवात आपल्या मुलाखतीची अशी झालेली आहे. मला सांगा, तुमचं बालपण कुठे गेलं? कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे तुमची?
1: बालपण माझं वेंगुला तालुक्यातील तुळसगावी गेलं. आम्ही 12 भावंड, वडील शेती करायचे, थोडंफार कीर्तन करीत. आमचे आजोबा दशावतारात नायकी म्हणून करायचे, म्हणजे दशावतारात 8 दशावतार म्हणतात, म्हणजे विष्णूचे 8 अवतार, तर ते दाखवले जायचे पहिल्यांदा. त्याच्या पाठीमागे जो चक्कीवाला असतो त्याला नायक असं म्हणतात, म्हणजे तो सूत्रधार थोडक्यात दशावतराचा, तर ते करायचे असं माझ्या ऐकिवात. मी पाहिलेलं नाही त्यांना, आजोबांना. नंतर वडीलही ते करायचे. माझ्या आजोळी कोंची गाव आहे सावंतवाडी तालुक्यात, तर तिथे आम्ही दरवर्षी जायचो. म्हणजे अजून मी आता 92 सालापासून जातोय तिथे. आणि ते पालखीला एखादं पद म्हणायचं, तुम्ही कसंही म्हणा, पण देवसेवा म्हणून म्हणायचं आहे. 150 वर्षाची परंपरा चालू आहे आणि ती आजोबांपासून तो अनुवंशिक गुण आमच्याकडे आला असा असं मला वाटतं.
0: नक्कीच,
1: तिथे माझी सुरुवात झाली.
0: अच्छा, ही आवड कशी निर्माण झाली? म्हणजे अर्थात तुम्ही आता सांगितलं की हे बाळकडू तुम्हाला मिळालंय, पण ते जोपासावंही लागते कला.
1: हो, ते तर आहेच. ते कसं आलं, लहानपणी मी हायस्कूल मध्ये असताना मला बँड बरोबर काहीतरी वाजवायला सांगित गुरुजी आमचे. आम्हाला काही समजत नव्हतं काय वाजवायचं ते आणि कसं वाजवायचं ते. आपलं त्या दिवशी 26 जानेवारी 15 ऑगस्टला तो कार्यक्रम करायचा. आणि हळू काय जन्मजात मला काय माहिती नाही कशी आवड झाली ती, पण आमच्याकडे बांबू असायचे. ते बांबू आम्ही तोडून लहानपणी त्याला छिद्र मारायची 6, आणि इकडून एक छिद्र मारून तिथे एका साईडीन त्याला बंद करायचं आणि ते वाजवून बघायचं. आता तो किती मेजरमेंटचा आहे हे काय आम्ही बघत नव्हतो. ती वाजली की समाधान मिळा आम्हाला. आणि आम्ही लहान असताना गाई राखायचो, आमचे बैल होते, म्हणजे तेव्हा शेती होती भरपूर, त्यामुळे तर ते माळरानावर जाऊन तिथे वाजवायचं. काय वाजवतो ते कळत पण नव्हतं आपल्याला, पण तिथून ती सुरुवात झाली. आणि शाळेत मग शारदोत्सव असायचे, त्याच्यात कार्यक्रम करायचे. आणि मग हळूहळू ते आवड खूप निर्माण झाली. आणि आमच्याकडे तेव्हा गरिबी असल्यामुळे हार्मोनियम पण घरात नव्हती, तबला पण नाही, बासरी तर नव्हतीच, काहीच नव्हतं. पण ती आवड निर्माण झाल्यानंतर एक दिवशी आमची एक काकू होती, तिच्या घरी मी तिला सोबत करायचो. तिचे मिस्टर गेल्यामुळे मी सोबतीला होतो तिच्या. आणि तिथे मी एक दिवशी असा भजनाच्या कार्यक्रमात बसलो होतो आणि एक ग्रस्त आले, नावाजलेले तिथे होते वेंगुला तालुक्यात. ते हार्मोनियम मला लोकांनी बसवलं, आमचे वडील वाजवेत म्हणून मला बसवलं. मला काय त्यातलं येत नव्हतं. मी सांगितलं मला काय येत नाहीये, मी आपलं वाजवायचा प्रयत्न करतो म्हणून. आणि भजन चालू असताना तो ग्रस्त मध्ये झाला आणि माझी हार्मोनियम काढून घेतली त्याने. तोच माझा गुरु.
0: अच्छा.
1: आणि ती हार्मोनियम काढल्यामुळे माझ्या मनाला एवढं लागलं की आता नाही, आता मी माझे स्वतःचे प्रयत्न करून हे शिकणार. आणि एक दिवशी आकाशवाणीचं ज्यावेळी 82 सालात मला लेटर इथून आलं, तेव्हा ते लेटर घेऊन मी त्यांच्या घरी गेलो. किती वर्षांनी तरी, जवळजवळ 10-11 वर्षांनी तरी. आणि त्यांना सांगितलं उद्या माझा आकाशवाणीवर कार्यक्रम आहे ऐका म्हणून. तेव्हा ते माझ्याकडे बघतच बसले. नाही म्हणालं, तू खूप मोठा जिद्दी माणूस आहेस म्हणून. की कसं काय तुला लेटर आलं? म्हटलं मला बोलवलंय तिथे बासरी वाजवायला आणि बुलबुल वाजवायला. हार्मोनियम वाजवतो म्हणून मी त्याला म्हटलं नव्हतं त्यांना, पण ते तसे माझे अनभिज्ञ असे गुरु म्हणाय हरकत नाही. कारण काय, त्यांनी ती काढून हार्मोनियम घेतली नसती तर मी शिकलो नसतो. शिकलो नसतो म्हणजे मी प्रयत्न केले नसते. पण मला स्वस्त बसवे ना, की मला खूप वाईट वाटलं ते. आता नाही म्हटलं, आता मी जिद्दीनच शिकणार आहे स्वतः. त्या काळी आम्हाला शिकवणारा कोण नव्हता आणि शिकण्याची सोय पण नव्हती कुठे. बरं, वाहतुकीचं साधन कुठचं नाही, चालतच जायचं, त्यामुळे कुठे जायचा हा प्रश्नच नाही. स्वतःच स्वतःच शिकायचं एक अलग्यासारखं. तिथून सुरुवात झाली.
0: शिक्षण, नोकरी याबद्दल काय सांगा?
1: शिक्षण माझं 12वीपर्यंत झालं सावंतवाडीत. आणि त्याच्यानंतर मी पुण्याला सदाशिवपेठमध्ये फाटक इन्स्टिट्यूटमध्ये प्रायव्हेट कोर्स केला, इलेक्ट्रिक वाइंडिंग, मोटर रिपेअरिंग आणि इलेक्ट्रिक फिटिंग. तेव्हा टीव्ही आपल्याकडे नव्हते, त्यामुळे ते लाईटचं इथे कुठेच संपर्क नव्हता. 1984 साली आमच्याकडे लाईट आल्या, त्यामुळे सर म्हणाले तुम्ही लाईटचं शिकून घ्या म्हणून. ते दोन्ही मी शिक्षण पूर्ण केलं 6 महिन्यातच, 1 वर्षाचा कोर्स. आणि 6 महिन्यानंतर मी गावी आलो आणि मग स्वतः काम करू लागलो सगळं. आणि 1986 साली मला अपॉइंटमेंट आली ST मध्ये इलेक्ट्रिशियनची डायरेक्ट. मी पास झालो आणि सावंतवाडी डेपोला हजर झालो. आणि मग 31 वर्ष सर्व्हिस इलेक्ट्रिशियन म्हणून सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला आणि कणकवली.
0: अच्छा,
1: या डेपोनी केली.
0: मग ही सर्व्हिस करताना मूळ तुमचा जो पिंड म्हणतो तो एक कलाकाराचा होता.
1: हो.
0: मग ती कला कशी जोपासत होता?
1: कसं आहे, कला नुसती जोपासून पोट भरण्यासारखं नव्हतं.
0: बरोबर.
1: त्यामुळे सर्व्हिस माझी महत्वाची होती. मग मी मुंबईत गेलो, आमचा मोठा भाऊ होता, तेव्हा सावरकरांवर पिक्चर काढला जात होता.

0: आणि सुधीर फडके आपले बाबूजी, तर ते माझ्या भावाचे मित्र होते. तर मला ते त्यांच्याकडे घेऊन गेले, तू कशाला आलायस मुंबईत, मला विचारले. नाही म्हटलं मला गाणं शिकायचं आहे किंवा मला संगीत शिकायचं आहे. तर ते म्हणाले काय करतोय सध्या तू? तर मी म्हटलं सावंतवाडी डेपोत इलेक्ट्रिशियन म्हणून लागलोय आणि एसटीनं मी आता आलो आहे म्हटलं. तुम्हाला भेटायचं आणि तुमच्याकडे शिकायचं आहे मला. तर ते म्हणाले तू इथे येऊ नको, कारण हा पोट्यापणाचा धंदा नाही आहे, तो करू नको. तू तुला सर्व्हिस मिळाली ती कर आणि तुला फावल्या वेळेत हे कर सगळं तुझी हौस म्हणून. आणि ते मी मनात धरलं आणि लगेच मग निघालो आणि मग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पुढची वाटचाल केली सगळी.
1: बासरी वादन, बुलबुल वादन आणि हार्मोनियम वादन हे तिन्ही वादनाचे प्रकार तुम्ही करता, काय फरक आहे याच्यामध्ये?
0: स्वरज्ञान पाहिजे माणसाला, म्हणजे जो वाजवणारा आहे त्याला स्वरज्ञान पाहिजे आणि जे पाहिजे ते लोकांना दिलं पाहिजे, प्रेक्षकांना जे आवडतं ते. आणि तुम्हाला त्याची जजमेंट पाहिजे, नुसता शिकला म्हणून त्याला येतं असं नाही आहे ते, म्हणजे प्रॅक्टिकली खूप नॉलेज पाहिजे. बासरी अत्यंत खूप कठीण आहे, मुरली आपण म्हणतो ती सोपी आहे, म्हणजे हवा आपण फुंकली की सरळ मुरली वाजते, पण बासरीचा हा अँगल जर चुकला तर बासरी वाजणार नाही आहे आपल्या ओठावर ठेवलेली. आणि पुराणाचा अभ्यास करता करता बासरी ही देवलोकातली आहे खरी, म्हणजे कृष्ण अवताराच्या वेळी

0: इन्स्ट्रुमेंट पाहिजे, नुसतं शिकला म्हणून त्याला येतं असं नाही आहे ते, म्हणजे प्रॅक्टिकली खूप नॉलेज पाहिजे. बासरी अत्यंत खूप कठीण आहे, मुरली आपण म्हणतो ती सोपी आहे, म्हणजे हवा आपण फुंकली की सरळ मुरली वाजते, पण बासरीचा हा अँगल जर चुकला तर बासरी वाजणार नाही आहे आपल्या ओठावर ठेवलेली. आणि पुराणाचा अभ्यास करता करता बासरी ही देवलोकातली आहे खरी, म्हणजे कृष्ण अवताराच्या वेळी राधाजी होती, त्या राधेवर जेवढं कृष्णाचं प्रेम होतं तेवढंच बासरीवर होतं, त्यांनी ती ओठावर धरली होती बासरी. आणि ज्यावेळी राधेचा अंत समय आला तेव्हा राधेजीने मागणी केली होती कृष्णाकडे की तू मला जेव वाटेल ह्या आपण पृथ्वीतलावर राहणार नाही म्हणून, तेव्हा मला बासरी तुझी ऐकू आली पाहिजे शेवटी. आणि मग कृष्णाला ते कळतं तो द्वारकेत असताना की राधा आपली वाट बघतीय म्हणून, आणि कृष्ण राधेकडे जातो, मग तिथे बासरी तो वाजवतो आणि राधा त्याच्या मांडीवरच प्राण सोडते अशी पुराणातली एक स्टोरी आहे. आणि त्याचवेळी कृष्ण बासरीचे दोन तुकडे करून यमुनेच्या डोहात फेकून देतो आणि नंतर हातात सुदर्शन चक्र घेतो, म्हणजे बासरी म्हणजेच राधा आणि राधा म्हणजेच बासरी. आणि ह्याच्यावर आता आम्ही एक नाटक करतो संगीत, हे आमचे दशावतारातले मास्टर दामोजोशी म्हटले जातात गोव्यातले वाळपई गावचे बिंबलचे, त्यांना मी गोष्ट सांगितली की आमचा एक प्रेक्षक आहे त्याला ह्याच्यावर नाटक हवंय की कृष्ण नुसता करू नका तुम्ही, मला बासरीवाला कृष्ण पाहिजे वाजवणारा, तो मला दिसला पाहिजे स्टेजवर, कारण तो मनुष्य आहे तो खूप हुशार आहे, मुंबईत असतो तो आणि गणेश जयंतीला तो आपला कार्यक्रम साजरा करतो दरवर्षी. तो दरवर्षी 1,00,000 रुपये स्वतः खर्च करतो संगीत नाटकासाठी. तिथे आतापर्यंत आम्ही बरीच नाटकं केली आहेत, संत गोरा कुंभार केलंय, त्याच्यानंतर गीतगाती ज्ञानेश्वर केलंय, ब्रह्मांड नायक आमचा स्वामींचा सध्या चालू आहे ते करतो आम्ही, ते पण झालंय तिथे, नंतर गोपाळबोध महाराजांचं एक केलंय तिथे. आणि ह्यावर्षी त्याला कृष्णावर आधारित बासरी वाजवणारा कृष्ण पाहिजे. मग मी ही गोष्ट सगळी मी त्या आमचे दामोजोशी आहेत माझे मित्र खास त्यांना सांगितले, चांगले आर्टिस्ट आहेत ते, त्यांनी ती लिखित केली 4 दिवसात लिहून संपूर्ण संपूर्ण स्टोरी गोकुळापासून द्वारकेपर्यंत जो कृष्णाचा प्रवास आहे, म्हणजे तो प्रत्येक गोष्ट सोडीत गेला, त्याग केली त्याने प्रत्येक गोष्टीचा, तो धरून राहिला नाही, कारण पुढे त्याला धर्मकार्य करायचं होतं आणि धर्मकार्यासाठी तो अवतार झाला होता असं मानलं जातं, हे लोकांना दाखवायचं आहे.
1: आताच तुम्ही नाटकांचा उल्लेख केलेलाच आहे, तुम्ही स्वतःही नाटकातून कामं केली आहेत,
0: हो,
1: तर एक झलक श्रोत्यांसाठी.
0: नाटकं तशी बरीच केली आहे मी, 1984 सालापासून मी नाटकात आहे, दशावतार म्हणा, संगीत नाटक म्हणा, पौराणिक नाटक, सामाजिक नाटक, दरवर्षी तोंडाला रंग लावला जातोच. कोणीतरी मला सांगतच असतं की मला हे नाटक पाहिजे, तुम्हीच केलं पाहिजे, मेन भूमिका तुम्ही केली पाहिजे. ऐतिहासिक नाटक आमच्या सावंतवाडी डेपोमध्ये होतं, दरवर्षी व्हायचं 26 जानेवारी, तर तिथे आमचे गवत साहेब म्हणून होते, तर तिथे वामन बर्वे म्हणून संभाजी करायचे कायम, संभाजीची उत्कृष्ट भूमिका करायची. आणि त्याच वर्षी मी 86 साला तिथे हजर झाल्यामुळे ते म्हणाले की गोरे म्हणून आलेले आहेत त्यांना आपण शिवाजीची भूमिका देऊया, रायगडाला जेव्हा जागे ते नाटक बसवलं त्यांच्यासमोर संभाजीच्या समोर कोण उभंच राहत नसे, एवढी पर्सनॅलिटी होती आणि आवाज पण होता. सर म्हणाले की गोरे तुम्ही करा शिवाजी महाराज आणि बाकीच्यांना मग कामं वाटून देऊया आणि नाटक चांगलं झालं पाहिजे, कारण प्रतिष्ठित नाटक होतं ते 26 जानेवारीचं. मग मी केलं, ते म्हणाले तुम्हाला काय तुमचं काम करा आणि तुम्ही प्रॅक्टिस करा तुमची. त्यातलाच एक शिवाजी महाराजांचा डायलॉग आहे, समोर हंबीरराव असतात महाराजांच्या आणि शिवाजी महाराजांना सांगतात, तर शिवाजी महाराज त्या हंबीररावांना उत्तर देतात, म्हणजे ऐतिहासिक भाषा ती कशी बोलावी ते म्हणजे आपणच अभ्यास करून त्याचं बोलणं केलं पाहिजे, कसं आहे ते सामाजिक ऐतिहासिक पौराणिक ह्या 3 बाज आहेत आवाजाच्या. त्यांच्यातला एक महाराजांचा डायलॉग, हंबीरराव राजांच्या हट्टीपणाची मातब बरी तुम्ही आम्हाला सांगता, अरे अवघ्या 8 वर्षांचे देखील नव्हतो तेव्हा रुईडेश्वर चढता चढता दादाजी पंतांसारख्या वयोवृद्ध कारभाराच्या आम्ही अंतःकरणाचा भेद केला होता, थोरल्या राजांना आमचे उद्योग नापसंत होते तेव्हा त्यांनाही आमच्या हिमतीनं आमच्या बाजूला आम्ही वळवून घेतलं होतं, अरे प्रत्यक्ष जन्मदात्या पित्याला आणि ज्ञानदात्या गुरुला नुसत्या शब्दाने जिंकणार आहे आम्ही, सर्वस्व पणाला लावून उठलो तर पोटचा पोर आम्हाला वश होत नाही की काय, जय शंकर जय भवानी.
1: क्या बात आहे, आत्ताच तुम्ही म्हणालात की सामाजिक पौराणिक आणि ऐतिहासिक याच्यामध्ये प्रत्येकाचा एक भाग आपला आपला ठरलेला असतो आणि त्याप्रमाणे अभ्यास करूनच ती भूमिका आपल्याला
0: स्वतःचा स्वतः अभ्यास केला पाहिजे.
1: बरोबर, त्याप्रमाणेच तुम्ही दशावतारामध्ये सुद्धा काम करतात. आता दशावतार हे बघायला गेलं तर एक नाट्यच आहे, पण या तिन्ही पेक्षा वेगळं आहे, काय वेगळे पण आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने ते करता?
0: ह्याच्यात वेगळं म्हणजे त्यांना सगळ्यांना सांभाळून आपली भूमिका केली पाहिजे. दशावतारात तुम्हाला स्टोरी तिथे सांगितली जाते, तुमची भूमिका तिथे सांगितली जाते, बाकी काही सांगितलं जात नाही आणि तुमची भूमिकेचा तुम्ही लगेच अभ्यास करायचा आहे अर्ध्या तासाच्या आत. मेकअप करीपर्यंत स्वतःचा, आणि तशा त्यांचे प्रवेश तिथे सादर करायचे आहेत. समोर व्यक्ती जे विचारी त्याला तुम्ही उत्तर द्यायचं आहे आणि ती गोष्ट पुढे न्यायची आहे शेवटपर्यंत. आणि आपला प्रवेश, आपली भूमिका, आपण आपलं बघितलं पाहिजे फक्त तेव्हा, असं प्रत्येक कलाकार बघतो. आणि ती स्टोरी पुढे नेऊन ते नाटक पूर्ण केलं जातं. आणि स्वतः आपण तिथे मेकअप करायचा आहे, ड्रेपरी स्वतःची स्वतः करायची आहे, तिथे तुम्हाला कोणी मदत करणार नाही किंवा कोण कोणाला काही देणार नाही, स्वतःच स्वतःच करायचं आहे. म्हणजे आता

0: मग निर्भर कलाकार झाला पाहिजे, त्यांनी कोणाकडे काही मागायचं नाहीये हे तिथलं महत्वाचं आहे, आणि स्वतःची प्रगती स्वतःच केली.
1: आत्ताच म्हणतात की मेकअप असेल किंवा ड्रेपरी असेल ही आपली आपली सगळी करायची असते, पण त्या दशावतारामधल्या मेकअपला आणि ड्रेपरीला एक विशेष महत्व असतं.
0: हो,
1: काय सांगाल?
0: अत्यंत ती महागडी अशी आहे. थोडक्यात दशावताराची नाईट त्या प्रोग्रॅमची, आणि त्याचा काहीच मेळ बसत नाही. पण कोकणातली ही कला आहे, आणि पूर्वी आमचे आजोबा सांगायचे की ही चेनवणचे गोरे, म्हणून त्यांनी ती कर्नाटकातून पंढरपुरात येऊन पुढे मग ते चेनवण गावी आले, आणि तिथे मूळ दशावतार वालावल मध्ये सुरू झालं, आणि पहिलं रजिस्टर मंडळ वालावल गावी झालं, आणि पहिलं नाटक तिथे एका झाडाखाली झालं पहिलं सादर, म्हणजे ती लोककला तेव्हा सुरू झाली असं म्हणतात. आणि ती लोककला तिथे सुरू झाल्यामुळे मग त्याचा प्रसार सगळीकडे झाला, आणि आता आमच्या सिंधुदुर्गात जवळजवळ 80 ते 90 मंडळं आहेत आणि कार्यरत आहे सगळी. प्रत्येक मंडळात 15 टोटली माणसं असतात सगळी मिळून कलाकार धरून, आणि प्रत्येकाच्या आता गाड्या पण आहेत, तेव्हा चालत जायचे लोक आणि चालता चालता अभ्यास करायचे, आता गाडीतून जातात. आता सगळ्या सोयी झाल्या, तेव्हा दुर्मिळ होतं सगळं, आणि स्वतःची कला तिथे सादर करायचे लोकांसमोर.
1: बरोबर. आता तुम्ही म्हणालात की सोयी सुविधा वाढल्या आहेत, त्यामुळे थोडं सोपं झालंय, पण तरी सुद्धा ही कला आज अजून पुढे जायला हवी असं वाटतंय तुम्हाला, त्यासाठी काय प्रयत्न व्हायला हवेत?
0: त्यातले बारकावे शोधले पाहिजेत. सिंधुदुर्गात मी दशावताराची बरीच परीक्षणं केली आहेत. प्रत्येक ठिकाणी आमच्याकडे दशावताराच्या कॉम्पिटिशन व्हायच्या, त्याच्यात मला बोलवायचे की गुरु आका तुम्ही या आणि मार्गदर्शन कसं करावं, दशावतार कसं सादर करावं. मग त्याच्यात सखोल अभ्यास करून आता कित्येक कलाकार खूप सुंदर झाले आहेत, म्हणजे जबरदस्त तयारी केली आहे प्रत्येक कलाकाराने. आता असे म्हणजे कितीतरी लोक निर्माण झाले आणि खूप अभ्यास केला आहे पुराणाचा, म्हणजे त्यांच्यासमोर उभं राहायला असं साधारणसा माणूस धजावणार नाही. प्रत्यक्ष समोरासमोर जेव्हा अभिनय करतील तेव्हा खूप चांगलं आहे, फक्त त्याला डायरेक्शन नाही आहे कोणाचं, आणि ते घेतलं पाहिजे त्या कलाकाराने, कोणाचं तरी घेतलं पाहिजे. एक नाटक तुम्ही बसवलं तर त्या डायरेक्शन करून त्याला त्याच्यात काय चुका आहेत त्या शोधल्या पाहिजेत आपल्या. सगळं चांगलंच असतं ना आपण करतो ते, पण प्रेक्षक सांगतील तुम्हाला काय चुकत आहे ते, आणि ते सुधारलं ना तर दशावतार खूप चांगलं आहे, आणि ते मग खरं साता समुद्राच्या पलीकडे जाईल.
1: आत्मपरीक्षण
0: खूप केलं पाहिजे.
1: दशावतारामधली एखादी भूमिका किंवा प्रसंग सांगाल का की जो आठवणीत राहिलाय?
0: दशावतारात कसं आहे, तिथे स्टेज तुम्हाला लहान असतं, माईक फक्त तुम्हाला एक किंवा दोन असतील, लाईट आली गेली भरोसा नाहीये, तरी सुद्धा तुमचं बेरिंग आहे भूमिकेचं ते तुम्ही सोडायचं नाहीये तिथे. असं कित्येक वेळेला होतं, किंवा एखादा कलाकार आयत्या वेळेला नाही आला तर लगेच ती स्टोरी बदलायची
1: आहे,
0: आणि एखादा त्याला प्रवेश कट करून पुढे कसं जुळवायचं ते स्वतः ठरवायचं आहे तिथे, आणि मग ती गोष्ट पुढे लोकांसमोर सादर करायची आहे. म्हणून असा बऱ्याच वेळेला अनुभव येतो, प्रवासात चांगला चांगला अनुभव येतो, एका झाडाखाली जेवण करायचं तिथे जेवायचं सगळ्यांनी मिळून, असं म्हणजे सांघिकपणा सांघिकपणा असतो, आणि ते आपलं मंडळाचं कसं नाटक चांगलं होईल याच्याकडे सगळ्यांचा कल असतो. आर्थिक परिस्थिती दशावताराची खूप कमी आहे, म्हणजे प्रत्येक कलाकाराची परिस्थितीच कमी, तरी सुद्धा हौस आहे, हे दशावतार अंगात भिनलं पाहिजे.
1: हौस आहे आणि ती कलेवर प्रेम आहे,
0: कलेवर खूप प्रेम आहे आणि ती जोपासली पाहिजे. त्यामुळे मी दशावतारात, म्हणजे आमच्याकडे तो मूळ पाया दशावताराचा आहे खरा, तो म्हणजे आजोबांपासून आलेला, पण नंतर मी संगीत नाटकात, म्हणजे ते स्टँडर्ड थोडं होण्यासाठी म्हणून मी संगीत नाटकात काम करायला लागलो.
1: अच्छा, एखाद्या दशावतारातली भूमिका करतानाचा एखादा आव्हानात्मक प्रसंग सांगा ना.
0: आव्हानातला प्रसंग म्हणजे संत गोराकुंभार नाटक गोव्याला शिवोलीला एक स्वामींचा मठ आहे, तिथे गोराकुंभार दशावतारात पाहिजे होतं नाटक.
1: अच्छा.
0: आणि नंतर मणेरी आहे दोडामारला एक गाव, तिथे दशावतारात संत गोराकुंभार गौरवांच्या पुण्यतिथी निमित्त पाहिजे होतं. मग ते मालक मला म्हणाले की गोरकाका तुम्ही गोराकुंभार करणार तर आम्ही ते नाटक करणार, कारण आमच्यात गोराकुंभार कोण करणार नाही, कारण संतांचा बाज निराळा आहे आणि दशावताराचा बाज निराळा आहे बोलण्याचा, त्यामुळे तुम्ही ती भूमिका येऊन करा. तर मी म्हटलं ठीक आहे. आमच्या माणगावची एक यक्षिणी दशावतार म्हणून कंपनी आहे, त्यांचे मालक आले होते, ते म्हणाले असं असं आहे, तर ते मला दोन प्रयोग म्हणाला तुमच्यामुळे मिळतील. म्हटलं ठीक आहे करतो. मी स्टोरी म्हणाला तुम्ही येऊन तिथे सांगायची सगळ्यांना आणि तिथे स्टेजवर करायचं. मग मी तिथे गेलो, दौडामारला गेलो, ते इकडे बाकी सगळी तयारी करत होते, सगळी मंडप घेऊन स्टोरी मांडायची, नंतर तिथली मॅनेजमेंट करायची सगळी. तर मला आपल्या घरी घेऊन गेले की तुमच्यात गौरकुंभार कोण करत आहेत, तर हे गोरे काका करत आहेत, तर म्हणाला या आमच्याकडे. तिथे मी गेलो तर गौरवांची मूर्ती एक तिथे खाली चाक असं ठेवलं आणि त्यांनी पूजा केलेली होती त्याची सगळी. तर मी तिथे गेलो आणि मला त्यांनी तिथे जेवायला वाढलं, मी जेवलो तिथे, प्रसाद घेतला तो त्यांचा, आणि मला त्यांनी मोठा एक केळीचा घड दिला.
1: बर.
0: मोठा म्हणजे 200 केळी होती त्याला पिकलेली, आणि ते म्हणाले हा गोरोबांना आम्ही दिलेला आहे आमच्या बागेतला. म्हणजे एवढं प्रेम आहे कलाकारावर. आणि नंतर तिथे नाटक सादर झालं, म्हणजे अक्षरशः म्हणजे पैशांचा पाऊस पडला तिथे भूमिकेवर, अर्थात ते सगळं दैवी आणि चांगली भूमिका तिथे सादर झाली. मग दशावतारात मी 30 ते 35 प्रयोग गौरवांचे केले, गौरवांची भूमिका करायची. बाकी कलाकार

0: कोणी असले त्यांना सांभाळून पुढे न्यायचं आणि नाटक करायचं. संगीत नाटक आहेच ते, पण दशावतारात मी कलियुगापासून प्रारंभ करून त्याला प्रवेश जोडले होते. भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे कलियुगात श्रेष्ठ आहे सगळ्यात, आणि ते तुम्ही लोकांना सांगायचं अभिप्रेत काय आहे नाटक बघितल्यानंतर. ते भक्ती केली पाहिजे, वैराग्य धारण केलं पाहिजे आणि ज्ञान प्राप्त केलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं, तर तो त्या पदाला माणूस जातो.
1: आताच म्हणाला तुम्ही की बाकीचे नाटक त्यातली भाषा, त्यातलं सादरीकरण आणि दशावताराचं सादरीकरण ह्यात फार मोठा फरक आहे, एक झलक दाखवा.
0: दशावतारात तो बाज म्हणजे ते पांढरी चार मध्येच तुम्ही डायलॉग म्हटले पाहिजेत. पांढरी चारची पट्टी बदलणार नाही, काळी एक काळी दोन चालत नाही, तिथे पांढरी चार मध्येच केलं पाहिजे. दशावतार सुरुवातच पांढरी चार मधून होते, सगळी जी तुमची गीतं आहेत ती पांढरी चार मध्येच म्हटली पाहिजे आणि त्या पट्टीत आपण बोललं पाहिजे. म्हणजे एवढं तुमचा कपॅसिटी पाहिजे आधी कलाकाराची, त्याच्यातला गौरवांचा एक डायलॉग आहे, पण तो संतमय असल्यामुळे थोडं ते संभाषण खाली आहे. म्हणजे संत काय ओरडणार नाही ना, एखादा असुर असेल तर ओरडेल, म्हणजे त्यातले विलन मिलन ओरडतील ते, पण संत नाही ओरडणार. त्यामुळे ती भूमिका आणि त्याला साजेस असं बोलणं. रागावलीस, तू रागावलीस की लई आवडतेस बघ मला, अगं तो पांडुरंग तू हे बाळ वेगळी का आहात, सगळं मिळून तोच. माणसांना हेच कळत नाही म्हणून काही माणसं एकमेकांचा द्वेष करतात. गावकी जमली की चिंतोबाणी सावकार, लाखोली वाहत असतात माझ्या शिव्यांची. अरे सारी माणसं एकच आहेत, एकच तहान एकच भूक. अनेकत्व नेले अनेकत्व नेले, एकले सांडिले निरंजनी. एकत्व पाहता अवघे लटिके, जे पाहे ती तुके रूप तुझे. ही झाड झुडप पशु पक्षी सार सार त्याचं रूप आहे संता. अगं तुझं गतजन्मीच सुकृत म्हणून या वेड्या गोरा कुंभाराची तू बायको झालीस.
1: क्या बात आहे, खूप सुंदर. आपण ज्या मुलाखतीची सुरुवात केली तेव्हा तुम्ही सांगितलं की बासरी वाजवताना ही तुमची एक गाय आहे आणि तिच्यासाठी तुम्ही रोज ती वाजवून दिवसाची सुरुवात करता, तर तुमच्या गोपालनाच्या आवडीविषयी सांग.
0: मला खूप लहानपणापासून गायीची खूप आवड, आणि मी ड्युटी करताना माझ्याकडे 6 ते 7 गायी होत्या. मी ड्युटी करून ते करायचो, त्यांची सेवा करायचो. आणि रिटायर झाल्यानंतर वेळ कसा घालवायचा, 31 वर्ष मी सर्व्हिस केली एसटीची आणि चांगली सर्व्हिस माझी सगळी झाली. मला सहकार्य पण केले सगळ्या अधिकाऱ्यांनी माझ्या कामगारांनी. आणि वेळ कसा जायचा, मग त्या गायीची सेवा केली तर काय बिघडेल, कारण प्राणी हा परोपकारी आहे आणि तो जाणीव ठेवतो. मनुष्य प्राणी स्वार्थी आहे, तो नाही ठेवणार जाणीव, आणि प्राणी तुम्हाला विसरणार नाही. मग एक गायीचं वासरू होतं, त्याला मी मोठं केलं आणि ते 2-3 जणांकडे देऊन बघितलं, पण ते तिथे उपाशी राहतं आणि ते राहत नाहीत. नंतर एका शेवटी एका माझ्या खास ओळखीच्या माणसाला एका आपल्या मुलीला द्यायचं होतं गोव्यात, ते म्हणून त्याला दिलं मी. पण ती गाय तिथे 6 दिवस उपाशी राहिली आणि 7व्या दिवशी मी रात्री तिला 11 वाजता घरी आणली आणि नंतर ती त्याच दिवशी पहाटे 4 वेहली माझ्याकडे येऊन. की मला हे माहिती नव्हतं, मग ठरवलं की आता नाही, आता गायीला आपण सोडायचं नाही, कारण तिला 104 ताप आलेला होता तेव्हा डॉक्टरनं बोलून चेक केली. तर ते म्हणाले गोरे तुम्हाला एक सांगू की गाय कोणाला देऊ नका तुम्ही, कारण तिचा लढा लागलाय खूप, त्यामुळे तिला देऊ नका. मग तिच्यासाठी आता मी आमच्या बागेत सुंदर एक झोपडी बांधली आहे, वनमाळी नाव ठेवलंय, आणि गाय मी आणि माझी मिसेस आम्ही तिथे थांबतो. आता 2.5 वर्ष झाली आम्हाला आणि तिची सेवा करायची सगळी. आणि माझा मुलगा स्वप्नील गोरे तो बायको आमच्या घरी थांबतात, त्यांना सांगितलंय ते तुम्ही सांभाळा आम्ही हे सांभाळतो, कारण इथे जागा भरपूर आहे, त्या गायीला फिरायला मिळतं मोकळं आणि ती गाय तर मी आहे.
1: कौटुंबिक जबाबदारी, नोकरी आणि कला हे सगळं सांभाळताना काही अडचणी आल्या?
0: अडचणी खूप यायच्या, पण अडचणीवर मात करून पुढे जातो तो कलाकार. गरिबी, हातात पैसा नाही, तरी सुद्धा तिथे विचार करायचा नाही, आपली कला कशी जोपासता येईल आपल्याला त्याच्यासाठी आपण जगायचं आणि त्याच्यातून आनंद मिळतो. आणि आपण आनंद मिळवल्यानंतर लोकांना आपण आनंद देणार ना, त्याच्यातून प्रथम आपल्याला मिळायला पाहिजे कुठची कला आपण सादर केल्यानंतर. आणि तिथे तुम्हाला निष्ठा पाहिजे, निष्ठा नसेल तर काही उपयोग नाही. निव्वळ पैशासाठी आपण जर धावलो काही त्याचा उपयोग नाही आहे. आपली जी आवड आहे ती प्रत्येक माणसाने जोपासली पाहिजे आणि ती चांगली. महत्वाचं एक वाक्य तुम्हाला सांगतो की निर्व्यसनी राहून केलं पाहिजे सगळे, हे खूप महत्वाचं आहे, नाहीतर कलाकार संपतो त्याच्यात. हे पण आहे आणि हे बरेच असे कलाकार मी स्वतः बघितलेले आहेत डोळ्यांनी माझ्या जवळचे एकदम. मी त्यांना कित्येक वेळा सांगायचो तुम्ही निर्व्यसनी व्हा, कला जोपासा ते व्यसन करा, त्याच्यात तुमचं नुकसान होणार नाहीये, पण नको त्या मार्गाला जाऊ नका. एकच सांगतो ते.
1: काही अभंगांच्या रचना किंवा अभंगांना चाली तुम्ही दिल्यात, तर एखादा अभंग 2 ओळी श्रोत्यांचा.
0: ते ब्रह्मांड नायक म्हणून एक नाटक लिहिलं गेलं, मुरजीचे आपटे लेखक आहेत त्याचे.
1: अच्छा.
0: ते चांगले कीर्तनकार शिक्षक आहेत रिटायर, पण आता 86 वर्ष वय आहे. ते म्हणाले गोरे मला एक नाटक लिहायचं आहे स्वामींवर आणि भूमिका स्वामींची तुम्ही करायची आहे, बाकी कोणी नाही. तर म्हटलं ठीक आहे तुम्ही लिहा. त्यांनी 4 दिवसात ते नाटक लिहिलं आणि मला पाठवलं. ते नाटक तिथे केलं, त्याचे आता 16-17 प्रयोग झाले. बामसरांचा मला पाठिंबा आहे, त्याच्यात गाणी आपण घालायची.

0: ना, अभंग कुठचे घालायचे, स्वामींचे पाहिजेत ते. ते बेळगावचे गोविंद केळकर म्हणून लेखक होते, त्यांनी मला एक पुस्तक दिलं होतं 30 वर्षापूर्वी.
1: बर.
0: त्यांच्याकडे एकदा मी कार्यक्रम केला होता गाण्याचा, तर ते म्हणाले हे पुस्तक घ्या तुम्हाला कधी उपयोगी होईल याचा. त्याच्यातले अभंग घेतले मी.
1: अरे वा.
0: आणि तालमी चालू असताना स्वामीसूत म्हणून जे आहेत भक्त स्वामींचे, त्यांना अभंग घालायचे होते त्याच्यात. स्वामीसूताला ते अभंग घालायचे होते. आणि मग ते तिथे चाल सुचली मला, तालीम चालू असताना हार्मोनियम घेऊन बसलो होतो, सहज चाल सुचली. मग त्याला ती चाल लावली आणि बामसरांना ऐकवली, ते म्हणाले चांगली चाल आहे. आणि मग त्यांनी पण एक आम्हाला नाटकात भूपाळीची चाल दिली, ती पण एक सुंदर झाली. आणि नाटकाला नंतर सुरुवात होत क्षणी त्या गाण्यांना खूप टाळ्या पडायला लागल्या. तर स्वामींवर अभंग एक आहे तो, एक दोन वेळ तुम्हाला म्हणून.

0: स्वामी दयेचे सागर हूँ.
1: किती सुंदर,
0: सहज सुचलेली चाल आहे.
1: खूप छान. आता अगदी आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे आपण येतोय आणि तुम्हाला जाता जाता विचारते की बुलबुलचे मधुर स्वर, बासरीची सुरेलता, हार्मोनियमची साथ, संगीत नाटक, दशावतार, ही लोकपरंपरा, या सगळ्या कलांनी तुम्हाला काय दिलं? तुमच्यामध्ये काय बदल झाला?
0: मी कुठे जरी गेलो सिंधुदुर्गात, तरी मला नाव जरी माझं श्रीकृष्ण असलं तरी जयागोरे म्हणून ओळखतात आणि गोरेकाकाच म्हणतात. गौराकुंभारांची भूमिका जास्त केल्यामुळे मी, आणि तो सादर करताना जो आनंद मिळाला आहे तो कुठे विकत नाही मिळणार. आणि त्याच्यात रिटायर आयुष्य माझं बरंच असं निघून केव्हा गेलं कळत पण नाही, पण अजूनही खूप ओढ आहे. आणि ती कृष्णाची बासरी मला ह्या नाटकात वाजवायचीच आहे, कृष्णाची भूमिका करून. आणि ती राधा आणि कृष्ण हे काय आहे ते निर्वाज्य प्रेम असं आहे ते दोघांचं, ते लोकांना दाखवायचं आहे काय आहे ते बासरीतून दाखवायचं आहे. ती बासरी म्हणजे कोण आहे आणि कृष्ण म्हणजे कोण आहे हे समजलं पाहिजे, ती एक खूप इच्छा आहे. ती करणार पुरी
1: नक्की नक्की. जसं आपण सुरुवातीला तुमच्या बासरीच्या सुरेल स्वरांनी या मुलाखतीची सुरुवात केली होती, तशी सांगता सुद्धा तुमच्या या बासरीच्या सुरेल स्वरांनी करूया.
0: पुन्हा एकदा तुमच्या रत्नागिरी आकाशवाणी आपल्या केंद्राचे सगळा स्टाफ मेंबर, आमचे अवधूत बाब, माझे मित्र खास, माझे मार्गदर्शक यांचे प्रथम आभार मानतो. सर्व रसिकांना नमस्कार करतो. आणि बासरीवरून माझ्या गाईबरोबर मी कायम वाजवतो ते गाणं
1: नक्की
0: सादर करतो.
1: नक्की.

0: किती सुंदर, मला वाटतं खरंच अगदी जीवनातली ही घडी अशीच कलेच्या उपासनेमध्ये सतत राहू दे असंच म्हणावंसं वाटतंय. श्रोते हो, कला ही केवळ मनोरंजनाचं साधन नसून ती आपली संस्कृती, परंपरा आणि मूल्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. आणि अशाच कलाकारांच्या कार्यातून आपल्या पारंपरिक कलांना नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. तुम्ही आज इथे आलात, आपल्या कलेचं सादरीकरण केलं, श्रोत्यांशी अगदी मनमोकळा संवाद केला, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. आणि तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी, पुढच्या आत्ता जसं तुम्ही म्हणालात की वासरीचं श्रीकृष्ण जे आहे ते तुम्हाला सादरीकरण करायचं आहे, त्या सर्वांसाठी शुभेच्छा देते आणि इथे थांबते. धन्यवाद, नमस्कार.
1: पुन्हा सर्वांना नमस्कार करतो आणि खूप खूप बरं वाटलं इथे येऊन.
0: श्रोते हो, याबरोबरच आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते. श्रोते हो, या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आत्ताच प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकलं बासरी, बुलबुल आणि हार्मोनियम वादक तसंच दशावतार कलाकार श्रीकृष्ण उर्फ जया गोरे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. श्रोते हो, यानंतरची उद्घोषणा या जाहिरात विश्रामानंतर.
1: निर्माण से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सुपरमैन.
2: सचिन
1: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करतोय मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, सुरांची सुरुवात जर विघ्नहर्त्या गणरायाच्या स्मरणाने झाली तर पुढचा संगीतमय प्रवास नक्कीच मंगलमय होतो. श्री गणेशाय नमः म्हणत आजच्या आपल्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. गणरायाच्या चरणी वंदन अर्पण करून ऐकूया ही सुंदर गणेश वंदना.

अष्टविनायक या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमातलं पुढचं गीत आता ऐकूया. सुधीर फडके, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि चित्रपट आहे हीच खरी दौलत.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: बदला बदला सवय बदला।
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं माझं घर माझा संसार ह्या चित्रपटातलं. श्रोते हो, कार्यक्रमातलं पुढचं गीत आता ऐकूया. आशा भोसले यांनी गायलेलं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे सुधीर मोघे यांचं आणि चित्रपट धाकटी सून.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया बोट लावीन तिथं गुदगुदल्या या चित्रपटातलं राजेश मुजुमदार यांचं गीत. राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गात आहेत उषा मंगेशकर.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. गात आहेत आशा भोसले, वर्षा भोसले आणि सहकारी.

0: जावयाची जात या चित्रपटातल्या या गीतासोबतच श्रोतेहो मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: मध्यम लहरी 1143 kHz वर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 10:30 वाजले आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करतोय NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये मी दीप्ती आपलं मनापासनं स्वागत करते. श्रोते हो, आजच्या भागात आपण ऐकणार आहोत 1996 ते 2001 या काळातली काही गाजलेली आणि आजही मनात घर करून राहिलेली हिंदी चित्रपट गीतं. 90च्या दशकाचा शेवट आणि नव्या शतकाची सुरुवात. संगीताच्या बाबतीतही हा काळ खूपच खास होता. काही गाणी प्रेमाची, काही विरहाची, काही मैत्रीची, तर काही अगदी तरुणाईच्या उत्साहाने भरलेली. तर चला या काळातल्या सुरेल आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देऊया आणि ऐकूया आजची ही सुंदर गीतमालिका.

जोश या चित्रपटातलं समीर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं अभिजीत यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं जावेद अख्तर यांचं गीत. सपने या चित्रपटातलं हे गीत गात आहेत चित्रा आणि शंकर महादेवन.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: बदला बदला सवय बदला।
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।

हरिहरन आणि सुखविंदर सिंग यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं ताल या चित्रपटातलं. श्रोते हो, कार्यक्रमातलं पुढचं गीत आता ऐकूया समीर यांचं. धडकन या चित्रपटातलं हे गीत संगीतबद्ध केलं आहे नदीम श्रवण यांनी आणि गात आहेत उदित नारायण, अलका याज्ञिक आणि कुमार सानू.

0: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94035473485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।
1: गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातलं पुढचं गीत आता ऐकूया विरासत या चित्रपटातलं। अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं जावेद अख्तर यांचं गीत गात आहेत कुमार सानू आणि चित्रा।

कार्यक्रम आहे. आता नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत, कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं हे गीत आहे राजा हिंदुस्तानी या चित्रपटातलं.

राजा हिंदुस्तानी या चित्रपटातलं

कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा कुमार सानू आणि अलका याज्ञिक या जोडगोळीने गायलेलं गाणं ऐकूया. समीर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे नदीम श्रवण यांनी, माफ करा, जावेद अख्तर यांचं गीत संगीतबद्ध केलं आहे जतीन ललित यांनी, आणि चित्रपट आहे येस बॉस.

लता मंगेशकर आणि सोनू निगम यांनी गायलेलं महबूब यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं 1 2 का 4 या चित्रपटातलं. तर श्रोते हो, 1996 ते 2001 या काळातल्या गाजलेल्या गीतांमधून आज आपण एक सुंदर संगीत प्रवास केला. काळ बदलला, गाण्यांची शैली बदलली, पण काही गाणी मात्र काळाच्या पलीकडे जाऊन आपल्या आठवणींचा कायमचा भाग बनतात. आजच्या या गीतमालिकेने तुमच्याही काही जुन्या आठवणी जाग्या केल्या असतीलच अशी आशा आहे. अशाच सुरेल गाण्यांसह पुन्हा भेटूया गाता रहे मेरा दिलच्या पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा, गुणगुणत रहा आणि आपल्या मनातलं संगीत असंच गाता रहे मेरा दिल. तेव्हा या कार्यक्रमातनं मी दीप्ती आपली रजा घेते. नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, 1143 किलोहर्ट्स वर आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो वेगवेगळ्या गाण्यांचा खजाना. गाणी हसवणारी गाणी प्रेमात पाडणारी गाणी आठवणीत हरवणारी
2: यारा सिली सिली बिरहा की रात कजलना सिली सिली
1: गाणी भक्तिरसात नाऊन निघालेली फक्त आपल्यासाठी आपल्या आवडीच्या आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून. ट्यून करायला विसरू नका 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता 12 वाजल्यापासून सर्व कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा या पहिल्या प्रसारण सभेतून मी दीप्ती मुसळे आपली रजा घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सुरुवातीला 12 वाजता आपण ऐकणार आहात वनिता मंडळ.

नमस्कार श्रोते हो, वनिता मंडळ कार्यक्रमात विद्या गौरीचा मनःपूर्वक नमस्कार आणि सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण संवाद साधणार आहोत दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक, शिक्षण तज्ज्ञ आणि भारत सरकारच्या राष्ट्रीय दिव्यांग कल्याण समितीचे सदस्य यजुर्वेंद्र महाजन आणि त्यांच्या पत्नी मानसी महाजन यांच्यासोबत.

0: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या या विशेष संवाद रंगात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, वंदना विटणकर यांनी खूप सुंदर लिहून ठेवलंय, अंधाराची खंत तू कशाला करीसी रे गा प्रकाश गीत. आणि असं अंधार असणाऱ्या आयुष्यांना आपल्या आपल्या दीपाच्या प्रकाशात वाट दाखवणारे दोन दीप आज आपल्यासोबत आहेत, यजुर्वेंद्र महाजन सर आणि मानसी महाजन. अंधाराला चिरून प्रकाशाचा मार्ग दाखवणारा एक भक्कम दीपस्तंभ आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहे. श्रोते हो, शारीरिक व्यंग किंवा गरिबी ही माणसाच्या नशिबाचा भाग असू शकतो, पण ती त्या व्यक्तीची मर्यादा ठरू शकत नाही. हे ज्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवलं, असे दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक, शिक्षण तज्ज्ञ आणि भारत सरकारच्या राष्ट्रीय दिव्यांग कल्याण समितीचे सदस्य आदरणीय यजुर्वेंद्र महाजन सर आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून हजारो अनाथ दिव्यांग आणि वंचित मुलांची माऊली बनलेल्या आदरणीय मानसी महाजन आज आपल्यासोबत आहेत. यजुर्वेंद्र सर आणि मानसीजी, स्वागत.
1: नमस्कार, धन्यवाद.
2: नमस्कार.
0: जळगावच्या मातीतून सुरू झालेला सेवायज्ञ पुणे, दिल्ली आणि अगदी देशविदेशात पोहोचलाय. भारत सरकारचा सर्वश्रेष्ठ संस्था राष्ट्रीय पुरस्कार, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अशा अनेक सन्मानांनी तुमच्या संस्थेचा तुमचा गौरव झालाय. दोघांनाही सुरुवातीचा प्रश्न आहे, दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल या उपक्रमाची नेमकी सुरुवात कशी झाली आणि ही प्रेरणा कुठून मिळाली? यजुर्वेंद्र सर, तुम्ही सुरुवात करा.
1: जरूर जरूर. सगळ्यांना नमस्कार. खूप आनंद वाटतोय मला सगळ्यांच्या सोबत संवाद साधताना. माझं मूळ गाव एरंडोल, जळगाव जिल्ह्यातलं, आणि मध्यमवर्गीय कुटुंब. तिथे माझं पूर्ण महाविद्यालयीन शिक्षण झालं आणि या महाविद्यालयीन शिक्षणामध्ये माझी विवेकानंदांबरोबर ओळख झाली. खरं तर एका व्याख्यानातून विवेकानंद केंद्र आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी याचं आयोजन केलेलं होतं. मी कधीच कोणत्याच व्याख्यानाला जायचो नाही, पण त्या व्याख्यानाला गेलो माझ्या मित्रामुळे आणि आमचे एक सर होते जी आर महाजन सर यांच्यामुळे, आणि भारावून गेलो. विवेकानंदांच्या तीन विचारांनी त्या दिवसापासून वेगळा यजुर्वेंद्र समोर यायला लागला. त्याच्यातला पहिला विचार होता कोहम, याची जाणीवच पहिल्यांदा झाली की असं काही असतं, म्हणजे मी कोण आहे याचा शोध घ्यायचा असतो. आणि त्यातही सोहम म्हणजे अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मीच तो आहे, मी सर्व शक्तिमान आहे, मी जर माणूस असेल तर मी पाहिजे ते करू शकतो, जे मी विचार करतो तेच घडतं, ही सगळी जाणीव पहिल्यांदा झाली की मी किती शक्तिमान आहे. आणि त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. आणि दुसरा विचार मला मिळाला तो होता, तुम्ही जर माणूस असाल तर काहीतरी विशेष आणि निस्वार्थ करा, नाहीतर तुमच्यात आणि इतर प्राण्यांमध्ये कुठलाच फरक राहणार नाही. त्यासोबतचा विचार होता, जे फक्त स्वतः

0: साठी जगतात ते मृत असतात, जे इतरांसाठीही जगतात ते खऱ्या अर्थाने जिवंत असतात अगदी ते गेल्यानंतरही. या विचाराने काय झालं, मला असं वाटलं की अरे हे तर खरं आहे आणि हे पटण्यासारखं आहे ना, याच्यात फार
1: अल्टिमेट ट्रूथ आहे,
0: अल्टिमेट ट्रूथ आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आणि मी तसा विचार करायला सुरुवात केली, तसं वाचलं काही थोडं, तशा व्यक्तींबरोबर राहायला लागलो आणि माझं जीवन बदलायला लागलं. त्याग आणि सेवा हे भारताचे सर्वोच्च आदर्श आहेत, अशा सगळ्या गोष्टी बघायला लागलो, ऐकायला लागलो. माझ्या वडिलांनी मला ग्रॅज्युएशन नंतर पुण्याला पाठवलं शिकायला, पुणे विद्यापीठात मी PhD करायला लागलो आणि ज्ञानप्रबोधिनीत मी आधी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम स्पर्धा परीक्षा शिकायला गेलो आणि 6 महिन्यांनी शिकवायला लागलो, कारण मला खूप आवड, कारण या सगळ्या विचारांनंतर मी सामाजिक कामात आलो, वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आलो आणि मला त्या जाणीवेतून पुन्हा ही जाणीव झाली की सर्वात महत्वाचं, कारण म्हटलं होतं की तुम्ही इतरांसाठी काहीतरी केलं तर काय केलं पाहिजे, तर मला जाणवलं की शिक्षण हे फार महत्वाचं आहे, ते तुमचं पूर्ण आयुष्य बदलतं, घेणारे हात देणारे हात होतात. आणि मग अशा शिक्षणाला मी पुण्यात गेलो, पण माझ्याबरोबर माझे काही गरीब मित्र मैत्रिणी नाही येऊ शकले, मला त्याचं फार वाईट वाटायचं. जसं तुम्ही म्हटलात, आपण कुठे जन्माला यावं हे ठरवता नाही येत, पण जन्माला आल्यानंतर जर आपण एक चांगला सुसंस्कृत समाज असेल तर किमान संधी प्रत्येकाला मिळावी आणि त्यातून मग ठरेल. मला तसं वाटायचं की हे गुणवत्तेचं शिक्षण हे खेड्यापाड्यात मिळालं पाहिजे. आणि मग 2005 साली मी ज्ञानप्रबोधिनीतलं काम, माझं PhD हे सगळ्या संधी सोडल्या आणि मी वयाच्या 25 असं ठरवलं की यानंतर संपूर्ण आयुष्य समर्पित करायचं एकाच गोष्टीसाठी, ज्यांना सर्वात जास्त गुणवत्तेच्या शिक्षणाची आवश्यकता आहे मी त्यांच्यासाठीच काम करेन. आणि म्हणून ग्रामीण आदिवासी भाग मला माहिती होता, जळगाव, धुळे, नंदुरबार, तिथल्या समस्या माहिती होत्या, म्हणून परत गेलो आणि तिथे 2005 अनौपचारिकरित्या दीपस्तंभ फाउंडेशनची सुरुवात केली ग्रामीण आदिवासी मुलांसाठी. आणि हेच स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, करिअर काउन्सिलिंग आणि उच्च शिक्षणाच्या संधी याबद्दलचं विनामूल्य मार्गदर्शन. माझे वडील 2001 गेलेत अचानक आणि त्यामुळे कुठलाच सपोर्ट नव्हता तसा. मग माझी व्याख्यानं मात्र व्हायला लागली होती वयाच्या 22 पासून,
1: एकला चलो रे सुरू झाला.
0: त्या व्याख्यानातून येणाऱ्या मानधनातून ही संस्था सुरू केली. सगळी लोक वेड्यात काढायची की अरे बाबा हे असं पुस्तकात असतं असं नसतं, पुण्यात राहा, व्यवस्थित आपलं करिअर कर, लग्न कर आणि त्यानंतर जसं जमलं तसं, हा जसं जमलं तसं मग तू समाजसेवा कर. पण मला ना मनापासूनच वाटायचं की नाही, मला हेच काम केलं ना तर मला खूप छान वाटेल.
1: आणि आनंद आणि वेगळा काय असतो, कोर हॅपीनेस जो असतो तो आत असतो, तो थोडीच बाहेर मिळतो किंवा पैशाने विकत मिळत नाही. खूप छान सर. मानसी मॅडम तुम्ही काय सांगाल?
2: पहिल्यांदा यांनी मला सांगितलं होतं की मी समाजकार्याची मला आवड आहे किंवा मी करणार आहे, म्हणजे हे लग्न ठरायच्या वेळेला जो आपण भेटतो त्यावेळेला सांगितलं होतं. तोपर्यंत मी अशीच होती ठीक आहे असत, ठीक आहे असतं ब, किंवा एखाद्या वेळेला ते म्हटलं ते मी खूप बाहेर असेल वगैरे असं, तर ते आपण म्हणतो की ओव्हर टाईम असतो किंवा एक जॉब जो प्रोफाईल असतो की फर्स्ट शिफ्ट असते, सेकंड शिफ्ट असते किंवा OT असतो, मी त्याच दुनियेत होती. पण आमचं रजिस्टर लग्न झालं आणि त्याच्या रात्री सरांनी 10 दत्तक घेतली, तर त्या दिवशी समजलं बापरे हे तर
1: आपण
2: वेगळंच प्रकरण काहीतरी
1: विचार केला होता,
2: तो नाही येत असा त्याच्यावर वेगळं कार्य. आणि समाजकार्यासाठी एक जी आपली एक व्याख्या असते तीच माझी एक साधारण व्याख्या होती, पण हळूहळू समजत गेलं की अरे याची व्याप्ती खूप मोठी आहे, यांचे विचार, यांचं पॅशन म्हणा, यांचं स्वतःचं पॅशन हे खूप वेगळं आहे. आपण वेगळ्याच माणसाची लग्न केलेलं आहे, एक साधारण नवरा जो असतो तो येतो कमवतो घरी असतो अशातला नाही हे. पण मग अर्थातच सुरुवातीला खूप अवघड गेलं हे, पण नंतर हळूहळू समजत गेली कामाचं स्वरूप, त्यांचं कुठे कल आहे काय, मग अशा लोकांना भेटत गेली,
1: काम आवडत गेलं.
2: हा काम आवडत गेलं.
1: मला खूप काय जाणवलं माहितीये का, लोक रिॲक्ट होतात, तुम्ही रिॲक्ट नाही झालात, तुम्ही रिस्पॉन्ड केलं या सगळ्या अनपेक्षित गोष्टी.
2: बरोबर,
1: खूप छान. आणि अशी कोणाची सोबत असताना जेव्हा काम सुरू असतं तेव्हा त्या कामाला अजून एक ग्रेस येते, ही अगदी खरी गोष्ट आहे. यजुर्वेंद्र सर, तुमची माहिती वाचत असताना वाचलं की राहतं घर तुम्ही विकून टाकलं, कामावर पराकोटीचं प्रेम असल्याशिवाय हे होत नाही, कसे होते ते दिवस, स्वतःला विसरून दुसऱ्यासाठी उभं राहणं, हा तसा आत्मशोधाचा प्रवास आहे की जो तुम्ही आधी म्हटलात विवेकानंदांच्या विचाराने सुरू झाला, कसा होता?
0: खरं तर काम सुरू केल्यानंतर माहिती

0: नव्हतं की किती समस्या पुढे आहेत आणि काय प्रकारचं काम करायला लागणार आहे. पण जसं जसं सुरू केलं तसं जाणवलं की फक्त विनामूल्य शिक्षण देऊन नाही चालणार या मुला मुलींना, यांना राहणं खाणं इतरही समस्या आहे. म्हणजे इतकी पराकोटीची गरिबी आहे. एक मुलगी मला भेटली होती, ती म्हटली होती की तिला डिस्टिंक्शन आहे मॅथमॅटिक्समध्ये आणि ती शेतात काम करते, कारण तिचे वडील वारले, कारण तिची आई आजारी आहे, कारण तिची घरात म्हातारी आजी आहे आणि भाऊ दहावीला आहे. ती जोपर्यंत शेतात दिवसभर काम करत नाही तोपर्यंत तिच्या घरात संध्याकाळी चूल पेटत नाही. हैराणी भाषेत ती मुलगी मला म्हटली होती, जदलोंग मी दिनभर काम करत नाही वावरमा, तदलोंग मन घर संध्याकाळीले खावाले भेटणार नाही. तर तुमनाकडे येवाले पैसा कुठून लावू आणि तिथे उनू तर मले खावाले कोण दी, असं आईराणीत तिने मला विचारलं होतं. मला जाणीव झाली की आपण वरवर विचार करतो फार, आपल्याला पूर्ण परिस्थिती माहिती पाहिजे. म्हणून मग निवासी करायचं ठरवलं. आता निवासी करायचं ठरवल्यावरही सुरुवातीचे 4 वर्ष ना कोणीच डोनेशन देत नाही. ग्रामीण भागात तर अजूनच अडचण असते. काय झालंय, आपल्याकडे बोललं फार जातं किंवा आपल्याकडे संकल्पना फार छान आहे भारतीय भारतीय संस्कृती, पण ती कृतीत कमी दिसते. आपल्याकडे त्याला खूप खूप वेळ लागतो आणि मग मला मात्र माझा स्वभाव अस्वस्थ आहे. म्हणजे मला जर एखादी समस्या दिसते माझ्या समोर आहे आणि ती कोणीतरी मदत करत नाही म्हणून ते होणार नाही, मला मंजूरच नाही आहे. तर आधी आपण काय सर्वोत्तम करू शकतो त्याच्यावर माझा विश्वास आहे आधीपासून. आणि म्हणून मी तेव्हा असं ठरवलं की ठीक आहे, हे नाही तर हरकत नाही. म्हणून मग मानसीला आणि माझ्या सगळ्या फॅमिलीला खरं तर आभार मानावे लागतील की त्यांनी रजिस्टर लग्नाचं मान्य केलं. आमच्याकडे तसं नसतं, हजारो लोक लग्नात येतात. रजिस्टर लग्न करून जे पैसे वाचले त्यातून त्या दिवशी संध्याकाळी 10 मुलांचं आम्ही केलं आणि मग नंतर जी संख्या वाढली, पूर्ण महाराष्ट्रातून आली मुलं. काहींना आई नाही, काहींना वडील नाही, काहींचे वडील व्यसनी आहे आणि मुलं मेरिटची. मग अशा मुलांना परत पाठवणं जीवावर यायचं म्हणून माझ्या वडिलोपार्जित घर शेती विकून आम्ही भाड्याच्याच घरात राहायचं ठरवलं. मला त्या अस्वस्थता होती की आपण यांच्यासाठी या मुलांसाठी काहीतरी करूच शकलो पाहिजे, कोणी नाही करत आहे तर आपण केलं पाहिजे. मग काय करायचं, तर मग वडिलोपार्जित शेती आणि घर विकलं, भाड्याच्या घरात राहणं पसंत केलं. खरं तर त्या बाबतीतही माझी आई मानसी मुलं परिवार सगळ्यांचा साथ मिळाली मला आणि त्यातून मग 200 मुलांना घेऊ शकलो. मुळात मुद्दा असा आहे की फार असं वाटतं की किती मोठा त्याग केला आहे, पण मी असा विचार करायचो तेव्हाही आणि आत्ताही की आपलं स्वतःच घरात राहणं आणि त्याच प्रकारच्या भाड्याच्या घरात राहणं, फार हालाखीत वगैरे नाही, त्याच प्रकारच्या, त्याच्याने थोडी अडचण होते नक्कीच. सामान इकडून तिकडे न्या तिकडे न्या, काही व्यवस्था थोड्या कमी जास्त, याची तुलना जर या मुलांच्या आयुष्यातल्या अडचणींशी केली तर हे काहीच नाहीये. आणि त्यामुळे
1: तुमचा हा मोठेपणा आहे, पण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून राहतं घर विकणं हे काय मानसिकता असू शकते हे मी नक्कीच समजू शकते. सर, विचारांनी भारून जाणं आणि प्रत्यक्ष कृती करणं यात खूप फरक असतो. की जी तुम्ही कृती आत्ता केली, तर ध्येयाला प्रत्यक्षात आणण्याची जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेबद्दल ऐकायला आवडेल.
0: मुळात काय असतं की आपण कशासाठी जगतोय हा प्रश्न पण आपल्या संस्कृतीत विचारला जातो. पर्पज ऑफ लाईफ म्हणजे आपल्या मानवी जीवनाचा उद्देश काय. साधं आहे, आपण जन्माला आलो, माणूस म्हणून जन्माला आलो, तर काय उद्देश असावा बरं, किंवा काय करावं आपण आयुष्यात की हे येऊन आपल्याला कृतार्थता जाणवेल. नाहीतर कुठलाही प्राणी होऊ शकतो. राहणं खाणं शिक्षण नोकरी ते काही चुकीचं नाहीये, पण हे एवढंच करून जर आपण मेलो तर वर किंवा स्वतःला पण विचारलं जाईल की अरे मग केलं काय. आमच्या ग्रामीण भागात एक म्हण आहे, जन्माला आला हेला आणि पाणी भरत मेला. एवढंच करायचं असेल तर काही उपयोग नाही. मग काय पर्पज आहे जीवनाचा, तर मला खरंच एवढं नाही समजायचं तेव्हा. हे काम करता करता मी डेव्हलप होत गेलो खर तर. पण मला पहिली गोष्ट तेव्हा हे ठरवली होती मी की माझं ध्येय हेच आहे की मला याच्याने छान वाटतं. म्हणजे कुणाच्या तरी आयुष्यामध्ये जर त्याची प्रगती झाली, त्याच्या चेहऱ्यावर हास्य आलं, त्याच्या समस्या सुटल्या, तर मला खूप छान वाटतं. एकदम सोपं आहे, याच्यात काही वेगळं नाही आहे. मला कोणालाही आनंद झाला आणि कोणाचीही समस्या सुटली ना, मला खूप छान वाटतं. आणि त्या छान वाटण्याशिवाय अजून काहीच आयुष्यात नसतं असं मला वाटतं. म्हणून हे काम सुरू केलं, ध्येय ठरवलं. आता प्रत्यक्ष कृतीत खूप अडचणी येतात, पण तुम्ही भारावून केव्हा जातात किंवा तुम्ही त्या अडचणींवर मात केव्हा करतात असं मला वाटतं अनुभवातून. जेव्हा तुम्ही जे करतायत त्याचं तुम्हाला प्रत्यक्ष रूप दिसायला लागतं, त्याचा परिणाम दिसायला लागतो. म्हणजे एखादा गरीब मुलगा मुलगी जे पराकोटीच्या त्रासात होते आणि

0: ते येऊन पुढे म्हणतात आता आम्ही डेप्टी कलेक्टर झालो आहे, आणि ते त्यांचे आई वडील असतील जे कोणी घरातले असतील ते येतात. त्यावेळेस असं वाटतं की अरे याच्याहून अधिक काय असतं. तर ही जी टेस्ट आहे ना किंवा ही जी आपल्याला एक गोडी लागते ना, ती गोडी मग नंतर तुम्हाला ती खेचत राहते, कारण ती एक वेगळी नशा आहे, तो एक वेगळा आनंद आहे, आणि तो इतका सर्वोच्च दर्जाचा आहे असं मला वाटतं की त्याच्यासमोर बाकीच्या सगळ्या गोष्टी फिक्या आहेत.
1: ॲब्सोल्यूट हॅपीनेस असं आपण त्याला नक्की म्हणू शकतो. मला आता मानसी मॅडमना प्रश्न विचारायचा आहे की सुरुवातीच्या काळात यांचं हे सगळं आता सांगितलं, काम असं केलं, घर विकून टाकलं, मुलांना दत्तक घेतलं, त्यांच्या पुढच्या व्यवस्था, त्याच्यासाठी असलेलं काम, पण तुम्ही या सगळ्याकडे कसं बघत होतात तेव्हा? कारण नुकतं लग्न झालं होतं आणि बॉम्बगोळे पडले होते सगळे, तर तुमची इन्व्हॉल्वमेंट मनोबल दीपस्तंभामध्ये कशी झाली?
2: अर्थातच हे आधी खूप जड गेलं मला, राहतं घर विकणं, सगळ्या गोष्टी करणं, पण मग हळूहळू जे लोक ह्या कामात आहे त्यांना भेटणं, जसं की भरतदादा आमळकर असतील, हेमाताई असतील, त्यांच्याकडून नेमकं कार्य कसं असतं, काय असतं, मग थोडंसं माझं समजून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी एकदा सेट झाले की ओके आपल्याला पण याला हातभार लावायचा आहे. तर मग असं करता करता हळूहळू त्या मुलांमध्ये जाणं, मग तो पण इकडे ओवी आणि श्लोक होते माझ्याकडे, माझी स्वतःची मुलं होती आणि यांचं हे 8 दिवस बाहेर असणं, तर मग असं करता करता आम्ही ठरवलं की मी पूर्णपणे घराकडे बघेन. त्यावेळेला मी पुन्हा वेळ देऊ शकत असली म्हणजे शक्य होतं माझ्याकडून, पण तरी सुद्धा मुलांकडे लक्ष देणं, कारण की हे 8 दिवस बाहेर
1: असायचं, काम आहे, जबाबदारीचं
2: काम आहे, त्याच्यामुळे मग मुलांकडे बघणं आणि प्लस मध्ये मध्ये मग एनजीओचे जे अकाउंटचे काम असतील किंवा मुलांचे काही गोष्टी असतील त्या बघणं आणि बाकीचं मग सरांचं प्लॅनिंग करणं, अशी हळूहळू माझी इन्व्हॉल्वमेंट होत गेली.
1: खूप खूपच मोठं काम आहे आणि ते घर एकाने कोणी सांभाळल्याशिवाय दुसरी व्यक्ती घराच्या बाहेर पूर्ण जाऊ शकत नाही.
0: यामध्ये खरं योगदान तिचं असं आहे की घरातलं सगळं आयोजन तिने सांभाळल्यामुळे मी अतिशय मुक्तपणे बाहेर काम करू शकलो, निर्धास्त. घरात माझं एकच छोटं योगदान आहे, मी शिक्षण क्षेत्रातलं असल्यामुळे मुलांचं, घरातल्या मुलांच्या शिक्षणात मी थोडं लक्ष घातलं, पण त्या व्यतिरिक्त 95% सगळ्या गोष्टी आतापर्यंत सगळं मानसीने बघितलं. हे खूप मोठं काम आहे आणि त्याच्यामुळे मी करू शकलो. आणि पुन्हा संस्थेची खरेदी आहे काही, त्याच्यानंतर अकाउंट संदर्भातल्या काही महत्वाच्या बाबी आहेत, तिथे विश्वासाची फार गरज आहे. आता तर अनेक ठिकाणी लग्नांना आम्ही 34व्या वर्षी पहिल्यांदा कन्यादान केलं, तेव्हापासून कन्यादान करण्यात वडील आणि आई हे आम्ही सगळे सोबत, तर अशा सगळ्याच याच्यात मानसी सोबत यायला.
1: खूपच वा, खूपच छान. अशा रीतीने तुमचं संस्थेचं काम सुरू झालं आणि तुमचं कुटुंब खऱ्या अर्थाने व्यापक झालं असं मला आवडेल म्हणायला. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबलचं काम एक्झॅक्टली चालतं कसं आणि त्याचे लाभार्थी कोण कोण आहेत काय?
0: सुरुवात आदिवासी आणि ग्रामीण मुलांनी झाली होती.
1: बरं,
0: नंतर काय झालं, 2013-14 एका कार्यक्रमानंतर कराडला कार्यक्रम होता आणि कार्यक्रम संपला, काही लोक चर्चा, फोटोग्राफ, ऑटोग्राफ सुरू होते आणि कोणीतरी मला मागून पाठीला चाचपडल्यासारखं वाटलं. मी बघितलं तर एक ब्लाइंड मुलगा, अंध मुलगा मला शोधत आला होता आणि तो मला म्हटला, सर लय भारी झालंय म्हटले तुमचं व्याख्यान, कधीच ऐकलं नाही असं, पण काय म्हटले, सर आम्ही पण स्वप्न बघू शकतोय का? तो अंध होता आणि माझं त्या दिवशी व्याख्यान होतं, स्वप्न बघा ती पूर्ण होतात या विषयावर. त्यांनी हे विचारल्यानंतर माझे डोळे उघडले, मला जाणवलं की आपल्या पूर्ण भारतात स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांमध्ये कुठल्याच क्षेत्रात दिव्यांग व्यक्ती उच्च स्तरात तुम्हाला दिसणार नाही. मग जर असं असेल, तुम्ही जे म्हटलात ते की वैश्विक विचार, की जर तुम्ही माणूस असाल तर तुम्ही काहीही करू शकतात, मग ही पण माणसं आहेत, मग यांच्याकडून का नाही झालं? मला जाणवलं 3 कारणं. आपल्याकडे देशात यांच्याकडे दयेने बघितलं जातं. दुसरं, हे काहीच करू शकत नाही असा लोकांना खूप मोठा गैरसमज आहे. आणि तिसरं, यांनी काही मुख्य प्रवाहातल्या संधी घ्यायच्या ठरवलं तरी भारतातलं कुठलंही महाविद्यालय किंवा विद्यापीठ हे यांच्यासाठी ॲक्सेसिबल नाही. म्हणजे यांचा अभ्यासक्रम, यांना शिकवणाऱ्या, यांना तंत्रज्ञान, 14 प्रकारच्या डिझॅबिलिटीज आहेत त्याच्यासाठी नाही, तर हे कसे पुढे जाणार? मग तेव्हापासून 2014 पासून आम्ही सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सामावून घेतलं या प्रकल्पात, कारण मूळ उद्देश होता सर्वात गरजू घटकांबरोबर काम करायचं. तेव्हा 14 प्रकारचे दिव्यांग आलेत, आधीचे ग्रामीण आदिवासी गरीब मुलं पण होतेच. त्यानंतर 2016 मला एक मुलगा भेटला, असंच चर्चा झाली. मी त्याला म्हटलं, बेटा आधी जेवण कर नंतर आपण बोलू. तो संस्थेत मदतीला आला.

0: ढसा ढसा रडायला लागला अचानक. समजलंच नाही. एक मिनिटानंतर शांत झाला. म्हटलं काय झालं बेटा? तो म्हटलं सर मी अनाथ आहे आणि आता 19 वर्षाचा झालो आणि त्यानंतर आता मी मला कोणीच नाही जगात. मला बाहेर पडावं लागलंय संस्थेतून. मला ना शिकण्याची खूप इच्छा आहे तर मला मदत करा. त्या दिवशी काय झालं? त्या दिवशी मला हे जाणवलं की अनाथ असणं म्हणजे नेमकं कसं वाटत असेल. नाही तुम्ही आता 5 सेकंद विचार करा की उद्यानंतर जर तुम्ही या जगात एकट्या वावर असेल तुमचा कसं वाटेल. हे फार भयानक आहे, भयंकर आहे. त्या दिवशी मला ती जाणीव झाली. माहिती आधीपासून होतं पण जाणीव त्या दिवशी झाली. तेव्हापासून ठरवलं की जी काही अनाथ मुलं मुली अशी 18 वर्षावरची त्यांचं आई बाबा आपण आपल्या संस्थेत व्हायचं. तिथून ती मुलं आली. तर ह्या सगळ्या प्रकारच्या मुलांसाठी आपण ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि सर्व प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं ट्रेनिंग दिलं जातं आणि ही भारतातली पहिली आणि या प्रकारची एकमेव संस्था आहे. निवासी उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण. तर या प्रकारचं इन्क्लुझिव्ह आणि ऍक्सेसिबल संस्था असं याला म्हणतात.
1: वा वा छान. आणि तुम्ही आता म्हणालात तसं माहिती होतं आणि मग जाणीव झाली आणि मग त्या जाणीवेतून जी कृती झाली ती अतिशय शुद्ध स्वरूपात आपण जो शुद्ध शब्द असतो तशा पद्धतीचं काम सुरू झालं. सर आता तुम्ही सांगितलं की पहिले मुलं दत्तक घेतलीत मग असे जोडली गेली ही सगळी दिव्यांग मुलं तुमच्या संस्थेशी जोडली गेली. तर 2009 ते 2026 हा सर्व दृष्टीने प्रवास कसा होता आणि या प्रवासात लोकसहभाग मिळाला का आणि मिळाला असेल तर तो कशा स्वरूपाचा होता?
0: नक्कीच. सुरुवात केली होती या विचाराने की आपण सगळ्यात गरजू घटकांबरोबर काम करू आणि टप्प्याटप्प्याने ती मुलं भेटत गेलीत. आणि हा प्रवास मला असं वाटतं की मी या प्रवासामुळे घडत गेलो. माझी मुलं माझी खूप मोठी प्रेरणा आहे. ते त्यांच्या जीवनाचे अनुभव जे घेऊन आलेत त्यातून त्यांनी माझी जडणघडण केली.
1: क्या बात.
0: दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है हे वाचून नाही तर अनुभवातून जाणवतं आणि मग तुम्ही बदलतात. मला खूप चांगली लोकं भेटली. त्या लोकांनी पण मला अप्रत्यक्षपणे घडवलं. 2009-10 नंतर मग यामध्ये अनेक लोक योगदान द्यायला लागलीत. तन मन धन टाइम टॅलेंट आणि ट्रेजर याच्याप्रमाणे. आणि मला हे जाणवायला लागलं की लोक योगदान का देत असावेत, आपण हे का करतोय, याच्यातून ती एक भूमिका, तो एक विचार पक्का झाला की देणं हा माणूस स्वभाव आहे. म्हणजे देण्यानेच खरं तर तुम्ही माणूस आहात आणि ते अधिक चांगला माणूस आहात हे सिद्ध होतं. यात मग खेड्यापाड्यात काम करणाऱ्या शेतातल्या महिला सुद्धा महिन्याला 100 रुपये देतात. प्रोजेक्ट बांधायला घेतला आम्ही जळगावचा, त्यावेळेस 20 कोटी रुपये लोकसभा उभा राहिला पूर्ण भारतातून. तर त्याच्यात 100 रुपयापासून तर लाखो रुपयापर्यंत निधी आला. अनेक लोकांनी एक एक मुलांची जबाबदारी शिक्षणाची घेतली आहे. अनेक कंपन्यांचा सहभाग मिळाला. ही मुलं आता जशी पास होतात वेगवेगळ्या क्षेत्रात जातात त्यांच्या पगारातली दर महिन्याची रक्कम ते संस्थेला देतात.
1: घेणाऱ्याने घेत जावे. केवढा कृतज्ञ भाव आहे हा. वा.
0: तो त्यांच्यात रुजावा यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. कारण आपल्याकडे कृतज्ञता भाव तसा फार कमी असतो. माणसाचा विसरणे हा फार महत्वाचा गुण आहे, स्वभाव आहे. पण या मुलांमध्ये ते टाकलं जातं आणि हजारो लोक या कामाच्या पाठीशी उभे राहिले, कामाच्या सोबत उभे राहिले आणि त्याचमुळे हे काम खरं तर इतकं विस्तारलं. आता 3 प्रकल्पांमध्ये जळगाव, पुणे आणि दिल्ली इथे 650 मुलं 16 राज्यातली निवासी शिक्षण प्रशिक्षण घेऊन आपलं आयुष्य घडवत आहेत आणि ही सगळी मुलं त्यांच्या पूर्ण पिढीतली पहिली आहेत जी अशा क्षेत्रात जात आहेत. तर या सगळ्या प्रवासामध्ये जी लोक सोबत काम करायला आली फक्त त्यांच्यामुळे हे काम या स्तरात आता येऊ शकले.
1: खरे खरे. वा छान. आपल्या गप्पा सुरू आहेत पण मध्ये एक आपण एक छान सुरेल ब्रेक घेऊया. तुम्हाला कुठलं गाणं ऐकायला आवडेल?
0: माझं आवडतं गाणं आहे जीना इसी का नाम है, किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार.
1: वाह वाह खूप छान. नक्की ऐकूया हे गाणं.

0: श्रोते हो, आपण बोलतो आहोत दीपस्तंभ मनोबल या संस्थेचे संस्थापक श्रीयुत यजुर्वेंद्र महाजन आणि त्यांच्या पत्नी मानसी महाजन यांच्याशी. सर, तुम्ही शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहात, एनईपीची आता सुरुवात झालेली आहे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समान संधी सगळ्यांना मिळाली पाहिजे हे आदर्श एक आहे. ग्राउंड लेवल रियालिटी वेगळी आहे. आता जे तुम्ही आता म्हणलात की ती पहिली मुलं आहेत त्यांच्या सगळ्या पिढींमधली, बदल होईल का, काय वाटतंय?
1: नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी नवीन योगातली आहे, खूप चांगली सुरुवात आहे ही. कुठलीही महत्वाची मोठी गोष्ट आधी अशक्य वाटते.
0: खरं
1: ठीक, त्यामुळे बदल होईल का, तर मी म्हणेन बदल नक्की होईल. बदल नक्की होईल म्हणून कामाला आधी सुरुवात करावी लागते. लोकांच्या मानसिकतेत बदल होणं फार गरजेचं आहे. सर्वसमावेशक शिक्षण जे आहे, ज्याला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणतात, समन्वित आणि पुन्हा ॲक्सेसिबल, म्हणजे प्रत्येकाच्या गरजेनुसार त्याला ते मिळालं पाहिजे, याची वास्तविकता अशी आहे की आपल्या देशामध्ये दिव्यांगांना यासाठी खूप अडचणी आहेत. त्याच्यावर आपण मनोबल हा एक प्रकल्प आदर्श आणि यशस्वी करून दाखवलाय की जो आता देशभरात पुढच्या 15 वर्षात आपण करणार आहोत. तर हे होऊ शकतं आणि लोकसहभागातून होऊ शकतं हे आपण दाखवून दिलेलं आहे, लोकांनीच दाखवून दिलंय. यासाठी मात्र मला सर्वात

0: महत्त्वाचं वाटतं की समाजातल्या शिक्षकांना यासाठी प्रेरित, प्रोत्साहित आणि अधिक शिक्षित केलं पाहिजे.
1: खरं खरं
0: कारण ही मुलं सुरुवातीपासून शिक्षकांच्या सोबत असतात. 90% दिव्यांगांचे पालक हे बिलो पॉवर्टी लाईन मधले असतात. खचलेले पिचलेले असतात. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणं, त्यांचं मन परिवर्तन होणं हे दूरची गोष्ट आहे.
1: आणि समाज म्हणून आपण त्यांची जबाबदारी घेतलीच पाहिजे ना. सरकारनी समाजानी जबाबदारी घेतली पाहिजे. त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हे काम आवश्यक आहे. थोडक्यात तुम्ही जे शिक्षकांबद्दल म्हणालात, तर त्यांना शिक्त करण्याची क्षमता शिक्षकांमध्ये निर्माण करण्याचं काम ह्या नवीन शिक्षण व्यवस्थेने केलं पाहिजे. आत्ता ह्या प्रश्नाला जोडूनच मला एक प्रश्न विचारायला आवडेल की दिव्यांग आणि ट्रान्सजेंडर या सगळ्याकडे अजूनही समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो म्हणावा तसा सकारात्मक किंवा माणूस म्हणून बघण्याचा अजून डेव्हलप झालेला नाही आहे. तुमचा काय अनुभव?
0: हे खरं आहे. खरं तर आधी नव्हतं असं. खूप पूर्वी जेव्हा लोक चळवळी असायच्या किंवा आपल्याकडे अध्यात्माच्या परंपरा असायच्या, तर साधं साधं म्हटलंय, माणसाने माणसाशी माणसासम वागणं.
1: खरं
0: ही जी सर्वात गरजू मुलं मुली आहेत यांच्याकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे. यांचा विचार करून यांच्या गरजेनुसार व्यवस्था केल्या पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. तसं केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, पालक, शिक्षक आणि समाजाने यांच्याकडे दयेने बघता कामा नये. यांना काहीतरी अडचण आहे शारीरिक. एकच अडचण आहे, बाकी सगळं ठीक आहे. आणि ज्यांना शारीरिक अडचण नाही त्यांना मानसिक अडचणी असतात. आपल्यातल्या ये फक्त ते दिसत नाही, यांच्या दिसतात. तर यांना मैत्र मानलं पाहिजे, दया नको करायला, आणि यांना संधी दिली पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपण जे बोलतो ना तेच घडतं. त्यामुळे सगळ्या दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर कुणी असो, तो माणूस आहे, त्याला संधी द्या. त्याला ज्ञान घेता येईल, कौशल्य घेता येईल, त्याला आपलंसं करता येईल, अशा प्रकारची एक चांगली संस्कृती आपल्याला निर्माण
1: आणि परत तो समाजाच्या उपयोगाला येईल. सर, एका बाजूला भारत सरकारच्या राष्ट्रीय दिव्यांग कल्याण समितीचं सदस्यत्व आहे तुमच्याकडे आणि गेल, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया, याचे तुम्ही संचालक आहात. तर दुसरीकडे प्रत्यक्ष सुरू असलेलं हे सगळं समाज कार्य आहे. समतोल कसा साधता हा प्रश्न सर तुम्हाला आहे. आणि मानसिकताही तुमच्यासाठी की हा तोल बिघडू नये म्हणून तुम्ही काय करता?
0: माझ्या या सगळ्या कामाचं दुसऱ्या जबाबदाऱ्या ज्या मी घेतल्या आहेत त्या अशाच घेतल्या आहेत की ज्याचा या कामाला उपयोग होईल. मी जे काही करतो त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध या कामाशी असल्याशिवाय मी काहीच करत नाही. एक
1: ध्येयापासून बाजूला डायव्हर्ट व्हायचं
0: नाही. आणि त्यामध्ये पण मी म्हटल्याप्रमाणे प्रवास खूप असतो. व्याख्यानांना मला दर महिन्याला 8 दिवस देशभरात आणि परदेशात प्रवास असतो. तर हे सगळं करताना नियोजन करण्याच्या सवयीचा मला खूप उपयोग झाला. फक्त काय आधी करायचं, कशाला महत्व द्यायचं, ते कसं करायचं, ते केलं तर तुमची प्रकृती तुम्ही सांभाळू शकतात, तुमच्या कुटुंबाच्या महत्वाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सांभाळू शकतात, तुम्ही तुमचं काम सांभाळू शकतात आणि त्यातही जबाबदाऱ्या विभागून देता येतात.
1: नियोजन हा त्याचा की पॉइंट आहे तुमच्या बोलण्यावर मानसिकता.
2: तेच नियोजन. माझ्या प्लॅनरमध्ये फक्त यांनी त्यातल्या त्यात इमर्जन्सी आहे किंवा काही गोष्टी आहे त्यांना आधी कळवून देणं, त्यानुसार ते त्यांचं प्लॅनिंग करतात. आणि मुळात म्हणजे याच्यामध्ये मुलांची खूप मदत होते मला. ओवी आणि श्लोक जे आहेत माझे मुलं, ते पण खूप समजून घेतात, खूप गोष्टी मला मदत करतात. त्याच्यामुळे साधता येतो, समतोल. आणि हे सरांचंही आहे की अशा वेळेला ते आवर्जून असतातच. सो त्याच्यामुळे जी म्हणतो आपण कमी भासते का किंवा काही होतं का, ते तसं नाही होत. ते बरोबर वेळ काढतात, सगळ्या शेड्यूल मधून वेळ देतात.
1: क्वालिटी टाइम दिलेला असतो की मग ती कमी जाणवत नाही.
2: बरोबर,
1: अगदी खरंय. तुम्हालाच ताई अजून एक प्रश्न असा आहे की तुम्हा दोघांची मुलं ओवी आणि श्लोक आणि ही सगळी प्रेमाने बांधलेली तुमची हजारो लेकर आहे, आई म्हणून दमछाक होते?
2: हो, आधी व्हायची. अर्थात जसं आपल्याला आई होणं माहिती नसतं तसंच ह्या प्रकारचं आई होणं माहिती नव्हतं. तस तसं जसं जशी एक एक स्टेप पुढे होत गेली तस तसं समजत गेलं. पण एवढंच आहे की हे मुलं वेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेले असतात, त्याच्यामुळे यांच्यामध्ये गोष्टी रुजाव्या लागतात. जसे की आता गणपती येत आहे, तर गणपतीमध्ये त्यांचा सहभाग घेणं, त्यांच्यासाठी काही वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करणं. जसं आता अनाथ मुलं आहेत, त्यांच्यासाठी एखाद्या जे डोनर्स आहेत ज्यांना पालक म्हणजे पालक बनायची इच्छा आहे तर त्या अशा मुलाशी जोडून दिलं की ते महिन्यात वगैरे फोन करतात कसा आहेस बेटा काय आहेस, मग सणावाराला त्यांच्या घरी जाणं.

0: अशा प्रकारे गोष्टी होतात आणि ते पण हळूहळू ती भावना निर्माण होते,
1: बंध त्या लोकांशी जुळले जातात, तुम्ही त्यांचं माध्यम म्हणून काम करता.
0: शेवटी दोन शब्द प्रेमाची हवे असतात, बाकी काहीच नको. की बाकी सगळं मिळतं पण कोणतरी आहे आपल्याला विचारणार, कोणतरी आहे, ही भावना निर्माण झाली की आप सगळ्या गोष्टी सुरळीत होतात.
1: जोडून द्यायचं त्यांच्या है ना, आणि आपण त्याच्यातनं अलगद
0: बाहेर पडायचं, ते सगळं बरोबर होतं
1: की ते पुढचं होतं.
2: यामध्ये मी, मानसी, आई, माझे काका काकू सगळे हे सहभागी असतात. पुन्हा जे संचालक मंडळ आहे आमचं, हे आम्ही सगळ्यांनी असं ठरवलंय की काम हे पूर्ण करायचं. जर आपण म्हणतो की हा आपला परिवार आहे, तर ही मुलं मग पायावर उभे राहतात. पायावर उभे राहिल्यानंतर त्यांच्यासाठी मुलगा मुलगी शोधणं, त्यांचं लग्न करणं, तेही आपण करतो. लग्न करून त्या मुली सासरी जातात आणि दरवर्षी दोन वेळा ते माहेरासाठी आपल्याकडे येतात. आता 3-4 तारखेला माहेराचा कार्यक्रम आहे. सगळं टीमवर्क आहे, सगळे मिळून हे काम.
1: आणि त्याचं नियोजन पण इतकं सोपं नाही आहे. खूपच छान. ही सगळी मुलं आहेत ती विपरीत परिस्थिती किंवा विचित्र मानसिक संघर्षातून आलेली असतात. ही मुलं जेव्हा मनोबलमध्ये दाखल होतात तेव्हा त्याच्यावर काम केलं जातं का, आणि त्यांच्यात समूह भावना कशी निर्माण केली जाते?
2: सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, कारण 18 वर्षपर्यंत आयुष्याची ज्यांना नकारात्मकता अनुभवायला मिळते, ज्यांना अवहेरलं जातं, ज्यांना ते कमी आहे असं जाणवून दिलं जातं, त्यांच्यावर खूप परिणाम झालेला असतो. ते सगळं काढण्यासाठी त्यांच्या मनातून भावनेतून अत्यंत उत्तम दर्जाचं काउन्सिलिंगची यंत्रणा आपल्या दीपस्तंभ मनोबलमध्ये आहे. आनंद नाडकर्णी सर जे आताच गेले, त्यांनी त्याला मार्गदर्शन केलं. डॉक्टर आनंद नाडकर्णी सरांबरोबर असलेल्या डॉक्टर सुवर्णा आणि त्यांची सगळी टीम, शिल्पा मॅडम, अशी एकूण 5 लोकांची टीम काम करते. अतिशय प्रोफेशनल काउन्सिलिंग, उत्तम दर्जाचं, व्यक्तिमत्वाबद्दलचं, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून करिअर बद्दलचं, अभ्यासाचं ही यंत्रणा उभारली गेली आहे. या मुलांना सॉफ्ट स्किल ट्रेनिंग पण दिलं जातं, कारण ते यांच्यासाठी ऍक्सेसिबल नव्हतं भारतात, कारण ते त्यांच्या भाषेत त्यांच्या पद्धतीने नव्हतं ते केलं. आणि त्यातून आपण म्हणतो निस्वार्थ भावनेने त्यांच्यावर प्रेम करणं आणि त्यांचा स्वीकार करणं, या सगळ्या वातावरणामुळे ते या मानसिक संघर्षातून बाहेर पडतात. आणि मग त्यांना ठेवलं एकत्र जातं रूम मध्ये, म्हणजे इन्क्लुझिव्ह रेसिडेन्स मध्ये असं आहे तिथे की एका रूम मध्ये 8 जण आहेत. एक अंध, एक अस्थिव्यंग, एक हिअरिंग इम्पेअर्ड कर्णबधीर, एक ऑर्फन, आणि एकत्र राहतात. आणि मग त्यांना एकमेकांचं दुःख समजायला लागतं, ते एकमेकांना सहकार्य करायला लागतात, ते एकमेकांसाठी उभे राहायला लागतात, त्यांच्यात मैत्री होत जाते, मग त्यांचे मित्र एकमेकांचे मित्र होत जातात, आणि मग ती समूह भावना निर्माण.
1: सहवेदना असा जो भाग आहे तो त्यांना कळून समूह भावना निर्माण होते. फार सुंदर तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं. ह्या सगळ्याबरोबर ट्रान्सजेंडर तरुणांसाठी स्पर्धा परीक्षेचा भारतातला पहिला निवासी प्रकल्प मनोबलमध्ये आहे, तर या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचा विचार कसा सुरू झाला?
2: एकदा असंच प्रवासात मला एक ट्रान्सजेंडर व्यक्ती भेटली आणि पहिल्यांदाच माझं बोलणं झालं. बाजूला बसली होती ती व्यक्ती, म्हणून मी सहज बोलायला लागलो. त्या दिवशी पहिल्यांदा मला समजलं की नेमकी समस्या काय आणि यांना किती भयानक आयुष्य जगावं लागतं. अरे माणसं आहेत ती. आणि मग मला जाणवलं की यांना शिक्षण दिलं जात नाही, यांना नोकरी दिली जात नाही, यांनी व्यवसाय केला तर यांच्याकडून काही घेतलं जात नाही, यांना आपल्या समाजात सोसायटीत स्थान नाही, मग हे भीक नाही मागणार तर काय मागणार. मग 2020 पासून ठरवलं की ट्रान्सजेंडर पण आपलेच आहेत. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय
1: माझे,
2: याचा सारेचा अर्थ कधी आपण समजून घेणार. मग ते सोबत आलेत. हा तर अजून क्रांतिकारी निर्णय. दिव्यांग, अनाथ आणि ट्रान्सजेंडर यांच्यासाठी देशात पहिल्यांदा असा प्रयत्न झाला की यांनी एकत्र राहावं, एकत्र शिकावं आणि मोठ्या पदांवर जावं. माझी ट्रान्सजेंडर मुलगी पहिल्या बॅचची पोलीस सब इन्स्पेक्टर झाली. माझी दुसऱ्या बॅच मध्ये आलेली ट्रान्सजेंडर मुलगी ही MBBS ला गेली आहे पॉंडिचेरीला. मुलगी असलेली मुलगा झालेली आता UPSC देते. तर असे ट्रान्सजेंडर त्यात आलेत.
1: आणि समाजामध्ये सर्व घटकांसाठी एक कप्पा असणं हे हेल्दी समाजाचं लक्षण आहे, आणि त्याच्यासाठी तुम्ही काम करता हे सगळं तुमच्याशी आतापर्यंत बोलताना माझ्या लक्षात आलं.
2: ताई, मला असं वाटतं की आपण सगळ्या समाजाने एकत्र येऊन अशा प्रकारच्या आपल्या भावा बहिणींसाठी मुला

0: मुलींसाठी एक चांगलं वातावरण तयार केलं पाहिजे.
1: खरंय खरंय. मानसी, ते तुम्हाला प्रश्न आहे की जळगाव, पुणे आणि दिल्ली अशा सगळ्या शहरांमध्ये भारतातून आलेल्या मुलांचे निवासी पालक असं तुमची जबाबदारी असते. खूप वेगवेगळ्या संस्कृतीतून ही मुलं येतात, तर या मुलांमध्ये कौटुंबिक भावना निर्माण होते सरांनी आता सांगितलं, तर तुम्ही त्याच्यासाठी काही विशेष प्रयत्न करता का?
2: विशेष प्रयत्न असं काही नाही, जसं सरांनी सांगितलं की त्यांच्यासाठी काउन्सिलर असतात, त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाले, आणि नंतर ना एखादा मुलगा

0: काही विशेष प्रयत्न करता का?
1: विशेष प्रयत्न असं काही नाही, जसं सरांनी सांगितलं की त्यांच्यासाठी काउन्सलर असतात, त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाले आणि नंतर ना एखादा मुलगा बसलाय की का रे बाबा का बसलाय किंवा बसलीस काय झालं,
0: एक विचारपूस
1: करणं, बाकी दुसरं काही नाही. फक्त त्या मुलांशी तुम्ही आपले आहात किंवा आपल्या ह्या परिवारातले आहो ही भावना देत राहणं. एखाद्याची मुलीची एक्झाम आहे आपल्याला माहिती आहे, तिला जाऊन विचारणं का गं पेपर येतो झाला का अभ्यास वगैरे.
0: अगदी छान मनीषताई. सर तुम्हाला एक प्रश्न आहे की ह्या मुलांचं जे पालकत्व असतं त्याच्यासाठी वेगळे काही प्रयत्न केले जातात का?
2: विशेषतः जे अनाथ मुलं आलेले असतात त्यांना आई वडील नातं गोतं काही नसतं, काही दिव्यांग मुलं सुद्धा अनाथ सुद्धा असतात. तर लक्षात आलं या प्रवासात की काही काहींना नावच नसतं, म्हणजे नाव असतं राज, मंगल, मोहिनी एवढंच. आणि मग प्रत्येक दिवशी जाणीव होते की मी अनाथ आहे. कोणी कोणी विचारत राहतं पूर्ण नाव काय, तुम्ही कुठले आहात, मग ते सांगतात कुठलेच नाही आहे. आणि ती मी कुणीच नाही आणि माझं कुणीच नाही ही जी भावना आहे ही फार वाईट असते. त्यासाठी मग नाव द्यायला सुरुवात केली. आता त्यांची नावं राज यजुर्वेंद्र महाजन, मोहिनी यजुर्वेंद्र महाजन अशी आहेत. तर त्यांना नावं देणं आणि आमच्याकडे डॉक्टर राजेश म्हणून आहेत डाबी, ते त्यांचा परिवार, मानसी आणि सगळा परिवार, त्यांच्यासाठी योग्य खाणं, त्यांच्या आजारपण, हे सगळं पालक म्हणून जे जे करायला लागतं ते आपण करतो.
0: वा वा, खूप छान तुमचं काम. आणि ह्या सगळ्या कामाबद्दल तुम्ही आमच्या श्रोत्यांशी बोललात. तुम्ही भारताबाहेर सुद्धा आणि भारतामध्ये जवळजवळ 2500 अधिक व्याख्यानं तुमची झालेली आहेत, बाहेर देशांमध्ये सुद्धा झालेली आहेत. परदेशामध्ये दीपस्तंभच्या कामाला प्रतिसाद कसा असतो?
2: 8 देशांमध्ये माझे व्याख्यानं झाली आहेत. सर्वात जास्त व्याख्यानं माझी अमेरिकेत झाली आहेत. 2 वेळा प्रवास झाला आणि दीपस्तंभ फाउंडेशन अमेरिका सुद्धा आता स्थापन झालंय, तिथल्या लोकांनी स्थापन केलंय. खूपच उत्तम प्रतिसाद, म्हणजे ही सगळी भारतीय मंडळी जी त्या देशांमध्ये आहेत त्यांचा इतका उत्तम प्रतिसाद आहे. यावर्षी जिंदगी ना मिलेगी दोबारा या विषयावर माझी व्याख्यान होती, त्यात मी माझ्या 2 मुलींना घेऊन गेलो होतो. एक माऊली नावाची माझी मुलगी आहे जिला हात नाहीये, ती पायाने हार्मोनियम वाजवते, अप्रतिम हार्मोनियम. नाज नावाची माझी मुलगी आहे, अद्भुत गाते, अप्रतिम. तर त्यांना सोबत नेलं याकरता की त्यांना पण संधी मिळाली पाहिजे, त्यासाठी फंड उभारला, त्यांना घेऊन गेलो. तर अप्रतिम तिथे प्रतिसाद आणि ती लोक तिकडे असणारी आपली लोक आता तिथून काम करतात संस्थेसाठी, त्यांचा वेळ देतात, दर महिन्याला दर वर्षाला निधी देतात. आणि विशेष म्हणजे त्या देशांमध्ये जे तंत्रज्ञान विकसित झालंय दिव्यांगांसाठीच ते इथे या मुलांना
0: किती महत्वाची गोष्ट आहे. फारच किंवा वेगवेगळे डिव्हायसेस असतील किंवा काही ऍक्सेसरीज त्यांना लागणाऱ्या, खूपच छान. दीपस्तंभला भारत सरकारचा सर्वश्रेष्ठ संस्था राष्ट्रीय पुरस्कार 2023 मिळाला आणि आता मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पण मिळाला. देशपातळीवर जेव्हा कष्टाचं चीज होतं तेव्हा काय भावना आहेत?
1: एक आनंद पण असतो आणि कुठेतरी एक ती जबाबदारी पण वाढते.
0: खरे
1: आपण जे करतो ते योग्यच करतोय, पण अजून आपण काय करू शकतो आणि अजून किती नीट नेटकं केलं पाहिजे याची जबाबदारी पण वाढतेच.
2: मला आधी वाटायचं की काय पुरस्कार मिळाले नाही मिळाले काही फरक पडत नाही, खरंच असं वाटायचं. नंतर मला लक्षात आलं राष्ट्रीय पुरस्कार साठी जेव्हा केंद्र सरकारकडूनच निवड झाली त्यानंतर संस्था देशभरात पसरली. आधी आम्ही 9 राज्यात काम करायचो, आता 16 राज्यात काम करतो. मग समजलं की पुरस्कार हे आपल्याला छान वाटण्यासाठी नाहीये, पुरस्काराचा उपयोग पुन्हा कामासाठी होतो.
0: खरं.
2: आणि त्यामुळे या पुरस्कार मिळाल्यानंतर कृतज्ञता भाव तर आलाच अजून पुन्हा की आपण इतकं करतोय पण त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला मिळतंय, इतकं कौतुक समाजाकडून होतं. उलट बऱ्याच वेळा वाटतं की आपण करतो कमी आणि कौतुक बऱ्याच वेळा खूप जास्त होतं. आपण जे काम करतोय त्याचा खरंच समाजाला उपयोग आहे आणि त्याची गरज किती आहे. आणि मानसी म्हटली तशी आपली खूप मोठी जबाबदारी, आता 1000 मुलांचं आपण करतो दरवर्षी, लाखो मुलांना गरज आहे. तर पुढच्या 15 वर्षात या पुरस्कार मिळाल्यानंतर माझ्या मनात हा भाव आलाय की या 15 वर्षात आपण भारतातल्या अजून 12 राज्यांमध्ये हे करून भारताची ही संपूर्ण समस्याच आपण संपवू.
0: काम दिसत राहतं समोर. श्रोते हो, ही चर्चा आणि हा संवाद रंग असाच सुरू राहणार आहे, पण एक छानसं गाणं ऐकूया आणि मग पुढे बोलूया.

0: संवाद रंग सुरू आहे. यजुर्वेंद्र महाजन आणि मानसी महाजन यांच्याशी संवाद. हा छान सुंदर प्रवास तुम्ही आता आमच्या समोर आणि श्रोत्यांसमोर उलगडलात. या सगळ्या प्रवासामध्ये असे काही प्रसंग नक्कीच असतील तुमच्या आयुष्यामध्ये की जे काय म्हणतात त्याला हृदयाजवळचे आहेत, असा एखादा प्रसंग आमच्या श्रोत्यांशी शेअर केलात तर आवडेल.
1: माझी एक मुलगी आहे जी दिव्यांगही आहे आणि जिला आई वडीलही नव्हते. ती मुलगी आली तेव्हाच असं तिच्या मनात असायचं की इथून आपल्याला काढणार तर नाही. असुरक्षितता भीती या मुलांच्या मनात असते. आणि ती भेटली की मला म्हणायची की माझ्या डोक्यावर हात ठेवा, मला बरं वाटतं. आणि म्हणायची की मला काढणार नाही ना तुम्ही. आणि त्यानंतर ती मुलगी उत्तीर्ण झाली, स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि त्यानंतर तिचं आम्ही लग्न केलं. लग्नानंतर जेव्हा मुलगी जायला निघते सासरी, त्यावेळेस ती मला बिलगून ढसाढसा रडली. तर अशा वेळेस काय वाटतं ते सांगता नाही येत, पण एक वेगळा अनुभव आहे. आपल्या मुला मुलींसाठी आपण केलंच पाहिजे, पण असं जेव्हा आपण करतो आणि इतकं भरभरून प्रेम मिळतं, इतकं भरभरून प्रेम की मी ते कधीतरी शब्दात नाही सांगू शकणार. तर असा एक नाही, असे माझ्याकडे खरंच शेकडो प्रसंग. हे प्रसंग मला हे काम अधिक करायला अधिक प्रेरित करतात.
0: वा वा. सर, शिक्षणाला तुम्ही समाजसेवेचं माध्यम बनवलं. मनोबलचे अनेक मुलं मुली आज सिस्टीम मध्ये आहेत आणि वेगवेगळ्या जबाबदारीच्या पदांवरती ते काम करतात. काय भावना आहेत?
1: ही जी मुलं आहेत ही त्यांच्या घटकातली पहिली पिढी आहे जी मुख्य प्रवाहात आली. मागच्या वर्षी माझे 7 मुलं मुली IAS IRS झालीत, ज्यांना डोळे नाहीत, ज्यांना ऐकू येत नाही, ज्यांना दोन्ही हात पाय नाहीत. अशी ऑर्फन मुलं फॉरेस्ट ऑफिसर झाली, बँक प्रोबेशनरी ऑफिसर झाली. माझा एक व्हिज्युअली इम्पेअर्ड मुलगा, अंध मुलगा, हा IIM मधून पास झाला आणि तो आता बँगलोरमध्ये कॉर्पोरेटमध्ये काम करतो. तर वेगवेगळ्या समाजाच्या मुख्य प्रवाहात ही मुलं पहिल्यांदा जात आहेत समाज म्हणून, हे आपल्यासाठी खूपच आनंदी बाब आहे. ही मुलं वेगवेगळ्या पदांवर काम करतात आणि एक खूप महत्वाचा बदल घडतोय, तो म्हणजे समाजाच्या मुळे यांना इतकं चांगलं वातावरण, संधी मिळतेय दीपस्तंभ मनोबल मध्ये, कारण समाजातली सर्व लोक त्याच्यात योगदान देतात. त्यांना इतका सुंदर अनुभव येतो आणि त्यांना वाटतं जग सुंदर आहे, माणसं चांगली असतात आणि आपणही चांगलं झालं पाहिजे. आणि मग हा सेवेचा आणि चांगल्या माणसांमध्ये

0: असलेल्या गुणांचा त्यांच्यात समुच्चय होऊन ही मुलं त्या त्या ठिकाणी जाऊन चांगलं काम करतायत. ते इतका चांगला अनुभव देत आहे लोकांना कारण त्यांना चांगला अनुभव आलाय.
1: ह्या प्रश्नाला जोडून मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की आज खूप तरुण तरुणींकडे सगळं काही असतं, पैसे असतात, आई वडील असतात, कुटुंब असतं, पण छोट्या छोट्या गोष्टींनी निराश होतात, टोकाचा विचार करतात, त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: दीपस्तंभ मनोबलच्या तीनही प्रकल्पांमध्ये भारतातून आणि भारताबाहेरून अनेक पालक आणि विद्यार्थी फक्त या एका गोष्टीसाठी आजकाल येतात, तिथला अनुभव घ्यायला. कारण तिथे अनुभव घेतल्यानंतर किंवा हे ऐकूनही कदाचित आपल्याला जाणवेल आपण का आपल्याकडे समाजात लोक आत्महत्या करतात. आत्महत्या करण्याचं कारण हे काय घडलं हे नाही आहे, खचून जाणं आहे. कारण वाईट परिस्थिती तर येतच राहणार आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारे, त्याचा आपण जो अर्थ घेतो तो खचून जाणे. आणि बरोबर ह्या मुलांच्या बाबतीत तर इतकी वाईट परिस्थिती येऊन सुद्धा हे त्या परिस्थितीचा स्वीकार करतात आणि पुढे जातात. माझ्याकडे येणाऱ्या मुलांना मी जे सांगतो तेच तरुणांना सांगेल. तुमच्याकडे काय नाहीये याचा विचार न करता तुमच्याकडे काय आहे याच्यावर तुम्ही नक्की काम केलं पाहिजे. कारण तुमच्याकडे निसर्गतः जे नाही ते तुमच्या हातात नाही, जे तुमच्याकडे आहे ते तुमच्या हातात आहे. ते घेऊन आपण किती उत्तम लढलं पाहिजे, उत्तमतेने त्याचा उपयोग केला पाहिजे याचं आपण भान ठेवलं पाहिजे. सध्या खरं तर खूपच चांगली परिस्थिती आहे समाजात आणि खूप चांगली परिस्थिती असणंच फार वाईट झालंय. कारण अडचणी काय माहितीच नाही आणि मग छोटी जरी अडचण आली तरी असं वाटतं आभाळ कोसळलंय, माझंच नशीब खराब आहे, माझ्याच बाबतीत असं का घडतं.
1: स्वकेंद्रितता ही खूप आहे,
0: माझ्याच बाबतीत असं आहे असं वाटतं ना. कारण त्यांनी जग बघितलं नाही आहे, त्यांना माहित नाही किती अडचणी आहे. मी जे म्हटलो दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, बघत नाहीत. आणि दुसरं, ज्याला आई वडील मिळतात, ज्याला हात पाय डोळे कान मिळतात ना, त्याने आयुष्यात काहीच मागू नये असं माझं मत.
1: खरंय,
0: कारण त्याचं मोल आपल्याला का नाहीये माहितीये, कारण आपल्याला ते सहज मिळालंय. मग इतकं मौल्यवान आपल्याकडे आहे याचं भान नसल्याने लोक खचतात. दुसरं, माझ्या मनासारखंच कायम झालं पाहिजे, हे कधीच होऊ शकत नाही. एक मुलगा तर आत्ता म्हटला, आता मी अनाथ असण्याचे आभार मानतोय म्हटले. आधी मी रडायचो कारण हा अनाथ झालो नसतो तर तुमच्यासारखा बाबा मला मिळाला नसता. आता मला असं वाटतं की आपल्याला आलेली परिस्थिती सामोरं जाणं, आपल्याकडे जे आहे त्याच्यासह उत्तमतेने लढणं हे केलं ना तर मला असं वाटतं खचणार नाही
1: कोणी. आणि करता करविताने जे दिलं आहे ते घेऊन पुढे जाणं हाच विचार आज सगळ्यांनी करण्याची गरज आहे. तुम्ही जे सगळं काम तुमचं चालतं सर, त्याप्रती असलेला पराकोटीचा कृतज्ञ भाव त्याच्यातनं मला दिसतो आणि मग त्यातून येणारी समाजासाठी काही करण्याची तळमळ आणि मग त्याच्या अनुषंगाने कृती. मानसिक स्वास्थ्य प्रवासातल्या खूप दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल तुमचे विचार ऐकायला आवडतील.
0: मला असं वाटतं आपण जेव्हा कृतज्ञता व्यक्त करतो, आपण जेव्हा इतरांसाठी काहीतरी करतो, हे खरं तर आपण त्यांच्यासाठी नाही करत, त्याने आपलं भावविश्व, आपली मानसिकता ही सकारात्मक होते. सोप्या भाषेत आपल्याला छान वाटतं,
1: छान वाटतं.
0: आणि हे छान वाटणं जे हे मानसिक भावनिकसाठी फार आवश्यक असतं. दुसरं, त्याच्याने आपण अधिक चांगला माणूस होतो, ज्याच्यासाठी
1: अहंकार कमी होतो,
0: जन्माला आलो त्याच्यासाठी. आणि अहंकार कमी तर यांच्या बरोबर दोन दिवस तुम्ही राहा तर आपण जागेवर येतो. त्यामुळे हा कृतज्ञता भाव असणं गरजेचं आहे. त्याच्याने मला जे मिळालंय त्याचं मला महत्वच पाहिजे. मला नाही मिळालंय त्याचं जर नकारघंटा आपण वाचवत राहिलो, आपण जर पुन्हा पुन्हा मागत राहिलो, मला हे दिसतं कायम मला मिळालं पाहिजे, मला अजून पाहिजे, मला अजून पाहिजे,
1: फुकट पाहिजे.
0: आणि त्यामुळेच आपण रसातळाला जातो. खरं तर माझ्याकडे असा मुलगा आहे ज्याला दोन्ही पाय नाही, आई वडील नव्हते, त्याला दोन ड्रेस मिळाले. आपले एक अतिथी आले होते, त्यांनी दोन ड्रेस दिले. त्याने दुसऱ्या दिवशी एक ड्रेस दुसऱ्या मुलाला दिला.
1: काय म्हणजे
0: समाजामध्ये कृतज्ञता भाव किंवा दातृत्व भाव भासणे हे पैशाशी संबंधित नाही, हे आपल्या वृत्तीशी संबंधित आहे. बाहेरच्या गोष्टींनी आनंद समृद्धी येत नाही. आणि असं माणूस म्हणून जगू शकलो आपण तर एक चांगला समाज आपण निर्माण.
1: खरंय खरंय. आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठी ती फार गरजेची गोष्ट आहे. खूप छान तुम्ही आता बोलता आहात पण कधी कधी थांबायला लागतं, घड्याळ आपल्याला परवानगी देत नाही. अगदी शेवटचा प्रश्न विचारते, खूप लोक समाजामध्ये असे आहेत की त्यांना समाजासाठी काहीतरी करायचं आहे, तर असं काही करायचं असेल तर सुरू कुठून करावं, कुठून सुरुवात करावी आणि विचारांची दिशा काय असली पाहिजे?
0: या बाबतीत असं वाटणं हे खरं तर फार चांगली गोष्ट आहे.

0: समाजातला एक घटक असा आहे ज्यांना कधीच असं वाटत नाही की आपण समाजासाठी निस्वार्थ काही केलं पाहिजे. जरी केलं तरी त्याच्यात असं असतं की यातून मला काय मिळेल, नाव मिळेल, मला कौतुक मिळेल, मला रिटर्न्स काहीतरी येतील. मात्र एक घटक असा आहे की त्यांना वाटतं की आपण केलं पाहिजे, मात्र त्यांच्यातही काहींना पुढे जाता येत नाही, कारण त्यांना असं वाटतं की करू कधीतरी, किंवा सगळं माझं व्यवस्थित झालं की मी करणार आहे. म्हणजे आपण निश्चित उद्याची सकाळ उठणार आहोत असं वाटतं आपल्याला, असं नसतं. त्यामुळे त्यांच्याकडून होत नाही बऱ्याच वेळा. आणि दुसरं, थोडंसं कधीतरी करू असं नाही होत नाही. मला असं वाटतं आपल्याला ज्या वेळेस वाटतं की काहीतरी केलं पाहिजे, मग ते पैसा असेल, वेळ असेल, आज मला काय सुरुवात करता येईल, 100 रुपये, 50 रुपये, जे काही असेल. मला असे मुलं मुली माहिती आहे की जे त्यांच्याकडचे 10 रुपये काढून देतात. मी एका कार्यक्रमात गेलो होतो, त्यात माझं व्याख्यान संपलं, सगळी लोक गेली आणि मी परतत होतो मंडपातून, तर एक बाई थांबलेल्या होत्या, मध्यम वयाच्या, त्यांचा मुलगा सोबत होता, आणि त्यांनी माझ्या हातात असं हात धरला आणि काहीतरी ठेवलं. मी उघडलं, म्हटलं काय, 50 रुपयाची नोट होती. म्हणे दादा, माझ्याकडे एवढंच आहे आणि मला द्यायचं आहे. मला असं वाटतं असलेलं एवढं देऊन टाकणं याला खूप मोठं मन लागतं. तर मला काय वाटतं, आपण सुरुवात केली पाहिजे, एक. दुसरं, अनेक लोक याच्यात गुंतले जातात, नाही पण हे चांगलंच असेल तर सत्पात्री गेलं पाहिजे, मग आपल्याला जसं दूध कुठे चांगलं मिळतं हे शोधता येतं की नाही, मग तसं हे शोधायला काय अडचण
1: आहे,
0: कारण त्या कारणाने देणं राहून गेलं असं व्हायला नको. मी असं म्हणणार नाही,
1: लेम कारण असतात.
0: दिलं पाहिजे आणि ते आपल्यासाठी दिलं पाहिजे. दुसरं, वेळ पण देता येतो, शुभकामना देता येतात. आपल्या आजूबाजूला जे आपल्यापेक्षा अडचणीतले लोक आहेत त्यांच्या प्रती एक चांगला भाव ठेवणं हे सुद्धा समाजासाठी करणं आहे. त्यांच्याशी मैत्री करणं, त्यांना 2 प्रोत्साहनाचे शब्द बोलणं, ते आत्मसन्मानाने जगतील असं बघणं, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला हे करता येतं. पण केलं पाहिजे, एक तरी ओवी अनुभवावी, पाठांतर करून काय होणार आहे. तर मला असं वाटतं आपण आपल्या आपल्या जागी करावं, आणि दीपस्तंभ सारख्या संस्था उभं राहणं ही समाजाची गरज आहे. आपलं घर जसं आपण व्यवस्थित करतो, आपल्या मुलांचं व्यवस्थित करतो, तसं समाज, राष्ट्र हे आपलं घर आहे. तर सगळ्यांनी मिळून आपण अशा सर्वात गरजू घटकातल्या मुलांनाही सुरक्षित राहता यावं, सन्मानाने जगता यावं, आणि त्यांना उत्तम शिक्षणाची संधी मिळावी, असं प्लॅटफॉर्म बनवणं हे आपलं परम कर्तव्य आहे. नाहीतर आपल्यात आणि जंगलातल्या संस्कृतीत फरक राहणार नाही. म्हणून आपण सगळ्यांनी मिळून हा भाव ठेवला तर हे काम नक्की होऊ शकतं, हे दीपस्तंभने म्हणजे समाजाने दाखवून दिलंय की असं होऊ शकतं.
1: आणि खारुताईचा जो वाटा असतो तो तुम्ही कुठेही केव्हाही कधीही आणि कोणत्याही स्वरूपामध्ये देऊ शकता, आणि तसा तो समाजातून आपण सगळ्यांनीच दिला पाहिजे. आणि हा प्रवास केवळ एका संस्थेचा प्रवास नाही वाटत मला, तो माणुसकीचा झरा आहे. दिव्यांगांना सत्यात येणारी स्वप्न बघायला शिकवलं आणि ती पूर्ण करण्याचं बळ पण तुम्ही दोघांनीही आणि संस्थेनी, संस्थेत काम करणाऱ्या सर्वांनी दिलं. समाजासाठी ओझं असणारे जीव समाजासाठी ऍसेट बनवलेत तुम्ही, हे मला जाणवलं. तुमचं बोलणं हे खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांसाठी माझ्यासकट मोटिवेशनल होतं, प्रेरणादायी होतं. तुम्हा दोघांना उदंड आयु आरोग्य आणि बळ मिळो ही प्रार्थना. आजच्या या संवादाचा समारोप करताना मला आठवतात बाबा बोरकर यांच्या 4 ओळी. तेच डोळे देखणे जे कोंडी ती साऱ्या नभा, तेच डोळे देखणे जे कोंडी ती साऱ्या नभा, वोळी ती दुःखे जनाच्या सांडी ती नेत्र प्रभा, देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. आज आपण दोघांनीही आपला अमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल आकाशवाणी पुणे परिवारातर्फे मी तुमचे खूप मनापासून आभार मानते.
0: धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: आपण ऐकत होतात दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन आणि त्यांच्या
2: आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहत नाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कल नई दिल्ली के यशोभूमि में सेमिकॉन इंडिया के 5वें संस्करण का शुभारंभ करेंगे. 3 दिन का ये सम्मेलन एक प्रमुख मंच के रूप में कार्य करेगा. ये सहयोग को बढ़ावा, नवाचार को गति, विनिर्माण क्षमताओं को मजबूती, निवेश आकर्षित करने और प्रतिभाओं को विकसित करने के लिए वैश्विक सेमीकंडक्टर और इलेक्ट्रॉनिक्स इकोसिस्टम को साथ लाएगा. सम्मेलन में 600

कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं शंकर महादेवन यांनी गायलेलं गीत आत्ता आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर पटलं तर भय म्हणा या चित्रपटातलं रामदास कामत यांनी गायलेलं चिंतामणी पोतदार यांचं गीत, संगीत बाळ पळसुले यांचं.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: गीतबहार कार्यक्रमात यानंतर एक गाव 12 भानगडी या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत, संगीत राम कदम यांचं।

कार्यक्रमात यानंतर थरथराट या चित्रपटातलं उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, आनंद शिंदे, ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत, संगीत अनिल मोहिले यांचं.

0: छायाप्रत, प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत ही आपल्याला सहज एक मिनिटात उपलब्ध होते. पण या प्रक्रियेत काय आणि कसे बदल होत गेले, भविष्यात याचं स्वरूप काय असेल, सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका प्राध्यापक हेमंत सामंत यांची विशेष मुलाखत. बलसागर भारत होवो. बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 आणि 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभरात बलसागर भारत हो.
1: गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

कार्यक्रमात शेवटी ऐकू या मानिनी या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं, वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं बहिणाबाई चौधरी यांचं गीत.

0: गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 परभणी हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण. करक्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. लष्कर प्रमुख जनरल

जनरल धीरज सेठ आजपासून 3 दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 क्रिकेट मालिकेतला 3रा सामना आज दिल्लीतल्या अरुण जेटली मैदानावर रंगणार. भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. IMF उपव्यवस्थापकीय संचालक निकेल क्लार्क यांनी 5 दिवस भारत दौरा केल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे. या दौऱ्यात त्यांनी दिल्ली, मुंबई आणि चेन्नई इथं विविध बैठका घेतल्या. भारतातल्या नवोन्मेषी उद्योजकतेचं आणि तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांच्या दर्जाचं त्यांनी कौतुक केलं. या दौऱ्यात निगेल क्लार्क यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी आणि इतर मान्यवरांची भेट घेऊन चर्चा केली. करधोरणावरील स्वतंत्र संशोधनावर सार्वजनिक चर्चा केली जावी, तसंच करक्षेत्रातील व्यावसायिकांनी क्षेत्रीय हितसंबंधांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. बंगळुरू इथं इंटरनॅशनल टॅक्स रिसर्च अँड अनालिसिस फाउंडेशनतर्फे न्यू एज टॅक्सेशन या विषयावर आयोजित 8व्या आंतरराष्ट्रीय कर परिषदेत त्या बोलत होत्या. लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आजपासून 3 दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात रशियन लष्कराचे कमांडर इन चीफ कर्नल जनरल आंद्रेई निकोलायेविच मोर्देवेचेव यांच्याशी ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. जनरल सेठ यांना रशियात औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार आहे. जनरल सेठ मॉस्को इथल्या सैनिकांच्या स्मारकालाही भेट देणार आहेत. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार जनरल सेठ मॉस्को इथल्या नॅशनल डिफेन्स कंट्रोल सेंटरलाही भेट देणार आहेत. यावेळी ते रशियन संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. भारत आणि रशियामधील दीर्घकालीन संरक्षण भागीदारी आणि लष्करी सहकार्य दृढ करणं हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत यशोभूमी इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या 5व्या सेमिकॉन इंडिया 2026 परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या माध्यमातून नवोन्मेषाला चालना देणं, सहकार्य वाढवणं, उत्पादन क्षमता मजबूत करणं, गुंतवणूकदारांना आकर्षित करणं तसंच भविष्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. या परिषदेत 600 हून अधिक प्रदर्शक, 300 आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि 40 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील भागीदारी, गुंतवणूक, तंत्रज्ञान सहकार्याच्या संधी शोधण्याबरोबरच देशाची जागतिक पातळीवर सेमीकंडक्टर भागीदारी म्हणून भूमिका विश्वसनीय आणि अधिक मजबूत करण्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे. केंद्रीय मंत्री शिवराज चौहान यांनी आज बिहारमधल्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी वैशाली नगर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त क्षेत्राची पाहणी करून मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री सम्राट चौधरी देखील होते. यानंतर चौहान वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत बचाव कार्य आणि बाधित शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीचा आढावा घेतला जाईल अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानं जारी केलेल्या निवेदनानुसार नेपाळ आणि बिहारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे बिहारमध्ये 15 जिल्ह्यातले सुमारे 49,74,000 लोक बाधित झाले आहेत. बाधित जिल्ह्यांमध्ये पाटणा, भोजपूर, सारण, वैशाली, भागलपूर, बेगुसराय, बक्सर, समस्तीपूर, मुंगेर, कटिहार, लखीसराय, खरगिया, पूर्णिया, मधेपूर आणि अरिया यांचा समावेश आहे. नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी केलेल्या बळाच्या अवाजवी वापराची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची पुनर्रचना करायला सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. या समितीवरचे आरोप हे केवळ तर्क आणि पूर्वग्रहांवर आधारित असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. न्यायालयात कोणत्याही एका पक्षाची बाजू मांडण्यासाठी ही चौकशी समिती स्थापन केली नसून निपक्षपातीपणे पारदर्शक पद्धतीनं आणि तटस्थ दृष्टिकोनातून न्यायालयाला मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आल्याचं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. आज जागतिक ओझोन दिन.
पृथ्वीभोवती असलेला ओझोनचा थर हा हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करणारं कवच आहे. ओझोनच्या थराचं

0: संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. एसी 24 अंश सेल्सिअसवर ठेवणं तसंच कार्यक्षम आणि योग्य उपकरणांचा वापर करणं अशासारख्या सोप्या उपायांमुळे कार्बन उत्सर्जन कमी होतं. ओझोनच्या थराचं संरक्षण हे मानवी आरोग्य जैवविविधता आणि हवामानाचं स्थैर्य निश्चित राखतं असं सिंह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघामध्ये T20 मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं 14 षटकं आणि 5 चेंडूत 3 बाद 163 धावा करत सहज विजय मिळवला. नितीश कुमार रेड्डीला सामनावीर घोषित करण्यात आलं. टोकियो इथं होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 सहभागी होण्यासाठी भारतीय महिला संघ जपानमध्ये पोहोचला आहे. भारतीय महिला संघ या स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक असल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेट स्पर्धेत यंदा केवळ 8 संघ सहभागी होणार असून स्पर्धेला थेट उपांत्यपूर्व सामन्यांपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाची पहिली लढत यजमान जपानशी येत्या शुक्रवारी होणार आहे. हांगझोऊ इथं 2023 झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेट संघाचं सुवर्णपदक भारतानं पटकावलं होतं. श्रोते हो, आशियाई क्रीडा स्पर्धांवर आधारित विशेष कार्यक्रमाचं प्रसारण आजपासून येत्या शुक्रवारपर्यंत आकाशवाणीवरून रात्री 8 ते 8:30 दरम्यान केलं जाणार आहे. त्यामुळे हे 3 दिवस आकाशवाणी मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र रात्री 8:30 प्रसारित होईल. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज आणि उद्या भूतानच्या दौऱ्यावर आहेत. भूतानचे परराष्ट्र आणि व्यापार मंत्री ल्योनपो डी एन धुंगेल यांच्या निमंत्रणावरून जयशंकर भूतानचा दौरा करत आहेत. भूतानबरोबर द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करण्याच्या उद्देशानं हा दौरा होत आहे. या दौऱ्यात ते भूतानचे राजे तसंच भूतानचे प्रधानमंत्री यांची भेट घेतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. भारत आणि अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांचा समावेश असलेला युद्ध अभ्यास या संयुक्त लष्करी सरावाला कालपासून सुरुवात झाली. या सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या लष्करांची कार्यक्षमता वृद्धिंगत करणं, उदयोन्मुख आव्हानांचा सामना करणं आणि द्विपक्षीय संरक्षण भागीदारी अधिक दृढ करणं असा आहे. सरावाच्या 22व्या आवृत्तीचं उद्घाटन उत्तराखंडमध्ये औली फॉरेन ट्रेडिंग नोड इथं झालं. हा सराव एकाच वेळी औली आणि राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज इथं होणार आहे. गणेशोत्सवाचा आज 3रा दिवस. 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन काल झालं. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 301 मूर्ती तर 61,247 घरगुती गणपतींना काल निरोप देण्यात आला. हरतालिका मूर्तींचं देखील काल विसर्जन करण्यात आलं. सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये आजही विविध कार्यक्रम होत आहेत. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी आज मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत होते. नेपाळच्या मुगू जिल्ह्यात आज भूकंपाचे 2 धक्के जाणवले. 2 तासांच्या अंतराने जाणवलेल्या या धक्क्यांची तीव्रता रिक्स्टर मापकावर 4.5 आणि 4.2 एवढी नोंदवली गेली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण. कर क्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आजपासून 3 दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 क्रिकेट मालिकेतला 3रा सामना आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: लगेचच श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र.
2: परभणी जिल्हा गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून 162 उद्योजकांसोबत सामंजस्य करार.
0: परभणी आणि हिंगोली

0: जिल्ह्यात दुष्काळाचं सावट असतानाही बैलपोळा साधेपणानं मात्र उत्साहात साजरा आणि राष्ट्रीय पोषण महा 2025 अंतर्गत हिंगोली जिल्ह्याचा राज्यात दुसरा क्रमांक.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
0: परभणी इथं जिल्हा गुंतवणूक परिषद पार पडली. परिषदेच्या माध्यमातून 162 उद्योजकांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून त्यातून 15,617 स्थानिकांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहेत. येत्या दसऱ्यापर्यंत या उद्योगांच्या इमारत बांधकामाची पायाभरणी करण्यात येईल. तसंच या गुंतवणुकीतून स्थानिक उद्योजकांना चालना मिळेल असं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. सेलू तालुक्यातल्या दौळगाव गात इथल्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला सुमारे 3.25 कोटी रुपये खर्चातून उभारण्यात आलेल्या सुसज्ज शालेय इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. 5वी ते 10वीपर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसंच जलसंधारण दिनाच्या पार्श्वभूमीवर पाणी अडवा पाणी जिरवा जलयुक्त महाराष्ट्र घडवा हा संदेश देत परभणीत महा वॉकेथॉन वॉक

0: आलेल्या इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या या शाळेत विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसंच जलसंधारण दिनाच्या पार्श्वभूमीवर पाणी अडवा पाणी जिरवा जलयुक्त महाराष्ट्र घडवा हा संदेश देत परभणीत महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटरचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमाला परभणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि आत्मा विभागाच्या वतीनं परभणी जिल्ह्यात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी एकाच वेळी पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर माटेगाव खांबेगावसह अनेक गावात जीवामृत दशपर्णी अर्क प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. एकात्मिक पद्धतीनं प्रत्येक गावात 2000 लिटर जीवामृत दशपर्णी अर्क तयार करण्यात येणार आहे. यामुळे खतांचा वापर कमी होऊन खर्च बचत होईल तसंच चिकट सापळे आणि पक्षी थांब्यांमुळे कीड नियंत्रण होण्यास मदत होईल असं आत्मा प्रकल्प संचालक दौलत चव्हाण यांनी सांगितलं. गणेशोत्सव परभणी जिल्ह्यात उत्साहात सुरू झाला. ठिकठिकाणी आकर्षक देखावे सजावट करण्यात आली आहे. यावर्षी डॉल्बी डीजेमुक्त गणेश मंडळ तसंच एक गाव एक गणपती या संकल्पना राबवण्यात येत आहेत. परभणी जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या 50% कमी पाऊस झाला असून ऑगस्ट महिना पूर्ण कोरडा गेल्यामुळे खरीपाच्या सोयाबीन कापूस हळद या पिकांना पोषक असा पाऊस न झाल्यानं पिकं करपून जात आहेत. गंगाखेड आणि पालम तालुक्यात आमदार डॉ रत्नाकर गुट्टे आणि उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्यासह जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतात जाऊन पाहणी केली. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात यंदा दुष्काळाचं सावट असतानाही आपल्या शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैल पोळा सण साधेपणानं मात्र उत्साहात साजरा करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातल्या वाईबाजार इथं पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी महापोळा साजरा करण्यात आला. बैलांच्या हजारो जोड्यांनी वाईबाजार इथल्या पोळ्याला हजेरी लावली आणि गोरखनाथ मंदिराला प्रदक्षिणा घातली. हिंगोली इथं पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणात एकूण 13,34,91,882 रुपयांची प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या 15,693 पात्र शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणासाठी दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 13,707 कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी जातीच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली. जात प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यवाहीला अधिक गती देऊन त्यात सुलभता आणण्याच्या उद्देशानं विविध ठिकाणी मंडळनिहाय शिबिरं होत आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या सुमारे 179 गावांमध्ये पिण्याच्या पाण्यात फ्लोराईडचं प्रमाण धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक असल्याचं समोर आलं आहे. एप्रिल ते जुलै या 4 महिन्यात घेतलेल्या पाणी नमुन्यांच्या तपासणीत ही गंभीर बाब उघड झाली. ज्या गावातल्या पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत तिथल्या ग्रामपंचायतींना तो स्रोत बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे फ्लोराईड अधिक असलेल्या पाण्याचा वापर पिण्यासाठी न करण्याची सूचनाही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कैलास शेळके यांनी दिली. हिंगोली कळमनुरी औंढा सेनगाव तालुक्यात ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यातल्या 111 कळमनुरी 125 औंढा 27 तर सेनगाव तालुक्यातल्या 107 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राष्ट्रीय पोषण माह 2025 अंतर्गत प्रभावी कामगिरी करत हिंगोली जिल्ह्यानं राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातल्या 1,197 अंगणवाडी केंद्रांवर राबवलेल्या विविध उपक्रमांची पोषण महाच्या अधिकृत पोर्टलवरील जन आंदोलन डॅशबोर्डवर नोंद करण्यात आली. या कामगिरीबद्दल मुंबईत झालेल्या कार्यक्रमात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते हिंगोली जिल्ह्याला सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं.
1: परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 आणि 32 सेकंद झाली आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला वसंत आजगावकर यांनी गायलेलं इंदिरा संत यांचं गीत ऐकूया.

या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. पुन्हा प्रसारित करीत आहो कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: श्रोते हो, शक्ती देवतेचा गोंधळ, खंडोबाचं जागरण या कुळधर्म कुळाचारासारखंच भैरवनाथाचं भराड हा देखील कुळधर्म कुळाचार आहे. लग्न मुंजीच्या शुभप्रसंगी भैरवनाथाचं भराड मंगल कार्य म्हणून घरी घातलं जातं. नाथपंथी डवरी गोसावी समाज प्रामुख्याने डवर म्हणजे शिवाचं डमरू हे वाद्य वाजवून भैरवनाथाचं भराड सादर करतात. खंडोबाचं जागरण किंवा देवीचा गोंधळ यासाठी जशी घटस्थापना करतात, चौक मांडतात, तसाच चौक भराडसाठी मांडला जातो. यावेळी भगवान गणेशाचा धावा

0: केला जातो. भैरवनाथ आणि गणपती हे दोघेही शिवकुलातील देव. भैरवनाथ लोकदेव म्हणून पूजला जातो. शिवशंकर भोळा काशीचा चांगभल देवा चांगभल असं गीत भराडी गातात. काळभैरव अष्टभैरवांपैकी एक, त्याला काशीचा कोतवाल असं म्हटलं जातं. शंकराच्या क्रोधातून याची उत्पत्ती झाली. शंकरानं ब्रह्मदेवाचं पाचवं मस्तक या काळभैरवाच्या हातानेच सोडवलं. नंतर त्याला काशीत राहण्याची आज्ञा केली. काशीत गेल्यावर प्रथम काळभैरवाचं दर्शन घ्यावं लागतं. त्याचवेळी प्रथम गणेशाचं संकीर्तन केलं जातं. मध्य प्रदेशात उज्जैन पासून 5 किलोमीटर अंतरावर भैरवगड नामक एक कोट असून त्यात काळभैरवाचं भव्य मंदिर आहे. नाथ बाबा नाथ बुवा बुवा नाथ सेवा नाथ जोगी जोग जगाई जोगी मेन जोगी रायकर जोशी स्मशान जोगी अशा वेगवेगळ्या प्रकारे नाथ पंथातील उपासकांचे प्रकार आहेत. कनिफनाथ कानफाटे भराडी गोसावी यांचा या मालिकेत समावेश होतो. ही सर्व मंडळी भराड सादर करण्यापूर्वी आधी गणेशाचा धावा करतात. गणराया लवकर यावे भेट सकळा अशी द्यावे अंगी शेंदुराची उटी हाती कस्तुरी लल्लाटी सोंड फिरवितो गोमती हाती मोदकाची वाटी पायी घुंगराची चाळ नाचत अले गौरी बाळ. गणेश वंदनेच्या पुढे भैरवाची स्तुती करताना भराडी म्हणतात रामरायाच्या सेवका शरण आलो रे तुला भैरवा भैरवनाथ क्षेत्रपाल बारा विघ्नांचे काळ दैत्य मातले प्रबळ तयाची साक्ष तुळजापुरी त्रिशूला आहे महाद्वारी सोबत गिरी उभा दवारी बसविली सोनाली देवाने सीता शोधी राम गेले भैरव भेटी आनंदले नाथ म्हणे भुजंग देवा भोळी घ्यावी माझी सेवा. रिद्धी सिद्धी या देवतांनी भैरवनाथांच्या सोबत यावे असं भराडी आपल्या गाण्यातून सांगतात. भगवान शिवशंकराच्या कुलातील भैरवनाथ आणि गणपती हे अनेक कुळधर्म कुळाचारात वंदनीय ठरले आहेत. भैरवनाथांची आरती अशी आहे उभा दक्षिणेशी काळ धिकाळ खडक चक्र पदम हाती त्रिशूळ जयदेव जयदेव जय भैरवनाथा श्री आद्यनाथा आरती ओवाळी तुझ्या मुख कमळा प्रथम सोनारी हाती सोन्याची रिद्धी सिद्धी यावे यांच्या सामोरी प्रथम काशी मधी रहिवास केला काळा सुरा मर्दुनी नाव पावला त्रिंबकनाथा जातो काशीनाथा हृदयांतरी जयदेव जयदेव जय भैरवनाथा डिंग डिंग डिंग डिंग डवर वाजला ढोरांनी अंबर गाजला. गणेश आदि शंकर आणि पार्वतीची पूजा ही आपल्या भारतीय संस्कृतीत केली जाते आणि त्यानंतर विघ्नहर्ता गणेशाची पूजा संकीर्तन केलं जातं हा भारतीय संस्कृतीचा विशेष आहे. महाराष्ट्रातही ही परंपरा सुरू असून हरतालिका आणि गणेश चतुर्थीला अनन्य साधारण महत्व आहे. नाथ संप्रदायात रुद्राक्षाचा आदेश म्हटला जातो तो असा एक मुखी रुद्राक्ष आप जपे दोन मुखी रुद्राक्ष दोन नयन जपे तीन मुखी रुद्राक्ष तीनही वेद जपे चार मुखी रुद्राक्ष चारही अवतार जपे पाच मुखी रुद्राक्ष पंच आत्मा जपे सहा मुखी रुद्राक्ष साही अवतार जपे सात मुखी रुद्राक्ष सप्तर्षी जपे अष्टमुखी रुद्राक्ष अष्ट भैरव जपे नवमुखी रुद्राक्ष नवनाथ जपे दहा मुखी रुद्राक्ष दाही अवतार जपे अकरा मुखी रुद्राक्ष अकरा लिंग जपे वीणा मीणा रुद्राक्ष बिना जपका ओम नमो 84 सिद्धको आदेश.
1: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. वाचक स्वर सुलभा सौमित्र यांचा, सादर करते गुरुनाथ तेरवणकर. दुपारचे 2 वाजता आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. परस बागेतील किडीचे नियंत्रण या माहितीचा भाग पहिला आपण ऐकूया. वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार.
3: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे.
4: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
5: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
4: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
3: कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात आता ऐकूया विविध सापळ्यांचं शेतीमधील महत्त्व याविषयीची माहिती. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार शेतकरी मित्रहो. मित्रहो, किडींच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी सापळा हे कमी खर्चाचं तंत्रज्ञान

असून विविध प्रकारच्या सापळ्यांच्या मदतीने आणि प्रभावीपणे कमी खर्चात पर्यावरणाला कोणतीही बाधा न पोहोचवता कीड नियंत्रण कसं करता येईल याविषयी आज जाणून घेऊया. यामध्ये कामगंध सापळा, प्रकाश सापळा, विष आमिष सापळा तसंच पिवळा चिकट सापळा अशा सापळ्यांचा वापर करता येईल. कामगंध सापळा म्हणजेच काही कीटक शरीरामधून विविध प्रकारचा गंध सोडतात ज्यांच्यामुळे त्याच वर्गातील नर कीटक मादी कीटकाकडे आकर्षित होतात. हा विशिष्ट प्रकारचा गंध बहुतांश कीटकांमध्ये मादी सोडते ज्यांच्यामुळे नर कीटक त्यांच्याकडे आकर्षित होतात, पण काही कीटकांमध्ये नर सुद्धा हा गंध सोडतात. कामगंध सापळ्यामध्ये आपण कृत्रिम गंध वापरतो ज्यांच्यामुळे नर कीटक त्या गंधाकडे आकर्षित होऊन सापळ्यामध्ये अडकतात. या कृत्रिम गंधामुळे फक्त एकाच प्रजातीतील नर आकर्षित होतात. एका विशिष्ट प्रकारच्या कृत्रिम गंधाकडे दुसऱ्या प्रजातीतील नर आकर्षित होत नाहीत. म्हणूनच प्रत्येक कीटकाच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या कामगंध सापळ्यांचा उपयोग करावा लागतो. प्रत्येक प्रजातीसाठी वेगवेगळा आणि विशिष्ट गंध वापरावा लागतो. कामगंध सापळा हे किडींच्या नियंत्रणासाठी कमी खर्चाचं आणि प्रभावी असं शेतकऱ्यांसाठीचं तंत्रज्ञान आहे. प्रकाश सापळा हा आजच्या काळात शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरलेला आहे. पिकांवरील किडींचे होणारे कीटकनाशकाविरुद्धची प्रतिकारशक्ती, दुय्यम किडींची मुख्य किडी म्हणून होत चाललेला बदल पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. पर्यावरणाचं प्रदूषण हे सगळे कीटकनाशकाच्या चुकीच्या आणि अतिवापरामुळे होत आहे. हे सगळं रोखण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचं महत्त्वाचं साधन म्हणून प्रकाश सापळ्यांचं किडींच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आज शेतीमध्ये फार महत्त्व आहे. प्रकाश सापळ्यामुळे बऱ्याच किडींचं कमी खर्चात एकत्रितपणे व्यवस्थापन करता येतं. आता आधुनिक प्रकाश सापळ्यामध्ये मित्र किडींची सुटका होण्यासाठी बारीक छिद्र ठेवले जातात. ते छिद्र बहुसंख्य मित्र किडींच्या आकारमानाएवढं असतं, त्यामुळे प्रकाश सापळ्याकडे आकर्षित होऊन अडकलेल्या मित्र किडींची सुटका होते आणि शत्रू किडी अडकून राहतात. आज फळपिकावर फळमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतोय. फळमाशीमुळे जागतिक बाजारपेठेत भारतातील फळांची गुणवत्ता खालावत आहे, तसंच निर्यातीवर बंदी सुद्धा येते. फळमाशीमुळे आंब्याच्या फळाच्या निर्यातीवर बऱ्याचदा मर्यादा आल्या आहेत. तसंच फळमाशी नियंत्रणासाठी फवारलेल्या रासायनिक कीटकनाशकांमुळे फळामध्ये कीटकनाशकाचे अवशेष किमान अवशेष मर्यादेच्या वर आढळून येत असल्यामुळे निर्यात होऊ शकत नाही आणि त्याचे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. म्हणूनच रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी करून फळमाशीच्या नियंत्रणासाठी पूरक असा कामगंध सापळ्याचा वापर करणं गरजेचं आहे. असे हे विविध सापळे किडींच्या नियंत्रणासाठी फार महत्त्वाचे आहेत. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात विविध सापळ्यांचं शेतीमधील महत्त्व याविषयीची माहिती ऐकलीत. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोतः नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतः आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेह हा आजार आपणास जडू नये यासाठी आपण काय दक्षता घ्यावयास हवी याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेत आहोत. मधुमेह हा आजार होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यावी याबद्दल जाणून घेऊया. मधुमेहाचे एवढे महत्त्व काय आहे? मधुमेह हा फक्त रक्तातील साखरेच्या संदर्भातलाच आजार नसून हा पूर्ण शरीराला व्यापणारा आजार आहे, ज्याला व्हॅस्क्युलोपॅथी म्हणतात. आणि शुगरमुळे किंवा डायबिटीजमुळे

0: लाँग टर्म कॉम्प्लिकेशन्स होतात. हा एक क्रोनिक आजार आहे आणि जर शुगर नियंत्रणात नसेल, डायबिटीज नियंत्रणात नसेल, अनकंट्रोल असेल तर आपल्या महत्त्वाच्या अवयवांवर, किडनी, मेंदू, हृदय, डोळे किंवा आपल्या वेगवेगळ्या पायाच्या नसा आहेत, डोळ्याच्या नसा आहेत, ज्याला न्यूरोपॅथी म्हणतात, असे वेगवेगळे आजार व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांचा डायबिटीज हा अतिशय कंट्रोल पाहिजे. कंट्रोल म्हणजे रक्तातील साखरेची पातळी 100 ते 110 फास्टिंगमध्ये आणि 140 ते 150 पोस्टमीलमध्ये असणं जरुरी आहे. आणि याबरोबरच एच बी ए वन सी 3 महिन्याचा जो ॲव्हरेज रिपोर्ट आहे तो एक साधारणतः 6.5 आसपास पाहिजे. हे म्हणजे आदर्श. ह्याचा फायदा काय होतो की लॉंग टर्ममध्ये पुढं चालून डायबिटीजचे गंभीर परिणाम आपल्या महत्त्वाच्या अवयवांवर होत नाहीत. डायबिटीज होऊ नये म्हणून काय करू शकतो? डायबिटीज होऊ नये म्हणून प्रत्येकाने आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल घडवून घेणं जरुरी आहे. सध्याचं स्पर्धेचं युग आहे, सगळ्यांना स्ट्रेस आहे, व्यायामाचा अभाव आहे, तर सर्वांनीच, विशेष करून प्री डायबिटीज किंवा ज्यांच्या घरी डायबिटीज आहे अशांनी तर खूप काळजी घेणं जरुरी आहे. लाईफस्टाईलमध्ये डाएटचं खूप महत्त्व आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं तसं हेल्दी डाएट, होल ग्रेन्स म्हणजे जास्तीत जास्त पूर्ण जे धान्य येतात ते खाणं, व्हेजिटेबल्स, पल्सेस, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी हे जास्त खाणं जरुरी आहे. प्रोटीन्सचं प्रमाण वाढवणे, कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी करणे, प्रोसेस फूड, जंक फूड्स कमी करणे, पुरेशी झोप घेणे, रेग्युलर व्यायाम सातत्याने नियमितपणे आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस रोज 40 ते 50 मिनिट वॉकिंग करणे किंवा स्लो जॉगिंग करणे हा व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे. जर कुठल्या व्यसन असतील तर ते टाळायचे आहेत. वजन जास्त असेल वजन कमी करायचं आहे. आपल्या लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन केलं, तुम्ही जर हेल्दी लाईफस्टाईल जर केली तर होणारा डायबिटीज निश्चितपणे टाळता येतो. डायबिटीजला घाबरू नका, पण डायबिटीजची काळजी घेणं अतिशय जरुरी आहे. जर आपण संतुलित आहार घेतला, रेग्युलरली जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधं घेतली, तुमच्या डोळ्यांची, हृदयाची, किडनीची जर काळजी घेतली, त्याची जर नियमित तपासणी केली, तर डायबिटीजमुळे होणारे परिणामही टाळता येतात. ज्यांना डायबिटीज आहे त्यांना, आणि जे प्री डायबिटीज आहेत त्यांना डायबिटीज होऊ नये म्हणून काळजी घेतली तर डायबिटीज टाळता येतो. डायबिटीज हा गंभीर आजार आहे. तो पूर्ण शरीराला व्यापतो आणि बऱ्याच वेळेस हा सुप्त आजार असतो, ज्याला बऱ्याच ठिकाणी सायलेंट डिसीज म्हणतात, कारण त्याचे लक्षणं आढळत नाहीत. त्याच्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहणं जरुरी आहे. ज्यांचं वय 35 वर्षाच्या वर आहे त्यांनी वर्षातून एकदा तरी शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल ह्याची तपासणी करून घेणं जरुरी आहे. आणि ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी वर्षातून एकदा किडनी, डोळे, हृदय ह्याची तपासणी करणं अतिशय जरुरी आहे. डायबिटीजच्या पेशंटला हृदयरोग व्हायची शक्यता जास्त असते, पण जर डायबिटीज कंट्रोल ठेवला तर तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह हा आजार आपणास होऊ नये यासाठी आपण काय दक्षता घेणं गरजेचं आहे याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोते हो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार. परिसर. नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वनस्पती, पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग 4. ऐकूयात परिसर कार्यक्रम. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
2: श्रोते हो नमस्कार. आपण विकासाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहोत. रस्ते रुंद होत आहेत, शहरे विस्तारत आहेत, उद्योग वाढत आहेत, तंत्रज्ञान प्रगत होत आहे. पण या प्रगतीच्या प्रवासात एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा, या विकासासोबत निसर्गाचे काय? पृथ्वीवरील जीवनाच्या आधारस्तंभांपैकी एक असलेल्या वनस्पतींचे अस्तित्व आपण सुरक्षित ठेवत आहोत का? वनस्पती आपल्याला अन्न देतात, प्राणवायू देतात, औषधी संसाधने देतात, मातीचे संरक्षण करण्यास मदत करतात, असंख्य प्राणी पक्षी आणि कीटकांना अधिवास देतात, कार्बनचे संचयन करतात, त्याद्वारे हवेचे प्रचंड प्रदूषण सहज कमी करतात आणि आपल्या परिसराला जगण्यायोग्य बनवतात. म्हणूनच वनस्पती प्रजातींचे संवर्धन हा केवळ पर्यावरणाचा विषय नाही, तो आपल्या अन्न सुरक्षेचा, जलसुरक्षेचा, जैव विविधतेचा आणि भविष्यातील पिढ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आज आपण वृक्षारोपण करतो ही चांगली गोष्ट आहे, पण केवळ रोपे लावणे पुरेसे नाही. लावलेल्या रोपांचे संगोपन करणे, स्थानिक आणि देशी वनस्पतींचे संवर्धन

0: संवर्धन करणे, जंगलांचे संरक्षण करणे, अनावश्यक वृक्ष तोड टाळणे, पाणी आणि मातीचे संवर्धन करणे आणि जैव विविधतेस पोषक वातावरण निर्माण करणे हे तितकेच आवश्यक आहे. आपण काय करू शकतो? आपल्या घराभोवती झाडे लावू शकतो, शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात जैव विविधता उद्यान तयार करू शकतो, स्थानिक वनस्पतींची लागवड करू शकतो, पावसाचे पाणी साठवू शकतो, प्लास्टिकचा वापर कमी करू शकतो, जंगलातील वनस्पती आणि वन्यजीवांचे संरक्षण करू शकतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निसर्गाकडे केवळ संसाधन म्हणून न पाहता सहजीवनाचा भाग म्हणून पाहू शकतो, कारण निसर्गाचे नुकसान म्हणजे शेवटी आपले नुकसान. आज आपण लावलेले एक रोप कदाचित उद्या आपल्या हातात नसेल, पण त्याची सावली पुढच्या पिढीला मिळेल, त्याचे फळे नक्कीच पुढच्या पिढीला चाखायला मिळतील. आज आपण जपलेले जंगल कदाचित आपल्याला प्रसिद्धी देणार नाही, पण ते असंख्य जीवाचे जीवन सुरक्षित ठेवेल आणि या पृथ्वीला, या वसुंधरेला कायम हरीभरी ठेवेल. आज आपण जपलेली एक छोटीशी वनस्पती कदाचित आपल्या लक्षातही येणार नाही, पण ती एखाद्या कीटकासाठी अन्न असेल, एखाद्या पक्षासाठी आश्रय असेल आणि एखाद्या परिसंस्थेसाठी अत्यावश्यक दुवा असेल. म्हणूनच वनस्पतींचे संवर्धन ही केवळ पर्यावरण प्रेमींची जबाबदारी नाही, ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पृथ्वीवरील या विशाल बिघडलेल्या पर्यावरणासाठी मी एकटा काय करू शकतो असे आपल्याला बऱ्याचदा वाटणे स्वाभाविक आहे, परंतु आपल्या देशात आणि जगात केवळ एकट्या व्यक्तीने याच निसर्गात प्रचंड असं कार्य करून निसर्गाचे पुनःप्रस्थापन आणि संवर्धन केलंय. आपल्याला जाधव मोलाई पायेंग हे नाव माहित आहे का? त्याचे योगदान कशासाठी आहे माहित आहे का? कदाचित नसेल, पण हीच माणसं खरं म्हणजे देशाची खरी हिरो आहेत. 1989 मध्ये आसाममधील स्थानिक सामाजिक वनीकरण विभागाने 200 हेक्टर जमिनीवर सामाजिक वनीकरण प्रकल्प सुरू केला. प्रकल्प पूर्ण झाला, परंतु तरी देखील प्रकल्प पूर्ण झाल्यावर मोलाई यांनी एकट्याने जीवनभर वृक्षारोपण करणे सुरूच ठेवले. सध्या तो ओसाड प्रदेश सुमारे 1360 एकर क्षेत्रावर पसरलेल्या वृक्षांनी आच्छादला गेलाय. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांच्या सन्मानार्थ त्या जंगलाला आता मोलाई जंगल असे नाव आपल्या सरकारने दिले आहे. आपल्याला हे शिकायला मिळते की जरी अनेक लोक एकत्र येऊन जंगल नष्ट करत असले, तरी एखादी व्यक्ती जर दृढनिश्चयी असेल तर ती नक्कीच बदल घडून आणू शकते आणि नवीन जंगल निर्माण करू शकते. कोणत्याही पर्यावरणीय प्रकल्पाच्या बाबतीत मी काय करू शकतो असा विचार करू नका, तर मी जर कृती केली तर माझ्या आसपासचे लोकही माझे अनुकरण करतील असा विचार करा. कारण झाडे ही पृथ्वीचे फुफ्फुसे आहेत असे म्हणणे पुरेसे नाही. झाडे हे पृथ्वीच्या जीवनव्यवस्थेतील मूलभूत घटक आहेत. चला एक रोप लावूया, त्याचे संगोपन करूया, एक झाड वाचूया, एक जंगल जपूयात आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी हिरवी समृद्ध आणि जिवंत पृथ्वी ठेवूयात. आपले सर्वांचे धन्यवाद.
1: श्रोत्या, आताच आपण परिसर या कार्यक्रमात वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अधिष्ठान या विषयीचा भाग चौथा ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय.
2: परिसर परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रवींद्र कुलकर्णी यांनी गायलेला राग मधुवन ते आत्ताच आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 3 वाजता आहेत, ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण. कर क्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मराठा आरक्षण आंदोलनाच्या उर्वरित मागणीवर चर्चा करण्याची सरकारची तयारी. जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करू नये असं सरकारचं आवाहन. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर रंगणार. भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. IMF उपव्यवस्थापकीय संचालक निगेल क्लार्क यांनी 5 दिवस भारत दौरा केल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली. या दौऱ्यात त्यांनी दिल्ली, मुंबई आणि चेन्नई इथं विविध बैठका घेतल्या. भारतातल्या नवोन्मेषी उद्योजकतेचं आणि तंत्रज्ञानाधारित उत्पादनांच्या दर्जाचं त्यांनी कौतुक केलं. या दौऱ्यात निगेल क्लार्क यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी आणि इतर मान्यवरांना भेटून चर्चा केली. करधोरणावरील स्वतंत्र संशोधनांवर सार्वजनिक चर्चा केली जावी, तसंच कर क्षेत्रातील व्यावसायिकांनी क्षेत्रीय हितसंबंधांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. बंगळुरू इथं इंटरनॅशनल टॅक्स रिसर्च अँड अनालिसिस फाउंडेशनतर्फे न्यू एज टॅक्सेशन या विषयावर आयोजित 8व्या आंतरराष्ट्रीय कर परिषदेत त्या बोलत होत्या. नवी दिल्लीत यशोभूमी इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या 5व्या सेमिकॉन इंडिया 2026 परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या

हस्ते होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या माध्यमातून नवोन्मेषाला चालना देणं, सहकार्य वाढवणं, उत्पादन क्षमता मजबूत करणं, गुंतवणूकदारांना आकर्षित करणं तसंच भविष्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. या परिषदेत 600+ प्रदर्शक, 300 आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि 40+ देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील भागीदारी, गुंतवणूक, तंत्रज्ञान सहकार्याची संधी शोधण्याबरोबरच देशाची जागतिक पातळीवर सेमीकंडक्टर भागीदार म्हणूनची भूमिका विश्वसनीय आणि अधिक मजबूत करण्यासाठी ही परिषद महत्वाची ठरणार आहे. पर्यावरणाचं रक्षण करून शाश्वत विकास शक्य असल्याचं भारतानं दाखवून दिलं असल्याचं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाचे राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी म्हटलं आहे. 32व्या जागतिक ओझोन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विकासाशी तडजोड न करता मॉन्ट्रियल करारातली उद्दिष्ट भारताने वेळेआधीच पूर्ण केली आहेत असं ते म्हणाले. पर्यावरणविषयक आव्हानांचा सामना सरकार, वैज्ञानिक, उद्योग जगत आणि नागरिकांनी मिळून करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. गणेशोत्सवाचा आज 3रा दिवस आहे. 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन काल झालं. मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या 301 मूर्ती तर 61,247 घरगुती गणपतींना काल निरोप देण्यात आला. हरतालिका मूर्तींचं देखील काल विसर्जन करण्यात आलं. सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये आजही विविध कार्यक्रम होत आहेत. भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांनी आज मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण आंदोलनाच्या 14 पैकी 13 मागण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित मागण्यांवर चर्चा करायला सरकार तयार आहे. पण ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी मागे घ्यावा असं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. मुंबईत आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मराठा समाजासाठी राज्य सरकारने अनेक योजना राबवल्या असून उर्वरित मागण्यांवरही सरकार चर्चेला तयार आहे, तेव्हा आंदोलन तीव्र न करता संवादाचा मार्ग स्वीकारावा आणि गणेशोत्सवाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळत असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान मनोज जरांगे यांनी मुंबईकडे प्रवास करताना आज पहाटे बीड जिल्ह्यात पाटोदा इथं एका सभेला संबोधित केलं. आपली प्रकृती ढासळत असली तरी आंदोलनाचा निर्धार कायम असल्याचं सांगत मराठा समाज बांधवांनी अहिंसेच्या मार्गानेच आंदोलन करावं असं आवाहन त्यांनी केलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्द्यांवरून राज्यातल्या महायुती सरकारसह केंद्र सरकारवर टीका केली आहे. युपीआय व्यवहारांवरचं कथित शुल्क, मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि राज्यातल्या दुष्काळाच्या प्रश्नावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. 2,000 रुपयांच्या व्यवहारावर 12 रुपये शुल्क आकारलं जाणार असल्यानं या शुल्काचा भार अखेर व्यापाऱ्यांकडून ग्राहकांवर टाकला जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. गरिबांकडून पैसे घेतले जात असताना उद्योगपतींचे 16,00,000 कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासह राज्यातल्या दुष्काळाच्या प्रश्नावरून त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस जनता पार्टीने आदिवासी स्कूल बचाव हे अभियान उद्यापासून सुरू केलं जाणार आहे. सीजेपीचे कार्यकर्ते आश्रमशाळेत जाऊन तिथली परिस्थिती जाणून घेणार असल्याची माहिती सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आज दिली. ते नागपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. या मोहिमेची सुरुवात उद्यापासून विदर्भात गडचिरोली इथून होणार असल्याचं दिपके यांनी सांगितलं. या मोहिमेअंतर्गत आदिवासी शाळांमधल्या प्रत्यक्ष सुविधांची पाहणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गुजरात, महाराष्ट्र आणि पुढे झारखंडपर्यंत हा लढा उभारणार असल्याचंही दिपके यावेळी म्हणाले. आश्रमशाळेतल्या सुविधांच्या अभावामुळे आतापर्यंत 590 आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचं सांगत दिपके यांनी सरकारवर टीका केली. नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी केलेल्या बळाच्या अवाजवी वापराची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची पुनर्रचना करायला सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. या समितीवरचे आरोप हे केवळ तर्क आणि पूर्वग्रहांवर आधारित असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. न्यायालयात कोणत्याही एका पक्षाची बाजू मांडण्यासाठी ही चौकशी समिती स्थापन केलेली नसून निपक्षपातीपणे, पारदर्शक पद्धतीने आणि तटस्थ दृष्टिकोनातून न्यायालयाला मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आल्याचंही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं.

0: भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये टी ट्वेंटी मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना उद्या नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 14 षटकं आणि 5 चेंडूत 3 बाद 163 धावा करत सहज विजय मिळवला. नितीश कुमार रेड्डीला सामनावीर घोषित करण्यात आलं. टोकियो इथं होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय महिला संघ जपानमध्ये पोहोचला आहे. भारतीय महिला संघ या स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक असल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या महिला क्रिकेट स्पर्धेत यंदा केवळ 8 संघ सहभागी होत असून स्पर्धेला थेट उपांत्यपूर्व सामन्यांपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाची पहिली लढत यजमान जपानशी येत्या शुक्रवारी होणार आहे. हांगझोऊ इथं 2023 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचं सुवर्णपदक भारतानं पटकावलं होतं. श्रोतेहो, आशियाई क्रीडा स्पर्धांवर आधारित विशेष कार्यक्रमाचं प्रसारण आजपासून येत्या शुक्रवारपर्यंत आकाशवाणीवरून रात्री 8 ते 8:30 दरम्यान केलं जाणार आहे. त्यामुळे हे 3 दिवस आकाशवाणी मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र 8:30 प्रसारित होईल. अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय हद्दीत काल पाकिस्तानी नौदलाच्या जहाजानं भारतीय नौदलाच्या जहाजाला धडक दिली. ही धडक 1991 मध्ये दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराचं थेट उल्लंघन असल्याचं भारतानं म्हटलं आहे. यात फारसं नुकसान झालेलं नसलं तरी या प्रकरणी समज द्यायला परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या प्रमुखांना आज बोलावून घेतलं आणि तीव्र शब्दात निषेध नोंदवला. पाकिस्तानी नौदलाचं हे वर्तन अतिशय अस्वीकारार्ह असून यापुढे पाकिस्तानी संरक्षण दलांनी कराराचं काटेकोर पालन करावं अशी मागणी भारतानं केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण. कर क्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मराठा आरक्षण आंदोलनाच्या उर्वरित मागणीवर चर्चा करण्याची सरकारची तयारी. जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करू नये असं सरकारचं आवाहन. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला 3रा सामना उद्या दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या. मध्यम लहरी 262.47 मीटर्स म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमची आजची दुसरी सभा आता आरंभ करीत आहोत. सुरुवातीला ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून.

0: काही ठळक घडामोडी. PF अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचं खातं उघडण्यासाठीची मासिक वेतनाची किमान मर्यादा सरकारनं वाढवून 25,000 रुपये केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यापूर्वी ही मर्यादा 15,000 रुपये होती. यामुळे 25,000 रुपयापर्यंत वेतन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना PFमध्ये रक्कम गुंतवावी लागेल. त्यापेक्षा अधिक वेतन मिळणाऱ्यांना PFमध्ये रक्कम गुंतवणं वैकल्पिक असेल. अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय हद्दीत काल पाकिस्तानी नौदलाच्या जहाजानं भारतीय नौदलाच्या जहाजाला धडक दिली. ही धडक 1991 दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराचं थेट उल्लंघन असल्याचं भारतानं म्हटलं आहे. यात फारसं नुकसान झालेलं नसलं तरी या प्रकरणी समज द्यायला परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या प्रमुखांना आज बोलावून घेतलं आणि तीव्र शब्दात निषेध नोंदवला. आपली प्रकृती ढासळत असली तरी आंदोलनाचा निर्धार कायम असल्याचं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. मुंबईकडे प्रवास करताना त्यांनी आज पहाटे बीड जिल्ह्यात पाटोदा इथं सभा घेतली. अहिंसेच्या मार्गानेच आंदोलन करावं असं आवाहन त्यांनी यावेळी समाजबांधवांना केलं. 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI पेमेंटवर शुल्क आकारण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या निर्णयाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसेल असा आरोप याचिकेत केला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 333 अंकांची वाढ झाली आणि तो 74,336 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 99 अंकांची वाढ नोंदवत 23,218 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, या दुसऱ्या प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे रेडिओ सखी पूर्वा खलगावकर. गीत संध्या या कार्यक्रमात हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आज आपण घेणार आहोत.

0: प्रसून जोशी यांची रचना संगीतबद्ध केली होती ए आर रहमान यांनी. दिल्ली सिक्स या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं मोहित चव्हाण यांनी.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

सोनू निगम आणि अलिशा चिनॉय यांच्या मुख्य स्वरातली ही रचना होती समीर यांची नो एंट्री. या चित्रपटासाठी संगीत होतं अन्नू मलिक यांचं.

सुनिधी चौहान आणि सोनू निगम यांच्या स्वरातली ही रचना होती शब्बीर अहमद यांची. संगीत प्रीतम यांचं. चित्रपट किस्मत कनेक्शन.

0: परिणीता या चित्रपटासाठी हे गीत होतं स्वानंद किरकिरे यांचं. सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातल्या या गीताला संगीत होतं शांतनू मोहित्रा यांचं. गीत संध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता सागरी मासेमारी निर्यातीमधील गुणवत्ता आणि निर्यात वाढीसमोरील आव्हानं याविषयी प्राध्यापक सचिन साटम यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत.
2: आपण बघितलं तर सागरी मासे निर्यात ही केवळ व्यापाराची बाब नाही तर ती आपल्या मच्छीमारांचं जीवनमान, मत्स्यपालन आणि किनारी अर्थव्यवस्था, रोजगार आणि देशाला मिळणारं परकीय चलन यांच्याशी जोडलेली आहे. भारताला जवळपास 11,090 किलोमीटरपेक्षा अधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे, त्यामुळे भारताकडे विविध प्रकारच्या सागरी संपत्तीचा नैसर्गिक साठा असा मोठा आहे.
1: तेव्हा जरूर ऐका बुधवार दिनांक 16 सप्टेंबर सायंकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत. निवेदन विद्या तावडे आणि सादर करते विवेक वानखडे. श्रोते हो, शनिवारी 19 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विनोद वांगणकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
3: जवळजवळ 25-26 नाटकांमध्ये मी काम केलेलं आहे आणि रत्नागिरी जवळच्या गावागावांमध्ये जी हौशी नाट्य संस्था असतात त्या लोकांना आम्ही प्रकाश योजना, पार्श्वसंगीत ह्या सेवा आम्ही नाममात्र किमतीमध्ये पैशामध्ये त्यांना सेवा दिलेल्या आहेत, जेणेकरून आपल्या गावातल्या इतर जवळच्या गावातले लोकांना नाटक हा विषय
4: नाटक घडत राहो
3: याच्यासाठी आम्ही

0: त्यांना सहाय्य केलेलं आहे.
1: तेव्हा नक्की ऐका, शनिवारी 19 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलो हर्ट्स वर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

अलका याज्ञिक यांच्या मुख्य स्वरातली ही रचना होती समीर यांची हम हे राही प्यार के. या चित्रपटाला संगीत होतं नदीम श्रवण यांचं. या गीताबरोबरच आजचा गीत संध्या हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, तर 6:00 हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी 11:05 ते 12:00.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 आहेत. ऐकूया युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युवा वाणी, निर्मिती केंद्र पुणे.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त रानकवी म्हणून प्रसिद्ध असणारे पद्मश्री ना धो महानोर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या साहित्यावर आधारित विशेष कार्यक्रम मातीच्या चैतन्याचं गाणं. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे आरती गाढवे यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून सदरात मी आरती तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. 16 सप्टेंबर आपल्या सर्वांसाठी आदरणीय असणारे उभ्या महाराष्ट्राचे लाडके रानकवी कवी ना धो महानोर यांचा जन्मदिवस. खरं तर काय काय सादर केलं म्हणजे त्यांच्या आठवणींना साजेसा कार्यक्रम सादर करता येईल याचा विचार केला तर डोळ्यापुढे केवढी भली मोठी यादी उभी राहते. मला तरी सुरुवातीला आठवते ती म्हणजे नाधोंची अंगाई. खोप्यात जिथे चिमणी रोज पिलांना सांगते गोष्ट निसताना ते ऐकुणी गा मन हे हळवे होई पाळना म्हणे अंगाई. आपण कितीही जगभरातले कवी वाचले तरी आपल्याला रानातल्या चिमणीच्या घरट्याकडे बघून नाती जपण्यासाठी शिकवणारे कवी त्यांच्या संवेदनशीलतेबद्दल काय असले यावं. त्यांचं नाव जरी घेतलं तरी आपल्या डोळ्यापुढे येतं अजिंठा, रानातला पाऊस, त्यांनी दिलेली गाणी, त्यांच्या अशा खास धाटणीच्या शब्दांचा वेगळाच समूह. जे आठवावं ते आपल्याला संवेदनशील माणूस म्हणून समृद्ध करत राहतं. त्यामुळे आजच्या आपल्या स्टे ट्यून्ड या सदरात आपण ऐकणार आहोत मातीच्या चैतन्याचं गाणं ना धो महानोर.

नाधो महानोरांची ओळख करून द्यायची म्हणजे कधी कधी एक ओळ सुद्धा एखाद्या माणसाला पुरेशी असते, ती म्हणजे या नभाने या भुईला दान द्यावे. नभाकडे आपल्या भुईसाठी दान मागणारा हा कवी भुईसाठी स्वतःच नभ होतो आणि तिच्या गाण्यामध्ये चैतन्य पेरत राहतो. पळासखेड गाव हे त्यांच्यामुळेच आपल्याला ठाऊक आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर ते शेतीकडे वळाले आणि त्यातून त्यांचा साहित्यिक म्हणून प्रवास जास्त खुलला. त्यांना या प्रवासासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत ठळक लक्षात राहिलेले जे गीतकार आहेत त्यामध्ये नाधो महानोर हे प्रचंड लोकप्रिय एक आहेत. एक होता विदूषक, जैत रे जैत, दोघी, मुक्ता, सर्जा, कितीतरी चित्रपटांची गाणी आहेत जी आजही अगदी आत्ताही ऐकली जातात. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात देखील त्यांचं आणि मातीचं नातं उलगडणाऱ्या त्यांच्याच गीतापासून करूयात. त्यांची राजकीय कारकीर्द देखील सर्वश्रुत आहे. साहित्यिक कलावंत प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची नियुक्ती केली. सभागृहात त्यांनी शेतीविषयक कितीतरी प्रश्न मांडले. जलसंधारण, पाणी व्यवस्थापन, फळबागा, ठिबक सिंचन तंत्रज्ञान यासंबंधित प्रस्ताव मांडला. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच 1978 ते 84 दरम्यान तो प्रस्ताव

पारित झाला. 1990 ते 1995 मध्ये ते विधान परिषदेवर नियुक्त झाले होते. जसं ते म्हणतात, जगलो तेच लिहित गेलो. त्यांच्या काही रचना ऐकल्या वाचल्या की वाटतं त्यांनी जे लिहिलंय ते जगता यावं. कितीतरी रचना आहेत अशा ज्या आपल्याला जगाव्याशा वाटतात. नाधो म्हणतात, मी माझ्या मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा. मी माझ्या मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा. इथल्या मातीमध्ये रुजवल्या चैतन्याच्या बागा. इथले रानो माळ सघन घन पसरित हिरवी द्वाही. इथले रानो माळ सघन घन पसरित हिरवी द्वाही. खुलत खुलत मस्तीत बुडाले गाणे आणि कमीही. खुलत खुलत मस्तीत बुडाले गाणे आणि मीही. ते जेव्हा असं लिहितात तेव्हा आपल्याला त्यांनी लिहिलेली गाणी आठवतात. आजच्या काळातले गीतकार देखील त्यांच्या लेखणीचं वर्णन करताना त्यांच्याकडे असणाऱ्या शब्दांचा विचारच करत राहतात. इतर कुणाच्याही गीतात, शब्दात, कवितेत सापडणार नाहीतच अशा कितीतरी उपमा त्यांनी मराठी साहित्यविश्वात देऊन ठेवल्यात, ज्या आपल्याला थक्क करतात. जसं की झिंझोटी, धांबलीचं घर, बाजिंदी मन, हे असं रानातलं तिथल्या मातीचं शब्दांचं लेणं आपल्याला नेहमीच साद घालत राहतं. एका कवितेत ते लिहितात, चिंब दरवळ झाडाला ग, चिंब दरवळ झाडाला ग चांदण दाराला, गीत गांधाराचा शब्द बाई माझ्या माहेराला. साता समुद्रा पल्याड ग झोका गगनाला, तरी तापीच्या पाण्याचा ग थेंब पापणीला. नका उकलू पोरींनो त्या जुन्या आठवणी, नका उकलू पोरींनो त्या जुन्या आठवणी, माझ्या वल्या काळ झाला ना सोसत कहाणी. त्यांचं वैयक्तिक आयुष्य, घटना या साऱ्यांचा प्रभाव त्यांच्या लेखणीवर दिसतोच आहे. पण त्यांनी अभिव्यक्त होत असताना संवेदनशीलपणे भूमिका अधिकच हळवी होत जाताना आपण पाहिलेली आहे. ते म्हणतात, धाबलीच्या घराला मंद दिवा थोडी शेती, बाई सुखापरी दुःख घोर काजळाच्या राती, दाट बरबट गिळून कसा उभविला मळा, तुझ्या अबोल डोळ्यांचा खोल काळ झाला कळा. रानोमाळ पान झड आर्त पाखरांचा स्वर, रानोमाळ पान झड आर्त पाखरांचा स्वर, माझ्या एकाक जिण्याला आठवांचा गहिवर, माझ्या एकाक जिण्याला आठवांचा गहिवर. नाधूंच्या आयुष्यात त्यांचं घर सोडून सासरी गेलेल्या लेकींचं जे काही वर्णन आहे ते अत्यंत हळवं आहेच, पण त्यांनी निसर्ग आणि मानवी भावना या दोन्हींमध्ये इतकी समरसता वर्णन केली आहे की ही भावना नक्की कुणाची हा संभ्रम आपल्या पुढे उभा राहतो. इतकं ते स्वतःला कधीकधी झाड म्हणून घेतात तर पानगळीला प्रवास, तर मातीला आणखी काही वेगळंच म्हणतात. ते वर्णन करतात, गडद जांभळं भरलं आभाळ, गडद जांभळं भरलं आभाळ, मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ, खोलवरी चिंबबाई मातीला दरवळ, मातीचा दरवळ निर्मळ पाण्याला, झाडांच्या गाण्याला बाई मखमली शिळ, खोलवरी चिंबबाई मातीला दरवळ, सांजेच्या मलूल धुळवड येळेला, भरल्या पदरानं झाकावी भूल, खोलवरी चिंबबाई मातीला दरवळ. एकाच कवितेला असतात असंख्य पदर, ज्याला उलगडून न सांगणं हे देखील अत्यंत सुंदर असतं. त्यातून ज्याला त्याला जो अर्थ उलगडतो तितक्या त्या कवीच्या अभिव्यक्तीच्या शक्यता असतात. त्यांची कविता नेहमी एका ग्रामीण जीवनाचं प्रतिनिधित्व करणारी अत्यंत गोड ओवी आहे. ते लिहितात, लग्न लावोनिया लेकी जाती दूरदेशी, लग्न लावोनिया लेकी जाती दूरदेशी, पाखरांसारख्या पुन्हा येती माहेराशे ग सये माझे बाई. लेकीच्या मायेनं डोळे पाण्यानं भरून, दुःखाला सुखाला येती संसार सोडून ग सये माझे बाई. लेकीचा हा जन्म कोण्या पाप्यानं घडीवला, सीतेचा वनवास उभा जन्म भर गेला ग सये माझे बाई. लेक समृताची लेक असो नारदाची, नको

सासूर वास लेक भुकेली माये छे ग सई माझे बाई लेकी बाळीच्या जन्मानं संसाराचा वेल तिचं पोटी पाळणा या जीवनाचा खेळ ग सई माझे बाई सई माझे बाई म्हणत म्हणत बाईपणाच्या जगण्याच्या कितीतरी छटा त्यांनी अशा काही दाखवल्यात की त्यांच्यानंतरही मराठी कविता विश्वात स्त्री जीवनाचं असं वर्णन करणारे त्यांच्यासारखे तेच आहेत. ते म्हणतात लेकींना स्त्रीजन्माला पुरुषांच्या संवेदनशीलतेला शेतीला मातीला फुलाला पानाला अगदी कशालाही सोडलं नाही त्यांनी त्यांचा निर्मळ संवाद साधण्याच्या वृत्तीतून. ते लिहितात आषाढाला पाण कळा सृष्टी लावण्याचा मळा आषाढाला पाण कळा सृष्टी लावण्याचा मळा दुःख भिरकावून येती शब्द माहेरपणाला शब्द माहेरपणाला नवा गांधार जिण्याला मेघुटांच्या पालखीनं डोळे गेले आभाळाला

येतात, आषाढाला पाण कळा, सृष्टी लावण्याचा मळा, आषाढाला पाण कळा, सृष्टी लावण्याचा मळा, दुःख भिरकावून येती शब्द माहेरपणाला, शब्द माहेरपणाला नवा गांधार जिण्याला, मेघुटांच्या पालखीनं डोळे गेले आभाळाला, जाई जुईचा गंध मातीला, हिरव्या झाडांचा छंद गीताला, पानांवरती सांडले मोती, ओलं आभाळ आलं भेटीला, रूप देखणी झाडीत कुणी, सर्व्या राणाचा जीव चांगला, अंबराईत डोळे मोडीत कुणी डोळ्यांचा झुला बांधला, जाई जुईचा गंध मातीला, हिरव्या झाडांचा छंद गीताला. एखादी कविता गीत म्हणून प्रसिद्ध होतेच होते, लोकप्रिय होते, पण ती कवितेसारखी वाचतानाही कितीतरी वेगळी भासते. त्यांची शब्दावळ हा अत्यंत स्वतंत्र अभ्यास विषय आहे. बघा ते किती छान म्हणतात, झिंगलो मी झांज झुलते झाड झालो, झिंगलो मी झांज झुलते झाड झालो, मेघ मल्हारातला आषाढ झालो, भाग्य ऐसे चांदणे दारात माझ्या, भाग्य ऐसे चांदणे दारात माझ्या, मोतिया मिरवीत मी शिरता जल्यालो, मी म्हणालो हे न माझे एकट्याचे, मी म्हणालो हे न माझे एकट्याचे, बांधिले मी पुण्य तुमच्या पाऊलांचे, पाहिले डोळ्यांत त्यांच्या मी कितीदा, सोयरे माझे अचानक दूर झाले, मी इथे दूरस्त चुकली वाट माझी, चांदणे कवळून गातो शुष्क ओठी, भोवती खोट्या बखेट्या गलबताना, पाहताना चंद्र हे करपून जाते, पाखरे राणावनातून येथ आली, भोवती माझ्या फुलांची शेज आली, पेटल्या डोळ्यांतल्या ओल्या उन्हाला, पेटल्या डोळ्यांतल्या ओल्या उन्हाला, जोखता पंखात मजला नीज आली, जोखता पंखात मजला नीज आली. ही कविता मी कितीतरी वेळा वाचते आणि तितक्याच वेळा मला ती नवी वाटते. जिथे तिथे आपण अवघ्या राणाला माणसांच्या नात्यातून वर्णन करत आणि माणसांना रानातल्या झाडांसारखं वर्णन करत नाधो अत्यंत ठोस भूमिका घेणारे मुत्सद्दी राजकीय नेतृत्व आहेत. शेतकरी प्रश्नांविषयी त्यांनी कितीतरी वेळा ठोस ठाम भूमिका घेतल्यात. त्यांच्या सुलोचनेचा पाऊलखुणा या पुस्तकातला एक मायना तुम्हाला वाचून दाखवते. भारत सरकारनं 1958 साली कमाल जमीन धारणा कायदा आणला, त्यानंतर महाराष्ट्राने 1974 ते 1975 दुसरा जमीन कायदा आणला. तो राबवण्यासाठी शासनानं प्रत्येक तालुक्यात 3 सदस्यांची समिती नियुक्त केली. सोयगावसाठी नेमलेल्या समितीचं ट्रिब्युनल अध्यक्ष त्यांना केलं. शिवाय एक आदिवासी आमरू नाईक आणि तहसीलदार चौसाळकर होते. मदतीसाठी गिरदावर तलाठी वगैरे असत. कमाल जमीन धारणा कायद्याचं स्वरूप शासनानं निश्चित केल्याने नियमांप्रमाणे जादा जमीन शेतकऱ्यांकडून काढून घेऊन ती जमीन मागास वर्गातल्या व्यक्तीला अग्रक्रमानं फुकट द्यावी असं होतं. ही समिती माझ्या समितीशिवाय गठीत केली गेली होती. कलेक्टर महसूल विशिष्ट अधिकारी यावर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी मी हे पद स्वीकारलं. 8-10 गावांच्या परिसरात तंबू टाकून या समितीनं काम सुरू केलं. रोज सकाळी निघताना सुलोचना आम्हा तिघांचा जेवणाचा डबा करून द्यायची. कोणाचा फुकटचा चहा सुद्धा घ्यायचा नाही असा माझा नियम होता. या कायद्याच्या संदर्भात चांगल्या वकिलांना भेटून मी कायदा समजावून घेतला. कुठल्याही कोर्टात जाता येणार नाही, शेतीवाल्याला वकीलही लावता येणार नाही असा शासनाचा दंडक होता. आपल्या जमिनीचं रेकॉर्ड शेतकऱ्याजवळ कधीच नीट नसे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांमध्येही प्रचंड घबराट झाली होती. आम्ही जास्तीची जमीन शेतकऱ्यांकडून काढून घेत होतो ती वाटली जात होती. मी काही शेतकऱ्यांचे निकाल दिले पण ते कलेक्टर यांना मान्य नव्हते. मी कायद्यानं पक्का होतो. हिंदू कुळत कायदा, मराठवाड्यातल्या 38 कायदा, 7-12 यात अनेक पळवाटा होत्या. त्यांचा अभ्यास करून मी निकाल देत असे. शेतकऱ्यांच्या हिताचा योग्य निर्णय मी घेत गेलो.
कायद्याला

धक्का न लावता घेत गेलो. तालुक्यात, जिल्ह्यात, शेतकऱ्यांच्या नात्यागोत्यात ही बातमी पसरली. माझ्या तालुक्यातल्या शिवाराचे जिल्ह्यातले शेतकरी रडत येत असत. मी त्यांना जमेल तेवढा मार्ग दाखवत असे. श्रीमंत जमीनदारांनी अनेक मार्गांनी खरेदी केलेल्या जमिनींची संख्या अधिक होती. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली, भीती वाढत गेली. ते आपला माणूस म्हणून माझ्यासमोर येत. पळसखेडला माझ्या तालुक्यातल्या बाहेरच्या शेतकऱ्यांची गर्दी होत गेली. त्यांची कागदपत्र सातबारा पाहून मी उपाय सुचवत असे. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या तालुक्यात त्यांच्या बाजूचे निकाल मिळत गेले. शेतकरी वर्ग सुखावलेला मी पाहिलाय. पळसखेडला येणाऱ्या शेतकऱ्यांना सुलोचना चांगली वागणूक आधार देत होती. एकदा तिनं मला सांगितलं, काही बड्या जमीनदार शेतकऱ्यांनी आपली जमीन वाचवावी म्हणून तिला पैसे देऊ केले होते. त्यामुळे ती प्रचंड चिडली होती. सोन्याच्या बांगड्या पाटल्या करून देतो असंही ते बडे शेतकरी म्हणाले होते. भ्रष्टाचाराने शेतकऱ्यांना नख लावून मिळवलेली ती जमीन मी त्यांना आणीबाणीचा धाक दाखवला त्यामुळे ते पळाले. हळूहळू कोर्ट संपत आलं. त्यात सुलोचनाला खूप त्रास झाला. ती येणाऱ्यांची स्पष्ट बोलून विचारपूस करून त्यांची माहिती घेऊ लागली आणि लोकांना परस्परच वाटेला लावून देऊ लागली. त्यावेळी मला भेटायला येणारे चांगले साहित्यिकही तिच्या विचारण्यानं दुखावले गेले. कमाल जमीन शेतकऱ्यांच्या खोट्या शेतकऱ्यांना तपासून घ्यावं एवढाच तिचा विचार होता. हे सगळं कळल्यावर बाबांना आनंदही झाला आणि ते रागावलेही. म्हणाले, हे असलं काम बंद कर बाबा. गांधारीमुळे किती त्रास झाला होता हे पाहिलं होतंस. शेवटी ते ट्रिब्युनलचं काम संपल्यावर बाबांना बरं वाटलं. नाधोंच्या हातामध्ये एखादं पद जरी असलं तरी प्रत्येक माणसाप्रती त्यांची असणारी संवेदनशील भूमिका ही त्यांच्या लिखाणामध्ये जशीच्या तशी उमटलेली आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसते. त्यांच्या पानझड या कवितेत ते लिहितात, त्या माझी या देशातले पंछी निळे जांभळे, हे मोकळी आकाश गा वेटाळुनी चालले, घाटातल्या वळणातली कौलार खेडी जुनी, मिरगामध्ये बरसातीला मल्हार गाती कुणी, पिकले पाणी आंबेवनी स्वर कोकिळेचा गळा, पिकले पाणी आंबेवनी स्वर कोकिळेचा गळा, अरुवार त्या कंठातला रानावनाला लळा, केळीतल्या दांडातले पाणी हळू वाहते, साळीतल्या आंब्यामध्ये पडसावुनी हालते, ज्येष्ठातली चवळी नवी ढवळी फुले माळूनी, पिवळ्या निळ्या पक्षांसवे कानातली बोलणी, ज्वारीतल्या कापसातला रुजला कसा जारवा, मजवेढ तो देशातल्या त्या मातीचा गारवा, तो गारवा मजला हवा आकाश पंखांतले, ह्या देशीच्या त्या देशीच्या डोळ्यांत थंबले, जा सागरा घेऊन जा पाणी निळे जांभळे, त्या माझी या देशातले पिकतील सगळे मळे, त्या माझी या देशातले पिकतील सगळे मळे. शेतकरी कामगार, शहर, खेडी, पाडी, वस्ती, चिमणपाकर, पक्षी आणि अवघी जीवसृष्टी या संकलांना नवसौभाग्य चैतन्य मृगापासून स्वाती नक्षत्र देणारं विठुराया रुक्मिणी माय, तुझ्यादारी पायी पालखीनं 25 लाख लोक तरी येतात. देवळातलं दर्शन नाही झालं तरी अवघं पंढरपूरच देऊळ आहे या भावनेनं खेड्यांच्या भल्यासाठी तुझी अभंगानं पूजा करतात. यापेक्षा तुला काहीही नको असतं असा तू एकमेव देव आहेस. आता आभाळ बरसू दे, अवघा देश समृद्धीनं नांदू दे, एवढीच प्राणातून प्रार्थना, असं नाधो एका ठिकाणी लिहितात आणि पालखीचा अभंग देखील लिहितात. ते लिहितात, करपून गेले दुष्काळाचे रान तसे माझे मन पांडुरंगा, वर्षां पाठोपाठ नाही पान कळा सावत्याचा मळा ओस झाला, शेतमाऊलीची गेली सारी रया सोयऱ्यांची माया ओसरली, दुष्काळानं केली संसाराची थट्टा आयुष्याला बट्टा लाग लागा, कोणत्या गोष्टींची केली ना कसूर तरी जन्मभर दुःख यावे, दिंड्या पताकांनी दुमदुमली पंढरी तरी मी श्रीहरी कासा विस, बरसू दे नभ सृष्टीचा सोहळा कुनब्याचा मळा उभा राहो, बरसू दे नभ सृष्टीचा सोहळा कुनब्याचा मळा उभा राहो. त्यांची कविता कधी अभंग असते तर कधी ते कवितेतून जोगवा मागतात.
ते म्हणतात इथे आलो होतो मागा

जोगवा आयुष्याचा ठेवा तुझ्या दारी, जाईच्या मांडवा कारल्याचे वेल, संसाराची सलग कशी सांगू, विधी निषेधाची झाली दाटादाटी, मनाची झिंजोटी कोणा सांगू, कशासाठी देवा द्यावा दोष कोणा, आपुला परगणा दुष्काळाचा, असो सोबतीला तुक्याचा अभंग, असो सोबतीला तुक्याचा अभंग, हाची अंग संग कैवल्याचा, माझी दुबळ्याची होवो आठवण, कधी सोडवन करा देवा, कधी सोडवन करा देवा। जसं मी मगाशी सांगितलं, त्यांचा झिंजोटी हा शब्द खूप वेगवेगळ्या ठिकाणी आहे, तसंच जुन्या मंदिराचं वर्णन करताना त्यांनी एक असा शब्द वापरलाय की चिराखंड। ते म्हणतात की जुन्या मंदिराच्या चिराखंड झाल्या दिवे लागणीला उरी कापरी, वृंदावनाशी जुनी जीर्ण पाने, सुने झाड निष्पर्ण ओट्यावरी, कुठे गाईच्या हंबराला न पान्हा, मुकी आंधळी सांज वेशीवरी, थंडावल्या प्रार्थना मंदिराचा, कुठे झांजना अटाळ पारावरी, तळे चांदण्यांचे डहळून गेले, डहळून गंगा नि गोदावरी, कुठे हे अरण्यातले राजरस्ते, नेतील नेवोत फासावरी। त्यांचं त्यांच्या उद्देशाप्रती असणारी जी काही प्रचंड प्रबळ इच्छाशक्ती होती, त्यातून त्यांच्या कविता ह्या अत्यंत निर्भीड आहेत हे देखील आपल्याला पदोपदी दिसतं। ते अत्यंत प्रखरपणे आणि तितक्याच संवेदनशीलतेने एकाच कवितेत वर्णन करतात। ते लिहितात, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना, वाहताना भार त्यांचा जाहले गणगोत त्यांचे, कोणते नाते कळेना बांधले आयुष्यभराचे, दुःख भिजले वेचताना झोपले काट्यांवरीजे, दुःख भिजले वेचताना झोपले काट्यांवरीचे, आपुल्या साऱ्या सुखांचा जाळ पोटी जाळताना, कोणतीन जात त्यांची कोणताना धर्मजांना, दुःख भिजले दोन अश्रू माणसाचे मानसांना। पुन्हा ऐका ही ओळ किती छान आहे, कोणतीन जात त्यांची कोणताना धर्मजांना, दुःख भिजले दोन अश्रू मानसाचे मानसांना, प्रार्थना त्यांना म्हणू ह्या उंजळीने काय द्यावे, प्रार्थना त्यांना म्हणू ह्या उंजळीने काय द्यावे, धुंडती आकाश जेथे त्या धुळीच्या मानसांना, धुंडती आकाश जेथे त्या धुळीच्या मानसांना। कायच बोलणार, नाधो महानोर मातीविषयी बोलतात, म्हणजे ते मातीला कितीतरी वेगवेगळ्या पैलूतून पाहून आपल्या उंजळीत येतात। आपण नाधो महानोरांचे शब्दच त्यांच्यासाठी म्हणत राहावेत, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, कारण त्यांच्या मातीतल्या चैतन्यात मातीतली माणसं आणि माणसांतली झाडं, संपूर्ण निसर्गच मुक्तपणे गात राहतो, आपणही त्याला साथ घालत गात राहिलं पाहिजे। हे सगळं बोलणं कधी संपणार नाही, ते पुन्हा पुन्हा आठवत आपण नाधो महानोरांची कविता जगत राहिलं पाहिजे, कारण त्यांच्या कवितेत खरंच मातीच्या चैतन्याचं गाणं आहे।

0: आपल्या आजूबाजूला असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीनं काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात. तुम्हालाही असे युवक युवती ठाऊक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी लिहून घ्या, yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा सांगते, yuvaniairpune@gmail.com. अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त रानकवी म्हणून प्रसिद्ध असणारे पद्मश्री ना धो महानोर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या साहित्यावर आधारित विशेष कार्यक्रम मातीच्या चैतन्याचं गाणं आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं आरती गाढवे यांनी. सादर करते हो

0: gifts received by Prime Minister Narendra Modi will commence from tomorrow. Addressing media in New Delhi, Minister of Culture and Tourism Gajendra Singh Shekhawat said around 1,500 items have been kept for auction this year. And with that, we end this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 6:10 झालेत. गीत बहार हा कार्यक्रम काही क्षणातच.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या स्वरातली मंदार चोळकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत शंकर एहसान लॉय यांचं, चित्रपट मितवा.

नेहा राजपाल यांनी गायलेली प्रवीण कुबर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत स्वप्नील एच दिघे यांचं, चित्रपट मराठी टायगर. या रचनेबरोबरच आजचा गीतबहार हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.

0: राज्ये मेघालये हरियाणायां चण्डीगढ़प्रदेशे पंजाबप्रदेशे च प्रचण्ड वृष्टिः भविष्यति इति पूर्वानुमानं प्रकटितमस्ति इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। संध्याकाळचे 6:30 वाजलेत। जाणून घेऊया आजच्या उर्वरित तसंच उद्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी कार्यक्रमांची रूपरेषा। श्रोते, आज रात्री 8 जपान इथं आयोजित करण्यात आलेल्या 20 आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 विषयी विशेष कार्यक्रम चिअर फॉर भारत कर्टन रेझर या कार्यक्रमाचं सहक्षेपण दिल्ली केंद्रावरून आम्ही करणार आहोत। 8:05 प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या आज रात्री 8:30 प्रसारित होतील। आज संध्याकाळी 6:35 लोकसंगीत आम्ही प्रसारित करणार आहोत। 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून। 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमामध्ये सागरी मासेमारी निर्यातीमधील गुणवत्ता आणि निर्यात वाढीसमोरील आव्हानं या विषयावर प्राध्यापक सचिन साटम यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल। रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। रात्री 10:00 रजनीगंधा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये विदुषी शुभा मुद्गल यांनी गायलेला राग श्यामकल्याण आम्ही प्रसारित करणार आहोत।

श्रोते, उद्या गुरुवार 17 सप्टेंबर 2026 सकाळी 6:05 सुविचार आपण ऐकाल. त्यानंतर मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी शेतकरी बंधूंसाठी दैनंदिन सूचनापत्र, यामध्ये जमिनीच्या सुपीकतेसाठी बायोडायनॅमिक कंपोस्टिंग याविषयीची माहिती आपण ऐकाल. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर आणि हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. तर 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम. 7:50 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित होईल. सकाळी 8:40 हैदराबाद मुक्ती संग्राम निमित्त मुक्तीचा संग्राम हा कार्यक्रम. मराठवाड्याच्या स्वातंत्र्याची शौर्यगाथा याविषयी महेश कुलकर्णी यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद. निर्मिती छत्रपती संभाजीनगर. सकाळी 9 लखलख चंदेरी अंतर्गत नवीन हिंदी चित्रपट गीतं आपण ऐकाल. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये कोकणातील गणेशोत्सव आणि गौरी आवाहनाचं सांस्कृतिक महत्व याविषयी क्षमा प्रभुदेसाई यांची गौरीमुळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. 11:40 कोकणची खाद्ययात्रा हा कार्यक्रम. यामध्ये गार्गी देवस्थळी यांनी सांगितलेल्या पाककृती. संवादिका पूर्णिमा साठे.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र म्हणजे मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला 12 वाजता वनिता मंडळ, या अंतर्गत वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य या विषयावर सीमा पागे यांची मुलाखत, तसंच माझी परसबाग याविषयी जयश्री राठोड यांची मुलाखत आपण ऐकाल. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र, त्यानंतर भावधारा. दुपारी 2:30 नादब्रह्म, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये आनंद काशीकर यांचं बासरीवादन, राग भीमपलास.

दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 वाजता ठळक बातम्या, त्यानंतर गीतसंध्या, मराठी चित्रपट संगीत. 5:30 वाजता युववाणी या कार्यक्रमामध्ये व्यक्तिमत्व विकास या विषयावर दीपक कुलकर्णी आणि दिलीप भराडे यांची मुलाखत आपण ऐकाल. 6:10 गीतबहार, 6:30 आम्ही संगू कार्यक्रमांची रूपरेषा, 6:35 मावतीचे रंग हा कार्यक्रम लेखन केले राजेंद्र कुमार घाग यांनी, 7:15 वृत्तविशेष, 7:30 किसान वाणी हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. उद्या रात्री 8:00 जपान इथं आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 विषयी विशेष कार्यक्रम चिअर फॉर भारत कर्टन रेझर या कार्यक्रमाचं सहक्षेपण आम्ही करू दिल्ली केंद्रावरून. 8:05 प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र उद्या रात्री 8:30 प्रसारित होईल. 9:15 स्पॉटलाइट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इन्साइट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 रजनीगंधा, 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये पंडित विश्वमोहन भट्ट यांचं गिटारवादन राग हेमंत आम्ही प्रसारित करणार आहोत. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे, प्रसारित करतोय लोकसंगीत.

जिजाईचे पोटी शिवावतार झाला. या शिवाजी बरोबर सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातील बाजी तानाजी येसाजी सूर्याजी भिरंगोजी सारखे मर्द मावळे स्वातंत्र्यासाठी देहाची कुर्बानी करण्यास तयार झाले आणि त्याने

0: छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आपण ऐकलात. रचना वसंत बापट यांची, स्वर होता शाहीर पिराजीराव नाईक आणि सहकारी.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
4: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
3: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
4: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
3: अटी लागू.
5: शेतकरी सारे जानाचर जानाचर नाच गड्या सोन्याचा.

0: माणिक वर्मा यांनी गायलेली ही रचना संगीतबद्ध केली होती विठ्ठल शिंदे यांनी. लोकसंगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोते हो, शनिवारी 19 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विनोद वांगणकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
2: जवळजवळ 25-26 नाटकांमध्ये मी काम केलेलं आहे आणि रत्नागिरी जवळच्या गावागावांमध्ये जी हौशी नाट्य संस्था असतात त्या लोकांना आम्ही प्रकाश योजना पार्श्वसंगीत ह्या सेवा आम्ही नाममात्र किमतीमध्ये पैशामध्ये त्यांना सेवा दिलेल्या आहेत जेणेकरून आपल्या गावातल्या इतर जवळच्या गावातले लोकांना नाटक हा विषय
1: नाटक घडत राहो
2: याच्यासाठी आम्ही त्यांना सहाय्य केलेलं आहे.
1: तेव्हा नक्की ऐका शनिवारी 19 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 11.43 kHz तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता सागरी मासेमारी निर्यातीमधील गुणवत्ता आणि निर्यात वाढीसमोरील आव्हानं याविषयी प्राध्यापक सचिन साटम यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत.
1: आपण बघितलं तर सागरी मासे निर्यात ही केवळ व्यापाराची बाब नाही तर ती आपल्या मच्छीमारांचं जीवनमान, मत्स्यपालन आणि किनारी अर्थव्यवस्था, रोजगार आणि देशाला मिळणारं परकीय चलन यांच्याशी जोडलेली आहे. भारताला जवळपास 11,090 किलोमीटरपेक्षा अधिक समुद्रकिनारा हा लाभलेला आहे, त्यामुळे भारताकडे विविध प्रकारच्या सागरी संपत्तीचा नैसर्गिक साठा असा मोठा आहे.
0: तेव्हा जरूर ऐका बुधवार दिनांक 16 सप्टेंबर सायंकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत. निवेदन विद्या तावडे आणि सादर करते विवेक वानखडे.

कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही रचना होती चंद्रकांत कडू यांची, संगीत मधुकर पाठक यांचं. या रचनेबरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते, आज संध्याकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमामध्ये सागरी मासेमारी निर्यातीमधील गुणवत्ता आणि निर्यात वाढीसमोरील आव्हानं याविषयी प्राध्यापक सचिन साटम यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. तेव्हा नक्की ऐका आज संध्याकाळी 7:30 वाजता कार्यक्रम आमचं घर आमचं शेत.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या पीएफ खातं बंद

0: बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. यूपीआय व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम, परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर जवळ झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी. आणि चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना पीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत पैसे जमा करणं केंद्र सरकारनं बंधनकारक केलं आहे. यापूर्वी 15,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांसाठी हे बंधन होतं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
1: अप टू 25,000 रुपीज पर मंथ कंपल्सरी पीएफ में पार्टिसिपेशन करना पड़ेगा. अबव 25,000 रुपीज पर मंथ वैसे भी वॉलंटरीली कोई भी पार्टिसिपेट कर सकता था पीएफ में, यानी पीएफ अकाउंट खुलवा सकता था. 25,000 से ज्यादा अगर है तो वैसे भी खुलवा सकता था वॉलंटरी. और अब ये हुआ कि 25,000 से नीचे तक कंपल्सरी पीएफ अकाउंट खुलवाना पड़ेगा.
0: सुमारे 12 वर्षांनी केंद्र सरकारनं ही किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे, त्यामुळे 51 लाख कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विविध लाभ मिळणार आहेत. या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाईल, तितकीच रक्कम त्यांच्या नियोक्त्याला त्या खात्यात भरावी लागेल. मोठ्या व्यापाऱ्यांना 2,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय मागे घेणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. यूपीआयची यंत्रणा मजबूत करण्यासाठी, त्याची सुरक्षा कायम राखण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं. अमेरिकेच्या दबावाखाली हा निर्णय घेतल्याचा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. केंद्रीय अर्थमंत्रालयानं हा दावा फेटाळून लावला आहे. देशातली यूपीआय यंत्रणा सक्षम स्वयंपूर्ण करण्यासाठी भारतानं स्वतंत्रपणे हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून 17 ऑक्टोबरपर्यंत राबवल्या जाणाऱ्या सेवा संकल्प अभियानातून विमुक्त जाती, भटक्या जमाती, स्थलांतरित समाज तसंच विविध वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोचवावा अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत. सेवा संकल्प अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात आज मंत्रालयात आयोजित बैठकीत त्यांनी सांगितलं की संबंधित गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी समन्वय साधून जिल्हास्तरीय यंत्रणेनं अशा लाभार्थ्यांचा शोध घ्यावा आणि त्यांना आवश्यक शासकीय दाखले उपलब्ध करून द्यावेत. मुंबईत फिल्म सिटीमध्ये प्रस्तावित इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या उभारणीकरता झाडं तोडण्याची आणि त्यांचं पुनरोपण करण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि इतरांना त्यांचं म्हणणं मांडायला सांगितलं आहे. या प्रकल्पासाठी 124 झाडं तोडावी लागणार आहेत आणि 333 झाडांचं पुनरोपण करावं लागणार आहे. आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर परवानग्या आणि पर्यावरणविषयक मंजुरी मिळवली आहे, शिवाय हा प्रकल्प आरे जंगलाच्या कक्षेत येत नसून तो फिल्म सिटीच्या आत येत आहे. मात्र अतिरिक्त खबरदारीचा उपाय म्हणून प्रकल्प राबवणाऱ्या संस्थेनं न्यायालयाची मंजुरी मिळवण्यासाठी धाव घेतली आहे, असं ज्येष्ठ वकील ध्रुव मेहता यांनी सांगितलं. एमपीएससीनं भरती प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर करावं, निकाल जाहीर झाल्यावर 3 महिन्यात नियुक्ती मिळावी, ऑप्टिंग आऊट आणि पसंती क्रमांकाच्या संदर्भात एक नियमावली तयार करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. भरती प्रक्रियेतल्या सुधारणांच्या संदर्भात राज्य सरकारनं स्थापन केलेल्या कृती दलासमोर आज नागपुरात 200 विद्यार्थ्यांनी निवेदन केलं अशी माहिती अध्यक्ष व्ही राधा यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई नाशिक महामार्गावर ठाणे जिल्ह्यात शहापूरजवळ आडगाव इथं आज एका रस्ते अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका मालवाहू वाहनाला चारचाकी गाडीनं पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. त्र्यंबकेश्वरहून मुंबईला परतताना वाटेत हा अपघात झाला. भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर झाला आहे. प्रदीर्घ आणि समृद्ध अभिनय कारकिर्दीत भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल 2024 फाळके पुरस्कारासाठी निवड समितीनं त्यांच्या नावाची शिफारस केली. येत्या 22 तारखेला गुजरातमध्ये केवडिया इथं होणाऱ्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. कोकणी भाषक कुटुंबात जन्माला आलेल्या अनंत नाग यांनी हिंदी, मराठी, इंग्रजीसह विविध भाषांमधल्या 300 जास्त चित्रपटांमधून काम केलं. यापैकी सर्वाधिक म्हणजे 250 चित्रपट कन्नड भाषेतले आहेत. त्यासाठी कन्नड चित्रपटसृष्टीतले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. हिंदीमध्ये अंकुर, निशांत, मंथन, कोंडुरा, गहराई, कलियुग, युवा, इंग्रजीमध्ये स्टंबल, तर मराठीमध्ये अनाहत इत्यादी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. त्यांना फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनंत नाग यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांचा सहज सुंदर अभिनय, त्यातलं वैविध्य आणि गुणवत्ता यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीवर त्यांनी आपला खोल ठसा उमटवला आहे. त्यांच्यासारख्या कलाकाराला हा सन्मान मिळाल्याचा आनंद होतोय, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबईत येण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. उद्या दुपारी 1 मुंबईच्या दिशेनं निघणार असून 18 आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी आज बीड जिल्ह्यात पाटोदा इथं बातमीदारांशी बोलताना सांगितलं. मुंबईत आंदोलन करण्यापासून अडवलं तर मराठा आंदोलनकर्त्यांना मुंबईत पाचारण करू, असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला. दरम्यान प्रकृती खालावली असल्यानं त्यांच्यावर आज उपचार करण्यात आले. मराठा आरक्षण आंदोलनाच्या 14 मागण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित मागण्यांवर चर्चा करायला सरकार तयार आहे, पण ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय जरांगे यांनी मागे घ्यावा, असं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुंबईत केलं. मराठा समाजासाठी राज्य सरकारनं अनेक योजना राबवल्या असून उर्वरित मागण्यांवरही सरकार चर्चेला तयार आहे, तेव्हा आंदोलन तीव्र न करता संवादाचा मार्ग स्वीकारावा आणि गणेशोत्सवाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. शिवसेनेचं मूळ पक्षचिन्ह आणि मूळ पक्षाचं नाव कोणत्याही गटाला न देता त्यांना स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवायला सांगण्याचा पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगासमोर उपलब्ध होता. बाळासाहेबांचा वारसा न सांगता त्यांना स्वबळावर निवडणूक लढवायला सांगायला हवी होती, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी आज नोंदवलं. बहुमत असलेल्या आमदारांवर अपात्रतेची प्रक्रिया प्रलंबित असताना राजे पक्षाची मालकी निश्चित करण्यासाठी विधिमंडळातलं बहुमत ही सुरक्षित चाचणी मानता येईल का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला केला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठापुढे एकनाथ शिंदे यांच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ नीरज कौल यांनी आज युक्तिवाद पुढे सुरू केला. राष्ट्रीय पक्षात बहुमताचं महत्व यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं असून याबाबतीत निवडणूक आयोगानं ते तत्व लागू केलं आहे, असं ते म्हणाले. बहुमताच्या वेगवेगळ्या चाचण्यांना मर्यादा आहेत, असं त्यांनी सांगितलं. त्यावर जर या चाचण्यांना मर्यादा असतील तर वेगळा पर्याय उपलब्ध आहे, असं न्यायमूर्ती बागची म्हणाले. हवामान. येत्या 2 कोकणात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना PF खातं बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. UPI व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम, परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरजवळ झालेल्या अपघातात 4 मृत्यू, 6 जखमी. आणि चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं.

0: पुन्हा भेटूया रात्री 8:30 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झाले आहेत.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
5: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
4: 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
6: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
7: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
6: आतापर्यंत या योजनेत 9.50 crore अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
8: बदला बदला सवय बदला.
9: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
8: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: आकाशवाणीच्या ध्वनिलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य.
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर,
5: तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: रेडिओ सेट पासून सुरू झालेला आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्राचा प्रवास आता यूट्यूब पर्यंत येऊन पोहोचलाय.
1: AIR रत्नागिरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकू शकता उत्तमोत्तम कार्यक्रम तुमच्या वेळेनुसार.
2: तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा AIR रत्नागिरी या आकाशवाणी रत्नागिरीच्या यूट्यूब चॅनलला.

मराठीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, आपला भारत देश संरक्षण सामग्रीच्या निर्मितीमध्ये आघाडीवर आहे. देशाच्या सैन्याची गरज पूर्ण करत असतानाच या संरक्षण सामग्रीच्या उत्पादकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली प्रतिष्ठा वाढवली आहे. गेल्या काही वर्षात देशातील संरक्षण साहित्याची विक्रमी निर्यात झाली आहे. यासाठी केंद्र सरकारने संरक्षण सामग्रीच्या निर्मितीत असलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं धोरण आखलंय. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल विमर्श या आयुध निर्माणातील संशोधन संस्था असलेल्या DRDO आणि या उद्योगांच्या समन्वयकांबरोबरच्या बैठकीत अनेक उपक्रमांची घोषणा केली. देशाची संरक्षण साहित्य निर्मिती, त्यांची व्याप्ती आणि या क्षेत्राला सरकारकडून मिळत असलेल्या प्रोत्साहनाविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, विमर्श या बैठकीत संरक्षण दलांना लागणाऱ्या विविध वस्तूंच्या निर्मितीत गुंतलेल्या लहान आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांसाठी विविध उपक्रम सुरू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. विमर्श ही बैठक आणि त्यातल्या विविध घोषणा देशातील आयुध निर्माण आणि संरक्षण साहित्य आणि उपकरणांच्या निर्मितीतले उद्योग याविषयी अधिक माहिती देत आहेत संरक्षण तज्ज्ञ माजी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे.
1: विमर्श 2026 ही केवळ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि उद्योग क्षेत्राची बैठक नाहीये, तर भारताच्या संरक्षण उत्पादन व्यवस्थेमध्ये होत असलेल्या एका महत्वाच्या बदलाचे संकेत देणारा हा उपक्रम आहे. या उपक्रमांचा मुख्य उद्देश रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये खासगी उद्योगांचा सहभाग वाढवणं आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामधले वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे दूर करणं हा आहे. या विमर्श बैठकीमध्ये तीन महत्वाच्या उपक्रमांची घोषणा करण्यात आलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइजेस आणि स्टार्टअप साठी सवलतीचं धोरण याच्या माध्यमातून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी आणि डीप टेक स्टार्टअप साठी तांत्रिक आणि आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी एक व्यापक रूपरेषा याच्या माध्यमातून सादर करण्यात आलेली आहे. यामध्ये या उद्योगांना डायरेक्ट फंडिंग, इन्क्युबेशन सपोर्ट आणि DRDOच्या अत्याधुनिक चाचणी सुविधांचा म्हणजेच टेस्टिंग फॅसिलिटीजचा थेट वापर करण्याची संधी प्रदान करून देण्यात आलेली. दुसरी गोष्ट म्हणजे सॉफ्टवेअर सोर्स कोड शेअरिंग. संरक्षण क्षेत्रामध्ये सॉफ्टवेअर आधारित क्षमतांना चालना देण्यासाठी आणि तंत्रज्ञानामधल्या जुनेपणा रोखण्यासाठी DRDOच्या द्वारे विकसित केलेले सॉफ्टवेअर सोर्स कोड लायसन्सी उद्योग क्षेत्रासोबत शेअर करण्यासाठी एक सुरक्षित आणि प्रमाणित रूपरेषा लॉन्च करण्यात आलेली आहे. जुन्या होत चाललेल्या या संरक्षण प्रणालींचं सॉफ्टवेअर मॅनेजमेंट आणि अपग्रेडिंग करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्वाची भूमिका अदा करू शकतो. आणि अत्यंत एक महत्वाचा मुद्दा म्हणजे 13 मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर्सला टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसाठी 9 लायसन्सिंग अग्रीमेंट देण्याची घोषणा सुद्धा याच्या मार्फत करण्यात आलेली आहे.
0: श्रोते हो, सरकारने केलेल्या घोषणांचा या उद्योगांवर काय परिणाम होतो, त्यांना कशा प्रकारे मदत आणि प्रोत्साहन मिळणार आहे, त्याचा त्यांच्या व्यवसाय आणि दर्जावाढीत काय फायदा होणार आहे याविषयी सतीश ढगे म्हणाले.
1: विमर्श मधला सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे एंट्री बॅरियर कमी करण्याचा केला गेलेला प्रयत्न. एखाद्या छोट्या उद्योगाकडे जर चांगली कल्पना किंवा टेक्नॉलॉजी असेल तर त्याला टेस्टिंग फॅसिलिटी, सर्टिफिकेशन, फंडिंग आणि डिफेन्स इकोसिस्टम मध्ये प्रवेश मिळणं हे अत्यंत मोठं आव्हान असतं. या नव्या फ्रेमवर्कमुळे DRDO टेस्टिंग फॅसिलिटीज पर्यंत डेडिकेटेड ऍक्सेस, इन्क्युबेशन सपोर्ट आणि डायरेक्ट फंडिंग उपलब्ध होण्याचा मार्ग आता MSME साठी तयार झालेला आहे. त्याच्यामुळं एखाद्या MSME ला स्वतःच्या मर्यादित रिसोर्सेस मध्येच सर्व टेस्टिंग फॅसिलिटीजच्या माध्यमातून काम करण्याची गरज आता कमी होऊ लागलेली आहे. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. DRDO विकसित केलेलं तंत्रज्ञान जर प्रायव्हेट सेक्टरकडे गेलं तर त्यातून प्रोडक्शन लाईन तयार होऊ शकते आणि त्याच्या पुढील सप्लाय चेन मध्ये अत्यंत महत्वाचे असे MSME सहभागी होऊ शकतात, ही सुद्धा गोष्ट आता या विमर्शच्या माध्यमातून होणार आहे. तिसरा फायदा म्हणजे स्वदेशी संरक्षण पुरवठा साखळीमध्ये प्रवेश मिळवता येणार आहे.
0: श्रोते हो, देशाच्या संरक्षण साहित्यांच्या निर्मितीत आणि त्यांच्या निर्यातीत गेल्या काही वर्षात मोठी वाढ झाली आहे. विविध देशांकडून आपल्या या उत्पादनांना मोठी मागणी आहे. याविषयी सतीश ढगे म्हणाले.
1: भारताच्या

0: देशाच्या संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये जी प्रचंड वाढ झालेली आहे ती केवळ संख्यात्मक वाढ नसून भारताच्या आत्मनिर्भर भारत होण्याची ग्वाही आहे. अधिकृत आकडेवारीच्या अनुसार भारताच्या संरक्षण निर्यातीमध्ये मागच्या 12 वर्षांमध्ये तब्बल 56 पट वाढ झालेली आहे. वर्ष 2013-14 मध्ये भारताची संरक्षण क्षेत्रामधली निर्यात ही केवळ 686 कोटी होती, ती वर्ष 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 38,424 कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरापर्यंत पोहोचलेली आहे. एवढंच नाही, सध्या भारतीय संरक्षण क्षेत्रामधली उत्पादनं ही जगामध्ये 80 पेक्षा सुद्धा जास्त देशांना निर्यात केली जातात. आज आपण फिलिपिन्सला ब्रह्मोज क्षेपणास्त्र असोत किंवा आफ्रिकन व दक्षिण पूर्व आशियाई देशांना आर्टिलरी गन्स, रडार्स, डोर्नियर विमानं आणि विविध प्रकारची युद्ध साधनं अत्यंत यशस्वीपणे निर्यात करत आहोत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये खाजगी क्षेत्र हे मोठ्या प्रमाणामध्ये योगदान देत आहे. वर्ष 2025-26 मध्ये आपल्या या संरक्षण क्षेत्रामधल्या एकूण निर्यातीपैकी साधारणतः 17,353 कोटी रुपये निर्यात ही खासगी कंपन्यांनी केलेली आहे आणि उरलेली 21,071 कोटी रुपयाची निर्यात ही संरक्षण क्षेत्रातल्या डीपीएसयू म्हणजेच डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ने केलेली आहे. परंतु याकडे केवळ आर्थिक उत्पन्न म्हणून पाहणं योग्य ठरणार नाही. संरक्षण निर्यात वाढणं म्हणजेच भारतीय उद्योगाच्या क्वालिटी, रिलायबिलिटी आणि ग्लोबल सप्लाय चेन इंटिग्रेशन मध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे हे संकेत आहेत. काही वर्षांच्या पूर्वी भारत हा जगामधला सर्वात मोठा संरक्षण साहित्याची आयात करणारा देश म्हणून ओळखला जायचा. परंतु आज घडीला भारत हा जगामधला अनेक देशांना संरक्षण साहित्याची निर्यात करणारा एक प्रमुख देश बनलेला आहे. भारत आता केवळ खरेदीदार म्हणजे बायर न राहता जगामधला मोठा निर्यातदार, एक्सपोर्टर बनत चाललेला आहे. मात्र इथं एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायला हवी की फक्त निर्यात वाढली म्हणजे आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट पूर्ण झालं असं होत नाही. आपलं खऱ्या अर्थानं भविष्यातलं आव्हान असणार आहे क्रिटिकल कॉम्पोनंट्स, इंजिन्स, ऍडव्हान्स्ड इलेक्ट्रॉनिक्स, सेन्सॉर्स आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीज मध्ये सुद्धा भारतानं इंडिजिनियस केपेबिलिटी म्हणजेच आत्मनिर्भरता वाढवणं. म्हणून पुढचा टप्पा हा केवळ मेड इन इंडिया पुरता मर्यादित न ठेवता डिझाईन्ड, डेव्हलप्ड अँड मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया अशा प्रकारे व्हायला हवा.
1: श्रोते हो, देशाच्या संरक्षण साहित्याच्या क्षेत्रात नवोन्मेष आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याचं धोरण सरकारनं आखलंय. त्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी भारतीय वायुसेनेने ड्रोनोथॉन स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ही स्पर्धा, तिचं स्वरूप आणि त्याद्वारे नव्या उद्योगांना देण्यात आलेली संधी याविषयी माजी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले.
0: भारतीय वायुदलानं 14 ते 16 सप्टेंबर 2026 दरम्यान राजस्थान मधल्या जैसलमेर मधल्या पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये पहिला ड्रोनेथॉन आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये 20 पेक्षा सुद्धा जास्त डिफेन्स कंपनीज, स्टार्टअप्स, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स आणि इनोव्हेटर्स सहभागी झालेले आहेत. या सगळ्या कार्यक्रमामध्ये फक्त ड्रोन उडवून दाखवणं हा उद्देश नाहीये, तर सर्विलन्स अँड रिकनेसन्स, ऑटोनॉमस ऑपरेशन्स, स्वॉर्म टेक्नॉलॉजीज, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि काउंटर UAS म्हणजेच अनमॅन्ड एरियल सिस्टम यासारख्या केपेबिलिटीजची प्रत्यक्ष ऑपरेशनल परिस्थितीमध्ये चाचणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑपरेशन सिंदूर नंतरच्या संदर्भामध्ये ड्रोनाथॉनचं आयोजन हे भारतीय वायुसेनेच्या अनमॅन्ड एरियल सिस्टम मधल्या गरजा आणि उद्योगाच्या क्षमता यांच्या मधली दरी भरून काढण्यासाठी केला गेलेला आहे. ड्रोनाथॉन मधला सर्वात महत्वाचा बदल म्हणजे टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन नसून ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस कडे जाण्याचा प्रयत्न आहे. ड्रोनाथॉन मध्ये इंडियन एअरफोर्सनं इंडियन एअरफोर्स UAS रोडमॅप देखील जारी केलेला आहे. यामुळे भविष्यामध्ये भारतीय वायुसेनेला कोणकोणत्या प्रकारच्या अनमॅन्ड केपेबिलिटीजची आवश्यकता आहे याच्या बाबतीत प्रायव्हेट इंडस्ट्रीज, अकॅडमिया आणि रिसर्च ऑर्गनायझेशन्सना आणखीन क्लॅरिटी मिळू शकेल. म्हणूनच ड्रोनाथॉन 2026 संदेश स्पष्ट आहे की भविष्यामधील युद्धामध्ये ड्रोन हा स्वतंत्र वेपन सिस्टम नसून

0: soon, sensors, communication, autonomy, electronic warfare, countermeasures आणि airspace management या सगळ्याच गोष्टींची एक संपूर्ण इकोसिस्टम असणार आहे आणि त्यामधला ड्रोन सुद्धा एक अविभाज्य घटक असणार आहे. भारत सरकारनं आत्मनिर्भर भारतच्या धोरणानुसार खासगी उद्योगांना संरक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड प्रोत्साहन दिलेलं आहे. यासाठी भारत सरकारनं पॉझिटिव्ह इंडिजिनेशन लिस्ट असो, मेक इन इंडिया कार्यक्रम असो, इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स म्हणजेच आयडेक्स सारखा प्लॅटफॉर्म असो, आदिती प्लॅटफॉर्म असो, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड आणि डेव्हलपमेंट कम प्रोडक्शन पार्टनर मॉडेल्स यासारख्या वेगवेगळ्या मेकॅनिझम्सचा वापर अत्यंत खुल्या पद्धतीनं केलेला आहे. विमर्श मध्ये संरक्षण रिसर्च अँड डेव्हलपमेंट बजेट मधला 25% निधी हा प्रायव्हेट सेक्टर साठी खुला करण्याच्या धोरणाचा विशेष उल्लेख करण्यात आलेला आहे. इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स म्हणजेच आयडेक्सच्या माध्यमातून स्टार्टअप्सना आर्म्ड फोर्सेसच्या प्रत्यक्ष ऑपरेशनल रिक्वायरमेंट्सवर आधारित आर्म्ड फोर्सेसच्या गरजांवर आधारित सोल्युशन्स विकसित करण्याची एक प्रकारे संधी प्राप्त होते. म्हणजेच भारतामध्ये असणारे इंजिनियर्स, विद्यार्थी, टेक्निकल स्टार्टअप्स आणि एकूणच 145 कोटी जनतेमध्ये जे टॅलेंट आहे ते आयडेक्सच्या माध्यमातून इंडियन आर्म्ड फोर्सेसला सपोर्ट करण्यासाठी दिलं जात आहे. आदिती आणि इतर इनोव्हेशन मेकॅनिझम्समुळं एमर्जिंग टेक्नॉलॉजीजना डिफेन्स ऍप्लिकेशन्समध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय. पण पुढचं आव्हान अधिक मोठं आहे. आपल्याला आता क्वांटिटी पासून क्वालिटी, असेंब्ली पासून डिझाईन केपेबिलिटी आणि डोमेस्टिक प्रोडक्शन पासून ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेसकडे पुढे जावं लागणार आहे. माझ्या मते विमर्श आणि ड्रोनाथॉन सारखे उपक्रम या बदलाचे दोन वेगवेगळे पण परस्पर पूरक पैलू दाखवतात. विमर्श टेक्नॉलॉजी आणि इंडस्ट्रियल इकोसिस्टमला जोडतो, तर ड्रोनाथॉन टेक्नॉलॉजीला प्रत्यक्ष बॅटल फील्ड मध्ये कशा प्रकारे तो काम करेल हे तपासण्याची संधी उपलब्ध करून देतो. आणि सर्वात महत्वाचं, भारताच्या संरक्षण उत्पादनाचं खरं यश हे केवळ आपण किती कोटी रुपयांचं उत्पादन केलं किंवा किती एक्सपोर्ट केलं यावर संपूर्णतः ठरणार नाही, तर आपल्या सैनिकांना आवश्यक असणारी अत्याधुनिक प्रणाली भारतात स्वतः डिझाईन, डेव्हलप, टेस्ट, मॅन्युफॅक्चर आणि अपग्रेड करण्याची क्षमता किती निर्माण झाली याचवर खऱ्या अर्थानं भारताच्या संरक्षण आत्मनिर्भरतेचं मोजमाप आपल्याला करता येईल. आज भारत संरक्षण सामग्रीचा केवळ खरेदीदार राहण्यापासून निर्माता, तंत्रज्ञान विकासक आणि निर्यातदार बनण्याच्या दिशेनं घोडदौड करतोय. डीआरडीओचं तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्राची उत्पादन क्षमता, एमएसएमई क्षेत्राची विशेष कौशल्य आणि स्टार्टअपची नवकल्पना आणि सशस्त्र दलांची ऑपरेशनल गरज या सर्व गोष्टींचा एकत्रित संगम झाला तर आत्मनिर्भर संरक्षण ही संकल्पना भारतासाठी केवळ घोषवाक्य न राहता खऱ्या अर्थानं भारताची सर्वात महत्वाची स्ट्रॅटेजिक ऍसेट, रणनीतिक ताकद बनू शकते याविषयी आपल्या मनामध्ये कुठलीही शंका नसावी.
1: श्रोते हो, देशाचं संरक्षण करण्यासाठी देशामध्येच निर्माण झालेली उत्पादनं ही विश्वासू ठरत असतात. प्रतिकूल स्थितीतही नफ्या तोट्याचा विचार न करता देशाच्या मागे उभा राहण्याचा विश्वास त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या विकासाच्या प्रक्रियेत देशाचाही सहभाग असणं आवश्यक ठरतं. या परस्पर विश्वासाच्या स्थितीने संरक्षण साहित्याच्या निर्मितीत देश आत्मनिर्भर होत आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम प्रसारित करतोय. निवेदन विद्या तावडे यांचं.

0: नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो, आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 25 भाद्रपद, शके 1948, अर्थात 16 सप्टेंबर 2026. मंडळी, सध्या सगळीकडेच गणेशोत्सवाचा उत्साह आहे. भक्ती, आरास आणि मोदकांचा सुगंध असं म्हणतात दरवळतोय. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर आपली संस्कृती, कला आणि सामाजिक एकोप्याची सुंदर परंपरा जपणारा हा उत्सव. शेतकरी आपल्या शेतातील पिकांची वाढ, पाऊस आणि चांगलं उत्पन्न यासाठी गणरायाकडे प्रार्थना करतात. मंडळी, शेती आणि मासेमारी हे दोन उत्तम रोजगार मिळवून देणारे आपल्याकडचे प्रमुख व्यवसाय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपलं मत्स्य उत्पादन अधिक प्रभावीपणे पोचवायचं असेल तर उत्पादनाची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा यांना सर्वोच्च प्राधान्य देणं आवश्यक आहे. आज आपण सागरी मासेमारी निर्यातीमधील गुणवत्ता आणि निर्यात वाढीसमोरील आव्हानं याविषयी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरी येथील प्राध्यापक सचिन साटम यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या मच्छीमारांपासून ते मत्स्यपालकांपर्यंत, प्रक्रिया उद्योगांपासून ते निर्यातदारांपर्यंत आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेपासून ते जागतिक बाजारपेठेतील भारताच्या प्रतिमेपर्यंत सर्वांशी संबंधित आहे. आणि तो विषय म्हणजे साखरी मासे निर्यात, गुणवत्ता आणि निर्यात वाढीसमोरील आव्हानं. आणि याविषयी आपल्यासोबत बोलणार आहेत प्राध्यापक सचिन साटम सर. सचिन साटम सर हे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र जे आहे त्या संशोधन केंद्रामध्ये सहाय्यक संशोधन अधिकारी तसंच सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. आज आपण सागरी मासे निर्यात, सुरक्षितता, गुणवत्ता आणि निर्याती वाढीसमोरील आव्हानं या विषयावर चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा सागरी मासे निर्यात भारतासाठी इतकी महत्त्वाची का आहे?
2: नक्कीच, आपण बघितलं तर सागरी मासे निर्यात ही केवळ व्यापाराची बाब नाही, तर ती आपल्या मच्छीमारांचं जीवनमान, मत्स्यपालन आणि किनारी अर्थव्यवस्था, रोजगार आणि देशाला मिळणारं परकीय चलन यांच्याशी जोडलेली आहे. भारताला जवळपास 11,090 किलोमीटरपेक्षा अधिक समुद्रकिनारा हा लाभलेला आहे, त्यामुळे भारताकडे विविध प्रकारच्या सागरी संपत्तीचा नैसर्गिक साठा असा मोठा आहे. कोळंबी, विविध समुद्री मासे, स्क्वीड ज्याला आपण माकुळ म्हणतो, कटलफिश, लॉफ्टर आणि इतर मत्स्यजन्य जे पदार्थ आहेत त्याची आपल्या देशातून निर्यात केली जाते. त्यामुळे समुद्रातून मिळणारं उत्पादन केवळ स्थानिक बाजारपेठेत विकलं जात नाही, तर ते जागतिक बाजारपेठेतही पोचत असतं. म्हणून आपण असं म्हणू शकतो की सागरी मत्स्य निर्यात म्हणजेच किनारपट्टीवरील अर्थव्यवस्थेला जागतिक बाजारपेठेशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे.
1: नक्कीच. भारताची सागरी मत्स्य निर्यात सध्या कोणत्या पातळीवर आहे आणि त्यामध्ये वाढ होत आहे का?
2: होय, नक्कीच. भारताची सागरी उत्पादन निर्यात गेल्या काही वर्षात लक्षणीय वाढलेली आहे. आपल्याकडे उपलब्ध जी आकडेवारी आहे त्यानुसार 2024-25 भारताने जवळपास 17 लाख मेट्रिक टन एवढं समुद्र उत्पादनाचं निर्यात केली आहे आणि त्यातून जवळपास 62,400 कोटी रुपये म्हणजेच US डॉलरमध्ये ते 7.45 बिलियन US डॉलर एवढं आपल्याला निर्यात मूल्य फॉरेन एक्सचेंज भेटलेलं आहे. 2025-26 हीच निर्यात जवळजवळ 19.32 लाख मेट्रिक टन एवढी झाली आहे. म्हणजे तिचं मूल्य जे आहे पाहिलं जर तर 73,890 कोटी, जे रेकॉर्ड ब्रेकिंग आहे आणि त्याच्यातून आपल्या देशाला 8.46 बिलियन US डॉलरचं परकीय चलन भेटलं आहे. म्हणजेच एका वर्षात निर्यातीच्या प्रमाणात साधारण 16.13% वाढ झाली आहे. तर तेच रुपयामध्ये जर बघितलं आपण तर 18.40% वाढ झाली सन 2024-25 आणि 25-26 फरक. तर हेच जर आपण डॉलरमध्ये बघितलं तर 13.5% वाढ झालेली आहे आणि आपण मगाशी मोठ्या प्रमाणे हे रेकॉर्ड ब्रेक म्हणजे विक्रमी हे आपलं निर्यात यावर्षी झालेलं आहे.
1: हां, म्हणजे खूप चांगली निर्यात आपली झालेली आहे.
2: हो नक्की.
1: या निर्यातीमध्ये कोणत्या मत्स्य उत्पादनांचा सगळ्यात मोठा वाटा आहे?
2: भारताच्या सागरी उत्पादन निर्यातीमध्ये फ्रोझन श्रिंप म्हणजे जी कोळंबी म्हणतो, जी गोठवलेली कोळंबी, ही निर्यातीचा कायमच महत्त्वाचा घटक ठरलेला आहे. पण हल्ली जर आपण हल्लीचा ट्रेंड बघितला, कोळंबी बरोबरच आता फ्रोझन फिश

0: आहेत, सीफूड मासळीया जे आहे, स्क्वीड, कटल फिश, माकुळ जे आहेत ते, आणि इतर मूल्यवर्धित पदार्थ यांची सुद्धा निर्यात वाढत आहे. जर सन 2025 मध्ये बघितलं तर फ्रोझन श्रीमची निर्यात साधारण 7.93 लाख मेट्रिक टन एवढी होती आणि तिचं निर्यात मूल्य जवळजवळ 49,000 कोटी. आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे 73,890 कोटीपैकी फक्त कोळंबीचंच मूल्य हे 49,000 कोटी एवढं आहे. त्याच्यातून आपल्याला जवळजवळ 62 बिलियन एवढं परकीय चलन US डॉलरमध्ये भेटलेलं आहे.
1: एवढी मोठी निर्यात होत असताना सुरक्षितता आणि गुणवत्ता यांना इतकं महत्त्व का दिलं जातं?
0: हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आजच्या जागतिक बाजारपेठेत केवळ मासा किती आहे हा प्रश्न विचारला जात नाही, तर त्याऐवजी हा मासा सुरक्षित आहे का, यामध्ये औषधांचे अवशेष आहेत का, म्हणजे अँटीबायोटिक्सचे रेसिड्यू वगैरे आहेत का,
1: बरोबर,
0: रोगकारक सूक्ष्मजीव आहेत का, मासा योग्य तापमानात ठेवला गेला का, म्हणजे जी कोल्ड चेन आहे ती व्यवस्थित ठेवली गेली की नाही, प्रक्रिया केली आहे ती स्वच्छ वातावरणात केली आहे की नाही, आणि या उत्पन्नाचा मागील प्रवास शोधता आला पाहिजे. म्हणजे एखादा प्रॉब्लेम आला तर हा मासा कुठला आहे, कुठून घेतला होता, तर त्याची ट्रेसेबिलिटी करता आली पाहिजे.
1: बरोबर.
0: म्हणूनच आपण म्हणतो की आजच्या जागतिक वापरामध्ये क्वांटिटीपेक्षा क्वालिटी, म्हणजे किती प्रमाणात त्याच्यापेक्षा कुठल्या दर्जाचे ते आहे आणि त्याची सेफ्टी सुरक्षित आहे की नाही हे अधिक महत्त्वाचं झालं आहे. भारताकडे मोठ्या प्रमाणात माशाचं उत्पादन असलं तरी त्या उत्पादनाची सुरक्षितता, गुणवत्ता आणि सातत्य राखलं नाही तर दीर्घकाळ ही आपली जी निर्यात सतत वाढते आहे ती वाढत राहणं हे कठीण आहे.
1: म्हणजे एकूणच मासळीचा दर्जा टिकवून ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. भारतीय समुद्री उत्पादनांची परदेशातील खेप कधी नाकारली जाऊ शकते, त्याचे काही नियम आहेत का?
0: हो, जर आयात करणाऱ्या देशाच्या तपासणीमध्ये, प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम असू शकतात, तर आयात करणाऱ्या देशाच्या तपासणीमध्ये उत्पादनात जर गंभीर अन्न सुरक्षा किंवा गुणवत्ता मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे काही समस्या आढळल्या तर ती खेप अडवली किंवा नाकारली जाऊ शकते.
1: जो आपला फिश माल गेलेला आहे,
0: माल गेलेला आहे तो त्याला शिपमेंट किंवा कंटेनर मिळू शकतो. म्हणजे ती फेरी आपली तर ते फुकट गेले तर, आता तर अमेरिकेने असं प्लॅनिंग केलं की तो जर तुमचं कंटेनरमध्ये काही सापडलं माल त्यांच्या नियमाप्रमाणे नसेल तर तो माल तिथे नष्ट करून टाकणार. अजूनपर्यंत कसं तो माल आणून परदेशात इतर देशामध्ये किंवा आपल्या देशामध्ये खपवला जात होता, तर असं काहीतरी होऊ शकतं. काही परिस्थितीत माल परत पाठवला जाऊ शकतो किंवा नियमानुसार पुढील कारवाई सुद्धा होऊ शकते. याचा परिणाम हा फक्त त्या कंटेनर पुरता मर्यादित राहत नाही तर निर्यात दलाला आर्थिक नुकसान होतं. म्हणजे भविष्यात त्याच्या त्याला
1: निर्यात करता येणार
0: नाही. आपल्या मुख्य म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या देशाचं नाव खराब होऊ शकतं. म्हणूनच आपण एक नेहमी सांगत असतो की एक खराब निर्यात खेप म्हणजे जे कंटेनरची शिपमेंट आहे त्याच्यापेक्षा एका खेपेचं नुकसान नाही तर ते भविष्यातील बाजारपेठेतील आपल्या विश्वासाची परीक्षा सुद्धा असते ती.
1: खरं आहे. म्हणूनच आपण जो माल निर्यात करणार आहोत तो उत्तम दर्जाचा असणं महत्त्वाचं आहे. सर, मुख्य उत्पादनांमध्ये कोणते प्रमुख अन्न सुरक्षा धोके असतात?
0: यामध्ये 4 अन्न सुरक्षा धोके आपण वर्गीकरण केलं आहे. पहिला म्हणजे जैविक धोका, ज्यामध्ये जीवाणूजन्य सूक्ष्मजीव येतात, साल्मोनेला असेल, विब्रिओ, लिस्टेरिया आणि इकोला असे जे रोगकारक सूक्ष्मजीव येतात. दुसरा धोका म्हणजे रासायनिक धोका, यामध्ये हेवी मेटल्स आणि इतर केमिकल कंटॅमिनेशन्स जे खराब होणारे घटक आहेत ते येऊ शकतात. तिसरं म्हणजे औषधं, मगाशी म्हटल्याप्रमाणे अँटीबायोटिकचे रेसिड्यू. मत्स्यशेतीमध्ये व्हेटरनरी ड्रग भरपूर वापरले जातात, तर यामध्ये जे अँटीबायोटिक्स आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः नायट्रोफुरान्स आहे, क्लोरॅम्पेनेकॉल आहेत किंवा इतर जी औषधं जी आहेत त्यांचा समावेश होतो. आणि चौथं धोका म्हणजे गुणवत्ता आणि डिकॉम्पोजिशन, याच्यामध्ये मासा लवकर खराब होणं, कारण जर कोल्ड चेन राखली नाही तर लवकर मासा खराब होऊ शकतो किंवा एखादा वास, खराब वास येणं. काही आपल्याकडचे शिपमेंट असे काही वर्षापूर्वी रिजेक्ट झालेले आहेत की त्याला मडी स्मेल येतो, तर असं काही वास येत असेल तरी सुद्धा होऊ शकतं. खराब गुणवत्ता, काही माशांमध्ये आपला बांगडा असेल किंवा सुरमई असेल याच्यामध्ये हिस्टामाइनचं प्रमाण वाढतं, किंवा विशिष्ट परिस्थितीत इंडोलसारखं एखादं केमिकल इंडिकेटर सापडलं तर आपल्या माशामध्ये धोके म्हणून बघितले जातात.
1: या गोष्टी निर्यात करताना लक्षात घेणं खूप गरजेचं आहे.
0: हो,
1: आपण अँटीबायोटिक रेसिड्यूज बद्दल बोललात, हे नेमकं काय असतं आणि ही समस्या किती गंभीर आहे?
0: आपलं मत्स्यपालनामध्ये म्हणजे कोळंबी शेती असेल किंवा मासे शेती असेल त्याच्यामध्ये रोग नियंत्रणासाठी काही वेळेला औषधांचा वापर केला जातो, परंतु औषधांचा अनावश्यक, चुकीचा आणि अनधिकृत जर वापर केला तर त्या औषधांचे त्याचे घटक माशाच्या शरीरात राहतात. आणि इथे महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व प्रतिजैविक ही पूर्णपणे प्रतिबंधित आहेत अशी नाहीत. जे आपण औषधं वापरतो, जसं आपल्या मनुष्याला किंवा प्राण्यांना असतं तसंच माशामध्ये पण आहे, सगळीच औषधं ही प्रतिबंधित आहेत अशी नाही, काही पूर्णपणे प्रतिबंधित किंवा काही चालू असतात. तर काही औषधांसाठी संबंधित बाजारपेठेनुसार एक लेवल असतं, म्हणजे त्या लेवलपर्यंत जर मॅक्सिमम रेसिड्यू लिमिट असतं त्याप्रमाणे ते त्याच्या बॉडीमध्ये माशांचं सापडलं तर ठीक आहे, पण त्याच्यावरती सापडलं तर ते प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून फक्त औषधं वापरलं काय एवढंच महत्त्वाचं नाही, तर आपल्याला काय कोणतं औषध दिलं, त्याची किती मात्रा दिली.

0: किती दिवसापूर्वी दिलं आणि कोणत्या कारणासाठी दिलं आणि उपचारानंतर मासे किती दिवसांनी काढले. कारण प्रत्येक जो मासा असेल किंवा कोंबड्या असतील किंवा मटण असेल तर याच्यामध्ये एक विड्रॉवल पिरियड असतो. तर तो माशामध्ये साधारण 15 दिवस किंवा 30 दिवस असा पाळला जातो. म्हणजे त्यानंतर ते जे अँटीबायोटिक्सचे रेसिड्यू आहेत ते त्याच्या बॉडीतून नैसर्गिकरित्या नष्ट होतात.
1: बरोबर. म्हणजे माशांना जेव्हा एखादं औषध आपण देतो तेव्हा त्या औषधाची सगळी माहिती ही असणं गरजेचं आहे. सर, मत्स्यपालकांसाठी विड्रॉवल पिरियड म्हणजे काय?
0: हो, आता आपण बोलल्याप्रमाणे विड्रॉवल पिरियड म्हणजे औषध दिल्यानंतर मासे किंवा कोळंबी जी हार्वेस्ट करण्यापूर्वी आवश्यक असलेला कालावधी. मी साधारण मागाशी बोलल्याप्रमाणे 15 ते 30 दिवस असू शकतो. औषध दिल्यानंतर लगेच मासा जर बाजारात किंवा निर्यातीसाठी पाठवणं योग्य नाही तर त्याच्या शरीरामध्ये ते त्याचा अंश सापडू शकतो.
1: बरोबर.
0: औषधाच्या वापरानंतर माशांच्या शरीरातील औषध सुरक्षित पातळीपर्यंत कमी होण्यासाठी जो आवश्यक कालावधी लागतो त्याला आपण विड्रॉवल पिरियड असं म्हणतो. म्हणून मत्स्यपालकांनी नेहमीच औषधाच्या अधिकृत लेबलवरती काही मार्गदर्शन सूचना लिहिलेल्या असतात, त्याचा काटेकोर पालन करणं महत्त्वाचं असतं. थोडक्यात सर आपलं सांगायचं झालं तर जबाबदार औषधांचा वापर आणि योग्य विड्रॉवल पिरियडचा आपण पाळला जर तर जी भविष्यात होणारी आहे अँटीबायोटिकची रेसिड्यू रिस्क आहे ती कमी होऊ शकते. आणि स्वतःहून औषधं वापरण्याऐवजी त्यांच्या सल्ल्याने उपचार करणं हे केव्हाही
1: सुरक्षित असतं.
0: सुरक्षित आहे.
1: नायट्रोफुरॉन सारख्या औषधांचं नाव आपण अनेकदा ऐकतो, त्याबद्दल काय सांगाल?
0: हो, हे मगाशी म्हटल्याप्रमाणे काही औषधं जी प्रतिबंधित आहेत त्याच्यापैकी हे एक आहे. USFDA इम्पोर्ट अलर्टमध्ये पूर्वी आपल्या काही देशांमधून ते नायट्रोफुरॉन्स हे सापडलेलं आहे. तर नायट्रोफुरॉन्सचा प्रॉब्लेम असा असतो की त्याचे ते टिश्यू बॉन्ड्स मेटाबॉलाइट्स आपल्या माशाच्या अन्नामध्ये तयार होऊ शकतात. ज्याचे जे अंश जे आहेत ते साधारण कुकिंग म्हणजे आपण शिजवलं किंवा बेकिंग केलं किंवा ग्रिलिंग केलं याच्यामुळे ते नष्ट होत नाहीत.
1: बरोबर.
0: त्यामुळे मासा शिजवल्यानंतर औषधाचा परिणाम निघून जाईल असा विचार करणं बरोबर नाही. त्याच्यामुळे हे अशी जी प्रतिबंधित औषधं आहेत ती वापरत टाळणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे.
1: बरोबर. आता साल्मोनेला बद्दल आपण बोलूया. माशांमध्ये कोणत्या कारणाने येऊ शकतात?
0: साल्मोनेला हा अन्नजन्य
1: आजार
0: आहे. तर ते रोगकारक जीवाणूच आहेत. तर मासे पकडताना किंवा त्याच्यानंतर पकडल्याच्यानंतर हाताळताना, प्रक्रिया करताना, मासे पॅक करताना किंवा साठवून ठेवताना किंवा वाहतूक करताना जर स्वच्छतेचे नियम योग्य प्रकारे पाळले गेले नाहीत तर हे जीवाणूजन्य कंटॅमिनेशन होऊ शकतं. यावर सुद्धा FDA जे अलर्ट्स आहेत, जे आपण जर वेबसाईटवर अलर्ट्स बघितलं त्याच्यामध्ये भरपूर वेळा हे त्यांच्याकडे सापडले गेलेले आहेत USFDA. अशा गोष्टी हे टाळल्या गेल्या पाहिजेत. म्हणूनच काय कसे टाळू शकतो आपण तर प्रक्रिया केंद्रात स्वच्छ पाणी, स्वच्छ उपकरणं, कामगारांची वैयक्तिक स्वच्छता, कच्चा आणि तयार माल वेगवेगळा ठेवणं, नियमित सॅनिटेशन करणं आणि योग्य तापमान नियंत्रण म्हणजे कोल्ड चेन व्यवस्थित राहिले पाहिजे, या सर्व महत्त्वाच्या बाबी आहेत जेणेकरून साल्मोनेला जे जीवाणू आहेत त्यांचा अन्नामध्ये शिरकाव होणार नाही.
1: या सगळ्या प्रक्रिया जर आपण व्यवस्थितरित्या पाळल्या तर साल्मोनेलाचा धोका आपण नक्कीच टाळू शकतो.
0: हो
1: सर, कोल्ड चेन हा शब्द सी फूड इंडस्ट्रीमध्ये वारंवार वापरला जातो, तर नेमका तो किती महत्त्वाचा आहे?
0: कोल्ड चेन म्हणजेच मासा पकडल्यापासून ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत योग्य तापमानाची साखळी कायम ठेवणं ह्यालाच आपण कोल्ड चेन म्हणू शकतो. मासा अत्यंत नाशवंत अन्नपदार्थ आपल्याला माहिती आहे, त्याप्रमाणे पकडल्यानंतर जर तापमान नियंत्रण जर विलंब झाला म्हणजे वेळ लागला तापमान नियंत्रण करायला तर सूक्ष्मजीवांची वाढ होऊ शकते आणि गुणवत्तेत वेगाने घट होऊ शकते. तर साधारण कोल्ड चेन म्हणजे काय? कॅचिंग म्हणजे मासे पकडले मग ते तलावातील असतील किंवा समुद्रातील असतील, त्याचं लँडिंग म्हणजे ते आणणे, त्याचं हँडलिंग करणे, नंतर प्रोसेसिंग, त्याचं पॅकिंग, स्टोरेज, ट्रान्सपोर्टेशन आणि एक्सपोर्ट. तर ह्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे काही सुरुवातीच्या वेळेला साधारण 1 ते 4 डिग्रीपर्यंत तळायला पाहिजे. त्यानंतर हे की स्टोरेजपासून एक्सपोर्टपर्यंत त्याचं -18 डिग्री सेल्सिअस तापमान राखणं फार महत्त्वाचं असतं. फक्त प्रोसेसिंग प्लांटमध्ये नाही तर फ्रीजरमध्ये सुद्धा चांगलं असणं पुरेसं नाही. तर आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे हे जे सगळ्या स्टेप्स आहेत,
1: माशांचे
0: कसे हाताळले, बर्फाची गुणवत्ता कशी होती,
1: बरोबर,
0: लँडिंग सेंटरमध्ये किती वेळ ते थांबून राहिले मासे, वाहतुकीचं तापमान योग्य -18 राहिलं की नाही, कोल्ड स्टोरेजमध्ये -18 तापमान राहिलं की नाही आणि कंटेनरनी जे शिपमेंटच्या वेळेला सुद्धा हे जे तापमान आहे ते -18 डिग्री सेल्सिअस तापमान राखलं गेलं की नाही हे सर्व फार महत्वाचं आहे.
1: बरोबर. सर, हिस्टामाइन म्हणजे काय? त्याचा माशांच्या गुणवत्तेशी काय संबंध आहे?
0: काही विशिष्ट माशांचे जे जाती आहेत मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे सुरमई आहे, बांगडा आहे, तर त्याच्यामध्ये तापमान जर आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे -18 किंवा ते चिल टेम्परेचर राखलं गेलं नाही त्या स्टेजला तर मासे त्याच्यामध्ये हिस्टामाइन तयार होण्याचा धोका वाढू शकतो. म्हणून काही माशांमध्ये टाइम म्हणजे वेळ आणि टेम्परेचर कंट्रोल हे अत्यंत महत्त्वाचं असतं. तर याबाबत सुद्धा आपले जे USFDA काही अलर्ट्स आहेत तर त्याच्यामध्ये असे मासे खराब सापडलेल्याचे उदाहरणं आहेत. तर त्यामुळे मासा हा फक्त

0: त्याला ताजा आहे की नाही एवढं पाहणं पुरेसं नाही, तर
1: बरोबर.
0: वेळ आणि तापमान नियंत्रण हे आपले जे सागरी अन्न पदार्थ आहेत त्याच्या सुरक्षिततेसाठी फार महत्त्वाचे आहेत.
1: आहेत, बरोबर आहे. HACCP म्हणजे काय आणि आमच्या श्रोत्यांना ते सोप्या भाषेमध्ये सांगा.
0: हो, HACCP म्हणजे हजार्ड अनालिसिस आणि क्रिटिकल कंट्रोल पॉईंट. याचा साधा अर्थ असा आहे की धोका निर्माण झाल्यानंतर तो शोधण्यापेक्षा धोका कुठे निर्माण होऊ शकतो हे आधी ओळखावं आणि त्या त्या टप्प्यावर त्याचं नियंत्रण करावं.
1: बरोबर.
0: अन्न प्रक्रियेमध्ये बायोलॉजिकल, केमिकल आणि फिजिकल हजार्ड त्याचे कुठे कुठे निर्माण होऊ शकतात हे आधी ओळखलं गेलं पाहिजे. त्यांना क्रिटिकल पॉईंट्स म्हणतात. तर त्या क्रिटिकल पॉईंट्सवर प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल म्हणजे पुन्हा नंतर पुढे काही प्रॉब्लेम होणार नाही याचं नियंत्रण ठेवलं जातं.
1: बरोबर.
0: खास करून अमेरिकेच्या बाजारपेठेसाठी, सीफूड एक्सपोर्टरसाठी हे HACCP कॉम्प्लायन्स एक महत्त्वाचं असतं. आणि HACCP म्हणजे थोडक्यात ते कागदपत्र ते बघतच असतात, पण कागदपत्रापेक्षा त्याच्या प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत किती सुरक्षितता निर्माण केली गेली हे त्याचं एक गॅरंटी असल्यासारखं प्रमाण असतं.
1: ट्रॅसिबिलिटी म्हणजे काय आणि निर्यातीत त्याचं महत्त्व नेमकं काय आहे?
0: मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण ते त्याचा आपल्याला शोध लावता यायला पाहिजे, त्याला आपण

0: कॉम्प्लायन्स एक महत्त्वाचं असतं, आणि HACCP म्हणजे थोडक्यात ते कागदपत्र ते बघतच असतात, पण कागदपत्रापेक्षा त्याच्या प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत किती सुरक्षितता निर्माण केली गेली हे त्याचं एक गॅरंटी असल्यासारखं प्रमाण असतं.
1: ट्रॅसिबिलिटी म्हणजे काय आणि निर्यातीत त्याचं महत्त्व नेमकं काय आहे?
0: मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण ते त्याचा आपल्याला शोध लावता यायला पाहिजे, त्याला आपण ट्रेसेबिलिटी म्हणतो. तर ट्रेसेबिलिटी म्हणजे एखाद्या सीफूड एक्सपोर्टचा प्रवास मागेपर्यंत शोधता आला पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या निर्यातीच्या खेपेत समस्या आढळली, एखाद्या कंटेनरमध्ये शिपमेंटमध्ये समस्या आढळली, तर लगेच सांगता आला पाहिजे की हा मासा कोणत्या कोळंबीच्या फार्मवर किंवा कोणत्या माशाच्या फार्मवर किंवा कुठल्या कंपनीच्या फिशिंग ऑपरेशनमधून घेतला गेलाय, तर कुठे हार्वेस्ट केलाय, कुठल्या समुद्रात हार्वेस्ट केलाय, कुठे त्याचं लँडिंग झालं, कुठल्या बंदरावर ते आलं, कुठल्या प्रोसेसिंग प्लांटमध्ये त्याची प्रक्रिया झाली, कुठे तो कुठल्या कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवला होता, कोणत्या वाहनाने वाहतूक केला, आणि कुठल्या लॉटमध्ये त्याचं पॅकिंग झालं, कुठल्या दिवशी कुठल्या बॅचमध्ये त्याचं पॅकिंग झालं, हे सगळं माहिती असणं महत्त्वाचं असतं. त्याला रेकॉर्ड किपिंग असं म्हणतात. तर आपल्याकडे आता बहुतेक देश जे इम्पोर्ट करणारे देश आहेत तर ते कॅश सर्टिफिकेटची मागणी करत असतात. तर हे कॅश सर्टिफिकेट आपल्याकडे आता MPDA जी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सची संस्था आहे किंवा EIA हे मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगची संस्था आहे, तर हे कॅश सर्टिफिकेट देण्याचं काम करत असतं. तर ते चेकिंग करतात आणि निर्यातीच्या वेळेला हे कॅश सर्टिफिकेट देतात. ते जोडणं निर्यातीकरता फार आवश्यक असतं.
1: हां, म्हणजे एकूणच माशाचं सगळं रिपोर्ट हे एकत्र ठेवणं आवश्यक आहे.
0: हो,
1: भारतामध्ये निर्यात होणाऱ्या मत्स्य उत्पादनांच्या गुणवत्ता नियंत्रणात कोणत्या संस्था या महत्त्वाच्या आहेत?
0: एक्सपोर्ट इन्स्पेक्शन कौन्सिल जे आहे त्याप्रमाणे मरीन प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ज्याला MPDA म्हणतो ते आहे. पुन्हा त्या भारताचा आपला एक रेसिडू कंट्रोल प्रोग्राम आहे, त्याला नॅशनल रेसिडू कंट्रोल प्रोग्राम म्हणतो NRCP. याशिवाय FSSSI आहे जे फूड स्टँडर्ड सेफ्टी असोसिएशन ऑफ इंडिया आहे, आणि काही मान्यताप्राप्त लॅबोरेटरीज आहेत, आणि राज्य सरकारचा मत्स्य विभाग हे याच्यामध्ये माशांच्या उत्पादनाच्या गुणवत्ता नियंत्रणामध्ये महत्त्वाचे कार्य करतात.
1: भारताचे नियम पाळले की परदेशातील निर्यात सुरक्षित मानली जाते का?
0: नाही, आपल्या देशाचे नियम पाळले म्हणजे परदेशातील निर्यात सुरक्षित मानू शकत नाही आपण, कारण प्रत्येक देशाचे
1: नियम वेगवेगळे
0: असतात, त्यांचे स्टँडर्ड्स वेगवेगळे असतात. युरोपियन युनियनसाठी वेगळे स्टँडर्ड असतात, USA वेगळे स्टँडर्ड असतात. तर त्या त्याप्रमाणे युरोपियन युनियनसाठी शक्यतो हेल्थ सर्टिफिकेट आवश्यक असतं, तर USA HACCP रिक्वायरमेंट्स महत्त्वाचे असतात. तर म्हणून निर्यातदाराने पहिलं स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की मी माल कुठे पाठवतो आणि त्या देशाला नेमकं काय आवश्यक आहे, त्याप्रमाणे त्यांनी नियम पाळणं किंवा त्याप्रमाणे मासा तयार करणं प्रोसेस करणं हा फार महत्त्वाचा असतो.
1: म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला मासे निर्यात करायचे आहेत तिथले नियम काय आहेत ते लक्षात घेतले पाहिजेत आणि त्यानुसार प्रोसेसिंग केलं पाहिजे. सर, भारताच्या सागरी मत्स्य निर्यात वाढीसमोरील प्रमुख आव्हानं कोणती आहेत?
0: आपल्या भारताच्या सागरी मत्स्य निर्यात वाढीसमोरील प्रमुख आव्हानं म्हटलं तर पहिलं म्हणजे अन्न सुरक्षा, अँटीबायोटिक आणि व्हेटरनरी ड्रग जे आहेत त्यांचे रेसिड्यू, मायक्रोबियल कंटामिनेशन म्हणजे सूक्ष्मजीवचं संसर्ग, साल्मोनेलासारखा धोका सापडणे, कोल्ड चेन व्यवस्थित कंट्रोल करणं, जसं HACCP आणि त्याचं डॉक्युमेंटेशन हे फार महत्त्वाचं असतं, त्याच्याबरोबर ट्रेसेबिलिटी आणि विविध देशांचे वेगवेगळे रेग्युलेटरी जे नियम आहेत ते, त्याबरोबर एक दोन बाजारपेठावर किंवा एका उत्पादनावर जास्त अवलंबित न राहता त्याला ऑप्शन पण ठेवलं पाहिजे, आणि व्हॅल्यू ॲडेड सीफूड प्रोडक्ट्स हे तयार करणं आणि त्याचं मार्केट नवीन शोधणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि एक सर्वात शेवटचं म्हणजे हवामानातील आणि पर्यावरणातील बदलामुळे जे उत्पादनाची अनिश्चितता आहे, म्हणजे कधी कुठला मासा भेटेल कुठली, तर त्याप्रमाणे आपल्याला मार्केट हे शोधता आलं पाहिजे. या सर्वांशी आपल्याला एकमेकांशी सांगड घालता आलं पाहिजे.
1: आता जर निर्यात वाढवायची असेल तर फक्त उत्पादनांचं प्रमाण वाढवणं पुरेसं आहे का यामध्ये?
0: हो, मगाशी आपण सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे क्वांटिटी महत्त्वाची नाही तर क्वालिटी महत्त्वाची आहे. तर आपण विचार केला पाहिजे की आपल्याकडे फक्त अधिकाधिक मासे निर्यात करायचे आहेत की अधिक मूल्य निर्माण करायचे, म्हणजे अधिक आपल्याला पैसे कमवायचे आहेत. तर सर 2025-26 जर आपण सीफूड एक्सपोर्टची जी क्वांटिटी जी झाली वाढलेली आहे तर तिचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की आपलं जे ॲव्हरेज युनिट व्हॅल्यू आहे म्हणजे पर KG जे उत्पन्न आहे ते कमी झालं आहे प्रति किलो. तर हे वाढलं पाहिजे. तर साधारण पूर्वी 24-25 हे पर KG मूल्य हे 4.39 US पर KG होतं, तर तेच आता 2025-26 4.29 US पर KG झालं. तर म्हणजे उत्पादनाचं प्रमाण वाढलं असलं तरी प्रति किलो सरासरी रिअलायझेशनमध्ये किंचितशी घट झालेली आहे. म्हणून भविष्यातील धोरण हे केवळ जास्त उत्पादन असं नसावं, त्याऐवजी सुरक्षित उत्पादन आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि मूल्यवर्धित उत्पादन, त्याबरोबर विश्वासार्ह भारतीय सीफूड ब्रँड तयार होणं फार महत्त्वाचं आहे.
1: नक्कीच. मच्छीमार आणि मत्स्यपालक निर्यात सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण राहण्यासाठी प्रत्यक्षात काय करू शकतात?
0: मच्छीमार असतील किंवा मत्स्यपालक असतील तर त्यांनी रोगप्रतिबंधक जैवसुरक्षा उपाय करावेत, अनावश्यक औषधांचा वापर टाळावा, तज्ञांच्या सल्ल्याशिवाय

0: औषधं वापरू नयेत. त्याचा विथड्रॉवल पिरियड जो आहे तो काटेकोर पाळावा. पाण्याची गुणवत्ता आणि स्वच्छता राखावी. हार्वेस्ट केल्यानंतर जे टेम्परेचर कंट्रोल करायचं आहे, इमिडिएट चिलिंग करायचं असेल, बर्फ टाकावं तर ते केलं पाहिजे. मासे स्वच्छ पद्धतीने हाताळले पाहिजेत. आणि औषधं, खाद्य असेल, उपचार असेल, हार्वेस्टिंग असेल किंवा कुठला लॉट आहे याची नोंद ठेवली पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित जे आपण एक्सपोर्ट करतो जसे, तर त्याची सुरुवात ही प्रोसेसिंग प्लांटमध्ये होत नाही तर ती मत्स्यपालन केंद्र असेल किंवा समुद्र जिथे मासे पकडतो तिथल्या हाताळण्यापासून सुरुवात होते. ह्याची हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून तपासणी ही निर्यातीची जी शेवटची पायरी आहे असं म्हणतात. सुरक्षित मत्स्य उत्पादनाची सुरुवात ही मत्स्यपालन केंद्रातून किंवा बोटीवरून सुरुवात होते असं आपण.
1: आता माशांपासून प्रक्रिया उद्योग आपल्याकडे चालतात, तर या प्रक्रिया उद्योगांनी कोणत्या बाबींवरती विशेष लक्ष दिलं पाहिजे?
0: जे प्रक्रिया उद्योग आहेत म्हणजे प्रोसेसिंग प्लांट जे आहेत, तर त्यांनी स्वच्छ पाणी वापरलं पाहिजे, स्वच्छ उपकरणं राहिली पाहिजे, त्यांच्या कामगारांची सुद्धा वैयक्तिक स्वच्छता उत्तम असली पाहिजे, कच्चा माल आणि तयार माल यांची योग्य विभागणी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं पाहिजेत, फॅक्टरीचं नियमित सॅनिटेशन केलं गेलं पाहिजेत, आणि टेम्परेचर कंट्रोल त्याचं कोल्ड चेन राखणं फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर HACCP प्रमाणे जे डॉक्युमेंटेशन आहे किंवा जे केलं गेलं पाहिजे, तर ते लॅबोरेटरी टेस्टिंग असेल किंवा ट्रेसेबिलिटी आहे, तर हे सर्व केलं गेलं पाहिजे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं कागदावर असण्यापेक्षा प्रत्यक्षात त्याचं अवलंबन
1: केलं पाहिजे,
0: केलं गेलं पाहिजे.
1: बरोबर.
0: कारण प्रदेशातल्या तपासणीमध्ये कागदपत्र आणि प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया यामध्ये जर विसंगती जरी आढळली तरी त्याचा आपल्या एक्सपोर्टरच्या विश्वासावर आणि आपल्या देशाच्या विश्वासावर पण परिणाम होऊ शकतो.
1: बरोबर. आपण संपूर्ण सी फूड एक्सपोर्ट चेन हे एकदम सोप्या पद्धतीने सांगू शकता का?
0: हो, संपूर्ण जी साखळी आहे तिथे आपण समजून घेऊ शकतो. समुद्र असेल किंवा मत्स्यपालन केंद्र असेल, स्वच्छपणे मासे पकडणं, त्यानंतर त्याचं इमिडिएट चिलिंग किंवा आयसिंग करणं 1:1 रेशोमध्ये, म्हणजे मासा 1 किलो असेल तर बर्फ 1 किलो, त्याची स्वच्छ वाहतूक केली गेली पाहिजे, प्रोसेसिंग करताना काटेकोर नियम पाळले गेले पाहिजे, HACCP आधारित जे कंट्रोल्स आहेत तर ते पाळले गेले पाहिजे. त्याच्यानंतर लॅबोरेटरी टेस्टिंग आहेत, कोल्ड चेन जी आहे ती -18 डिग्री सेल्सिअस, मग ते कोल्ड स्टोरेज असेल किंवा शिपमेंट असेल, कंटेनर असेल, तर सर्व ठिकाणी -18 डिग्री सेल्सिअस तापमान राखलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये त्याचं ट्रेसिबिलिटी आणि इतर डॉक्युमेंटेशन आहे आणि जे आवश्यक सर्टिफिकेशन आहे, सर हेल्थ सर्टिफिकेट असेल किंवा इतर कुठलं सर्टिफिकेट असेल, तर ते तयार करणं आणि योग्य प्रमाणे निर्यात करणं, याच्यातला एकही जरी स्टेप जर कुमकुवत झाली तर त्याचा पूर्ण व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. म्हणून आपण म्हणतो की कोल्ड चेन हीच सी फूडची सेफ्टी मानली जाते.
1: बरोबर. भारतासाठी पुढच्या काळात कोणत्या प्रकारच्या सी फूड एक्सपोर्ट स्ट्रॅटेजीची गरज आहे?
0: भारताकडे मोठी मत्स्यसंपत्ती आहे, मोठा समुद्र किनारा आहे, कुशल मनुष्यबळ सुद्धा आहे आणि प्रक्रिया उद्योग आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सुद्धा आहे. त्यामुळे निश्चितच आपल्याला ही संधी ही मोठी आहे. पण भविष्यातली स्पर्धा ही फक्त उत्पादनावर होणार नाही, तर ती अन्नाच्या सुरक्षतेवरती, क्वालिटीवरती आणि ट्रेसेबिलिटी आणि कन्सिस्टन्सी याच्यावरती, सातत्य ह्याच्यावरती राहील. म्हणजे सातत्य तिथे तो उत्तम दर्जाचा माल भेटतो की नाही याच्यावरती,
1: याच 3 गोष्टी सातत्याने पाहिल्या जातील.
0: म्हणून भारताने केवळ लो कॉस्ट सप्लायर म्हणजे कमी किमतीमध्ये आपण मासा इतरांपेक्षा कमी किमतीने पुरवतो असं न होता उत्तम दर्जाचा मासा पुरवतो असं आपली ही बाजारपेठ, जागतिक बाजारपेठ आपली ओळख ही तयार केली गेली पाहिजे.
1: बरोबर. शेवटी मच्छीमार, मत्स्यपालक तसंच प्रक्रिया उद्योग आणि निर्यातदारांना आपण काय सांगू इच्छिता?
0: मच्छीवर बांधवांना असं सांगू की मासा पकडल्यानंतर वेळ वाया घालू नका, त्वरित त्याचं आयसिंग करा, स्वच्छ प्रकारे त्याच्या हाताने केली गेली पाहिजे. तर मत्स्यपालकांना म्हणजे ॲक्वाकल्चरवाल्यांसाठी आपण सांगू शकतो की औषधांचा विचारपूर्वक वापर करा, तज्ञांचा सल्ला घ्या आणि विथड्रॉवल पिरियड त्याचा योग्य प्रमाणे पाळा आणि अनधिकृत जे औषधं आहेत त्याच्यापासून दूर राहायला पाहिजे. आणि प्रक्रिया उद्योग म्हणजे जे प्रोसेसिंग करणार आहे त्याने HACCPला कर्ज केवळ हे फक्त डॉक्युमेंटेशन करायचं आहे असं न समजता ते प्रत्यक्ष त्या HACCPच्या प्लॅनप्रमाणे
1: फूड सिस्टीम
0: जी आहे ती काळजी घेतलं पाहिजे. निर्यातदारांनी जो ज्या देशात आपण माल पाठवत आहोत त्या देशाचे सर्व नियम समजून घेतले पाहिजेत. त्यांनी त्याच्या नियमाप्रमाणे आपलं माल आहे की नाही, आपलं डॉक्युमेंटेशन आहे की नाही, आपलं लॅबोरेटरीचं टेस्टिंग आहे की नाही, हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणून सर्वांनी आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की निर्यातीपूर्वी तपासणीपेक्षा उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावरती आपण पहिलं म्हटल्याप्रमाणे मासे काढल्यापासून एक्सपोर्ट करेपर्यंत सगळं प्रतिबंधात्मक नियंत्रण, उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावरती प्रतिबंधात्मक निर्णय हे असणं फार महत्वाचं आहे.
1: नक्कीच.
0: एका वाक्यात सांगायचं सुरक्षित मासे आणि गुणवत्तापूर्वक मासे आणि गुणवत्तापूर्ण मासे म्हणजे मजबूत भारतीय निर्यात होईल. आपल्या सागराची समृद्धी जगाच्या बाजारपेठेत जर पोहोचवायची असेल तर प्रत्येक माशाबरोबर आपण गुणवत्ता पाठवूया, सुरक्षितता पाठवूया आणि विश्वास पाठवूया.
1: नक्कीच. तर मंडळी, मासे निर्यात करताना कोणती काळजी घ्यायची आणि त्याबाबत काय काय गोष्टी करायच्या याविषयी आता आपण चर्चा केली, त्यावरून तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील. त्यांचं काटेकोरपणे पालन करा, म्हणजे ही जी निर्यात आहे ती तुम्ही चांगल्या

0: पद्धतीने करून त्यापासून आर्थिक नफा नक्कीच मिळवू शकाल. सर, तुम्ही इथे आलात आणि याबाबतची खूप चांगली माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व मच्छीमार बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
1: धन्यवाद. नमस्कार.
2: सागरी मासेमारी निर्यातीमधील गुणवत्ता आणि निर्यातीसमोरील आव्हानं ही प्राध्यापक सचिन साटम यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, या मुलाखतीबरोबरच आजचा आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.

0: श्रोते हो, स्वप्न मोठी असतील तर त्यांना दिशा देणारा हातही तितकाच महत्वाचा. ग्रामीण तरुणांना संधी, महिलांना स्वावलंबन आणि समाजाला विकासाची नवी दिशा देणाऱ्या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी सांबरे यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात.
1: जेव्हा इथल्या स्थानिक तरुणांना जागेवर रोजगार मिळेल, जर या मातीतून नोकरी लागली, प्रशासनामध्ये विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट आहे, त्यांना फक्त दिशा देण्याचं काम आपण केलं पाहिजे. हे काम सगळं बदलायचं आपल्याला. आपल्याला आपला माणूस आपल्याकडे काम करणारी लोक आली पाहिजे. त्या दृष्टीने व्यवसायामध्ये आपली माणसं कशी पुढे जातील, आपण एकमेकांचे हात पकडून पुढे घेतलं पाहिजे आणि यशाच्या दिशेने जायला पण आपण एकमेकाला साथ दिली पाहिजे. आणि हे बदलायला वेळ लागणार नाही. आज 2026 आहे, 30 पर्यंत बऱ्यापैकी कोकण बदललेलं असेल.
0: श्रोते हो, ही मुलाखत आपण ऐकणार आहोत शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर. संवादिका आहेत अनघा योगेश मगदुम आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. श्रोते हो, ही मुलाखत ऐकण्यासाठी ट्यून करा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 kHz वर किंवा 101.5 MHz या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 8:00 जपान इथं आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 विषयी विशेष कार्यक्रम चिअर फॉर भारत आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
3: विसाव्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 विषयी विशेष कार्यक्रम चिअर भारत हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू.
4: पर आधारित विशेष कार्यक्रम चिअर फॉर भारत

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:29 झालेली आहेत. ठीक 8 वाजता आपण ऐकूयात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना पीएफ खातं बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय। यूपीआय व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम। परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला। लोकसंख्या नियंत्रणाचे उपक्रम आणि संतती नियमनासाठी दिलं जाणारं प्रोत्साहन बंद करण्याची प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस। आणि चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर। आणि आता बातम्या विस्तारानं। 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत पैसे जमा करणं केंद्र सरकारनं बंधनकारक केलं आहे। यापूर्वी 15,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांसाठी हे बंधन होतं।

0: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
1: अप टू 25,000 रुपीज पर मंथ कंपल्सरी पीएफ मे पार्टिसिपेशन करना पडेगा. अबव 25,000 रुपीज पर मंथ वैसे भी वॉलंटरीली कोई भी पार्टिसिपेट कर सकता था पीएफ में, यानी पीएफ अकाउंट खुलवा सकता था. 25,000 से ज्यादा अगर है तो वैसे भी खुलवा सकता था वॉलंटरी, और अब ये हुआ कि 25,000 से नीचे तक कंपल्सरी पीएफ अकाउंट खुलवाना पड़ेगा.
0: जवळपास 12 वर्षाने केंद्र सरकारनं ही किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे. यामुळे 51 लाख कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विविध लाभ मिळणार आहेत. या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम पीएफ खात्यामध्ये जमा केली जाईल, तितकीच रक्कम त्यांच्या नियोक्त्याला त्या खात्यामध्ये भरावी लागेल. मोठ्या व्यापाऱ्यांना 2,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय मागे घेणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. यूपीआयची यंत्रणा मजबूत करण्यासाठी, त्याची सुरक्षा कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. अमेरिकेच्या दबावाखाली हा निर्णय घेतल्याचा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. केंद्रीय अर्थमंत्रालयानं हा दावा फेटाळून लावला आहे. देशातली यूपीआय यंत्रणा सक्षम स्वयंपूर्ण करण्यासाठी भारतानं स्वतंत्रपणे हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी केले जाणारे प्रयत्न बंद करावेत, संतती नियमनासाठी दिलं जाणारं प्रोत्साहन अनुदान बंद करावं, 2 पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना अपात्र ठरवण्याची कारवाई बंद करावी अशी शिफारस प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं केली आहे. द घोस्ट ऑफ पॉप्युलेशन पास्ट हाऊ पॉप्युलेशन कंट्रोल परसिस्ट इन इंडिया हा अहवाल परिषदेनं प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार सध्या देशाचा प्रजनन दर 1.9% इतका कमी झाला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश वगळता इतर राज्यांमध्ये हा दर 1.6% इतका आहे. उत्तर युरोपामध्ये हा दर 1.5%, तर अमेरिकेमध्ये 1.6% इतका आहे. ॲप आधारित कॅब आणि टॅक्सी कंपन्यांनी राईड बुकिंगपूर्वी चालकाला आगाऊ टीप देण्याचे पर्याय थांबवण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. ही पद्धत दिशाभूल करणारी तसंच अन्यायकारक असल्याचं ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी आज सांगितलं. जोपर्यंत ग्राहक टीप देत नाहीत तोपर्यंत राईड उपलब्ध करू दिली जात नसल्याच्या तक्रारी प्राधिकरणाकडे प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं चालकांसाठी आगाऊ टीप देण्यासह विविध अन्यायकारक व्यावसायिक पद्धतींसाठी रॅपिडोवर 10 लाखांचा दंड ठोठावल्याच्या पार्श्वभूमीवर आज हे आदेश दिले आहेत. सोन्याच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगचं शुल्क BIS अर्थात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डनं वाढवलं आहे. सोन्याच्या दागिन्यांसाठी आता 45 ऐवजी 75 रुपये शुल्क द्यावं लागेल. तात्काळ हे दर लागू झाले आहेत. चांदीच्या दागिन्यांसाठी पूर्वीप्रमाणेच 35 रुपये शुल्क द्यावं लागेल. स्वच्छता ही सेवा 2026 मोहिमेचा प्रारंभ आज केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी केला. स्वच्छतेत सहभाग, स्वच्छ भारत विकसित भारत ही या मोहिमेची संकल्पना आहे. या अंतर्गत सार्वजनिक स्थळांचं परिवर्तन, स्वच्छ शाळा, सफाई मित्र सुरक्षा आणि सन्मान शिबिर, स्वच्छतेसाठी जनभागीदारी आणि स्वच्छतेतून समृद्धी असे उपक्रम राबवले जाणार आहेत. 1 ऑक्टोबर रोजी 1 दिन 1 घंटा आणि 1 सात या उपक्रमांतर्गत देशात एकाच वेळी स्वयंस्फूर्तीनं श्रमदान आणि स्वच्छता मोहिमा राबवल्या जातील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर झाला आहे. प्रदीर्घ आणि समृद्ध अभिनय कारकिर्दीत भारतीय चित्रपट सृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल 2024 फाळके पुरस्कारासाठी निवड समितीनं त्यांच्या नावाची शिफारस केली होती. येत्या 22 तारखेला गुजरातमध्ये केवडिया इथं होणाऱ्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. कोकणी भाषक कुटुंबात जन्माला आलेल्या अनंत नाग यांनी हिंदी मराठी इंग्रजी

0: जिसं विविध भाषांमधल्या 250 पेक्षा जास्त चित्रपटांमधून कामं केली आहेत. यामध्ये मोठी संख्या कन्नड चित्रपटांची आहे. त्यासाठी कन्नड चित्रपटसृष्टीचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. हिंदीमध्ये अंकुर, निशांत, मंथन, कोंडुरा, गहराई, कलयुग, युवा, इंग्रजीमध्ये स्टंबल, तर मराठीमध्ये अनाहत इत्यादी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. त्यांना फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनंत नाग यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांचा सहज सुंदर अभिनय, त्यातलं वैविध्य आणि गुणवत्ता यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीवर त्यांनी आपला खोल ठसा उमटवला आहे. त्यांच्यासारख्या कलाकाराला हा सन्मान मिळाल्याचा आनंद होतोय असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. 3 लाख रुपयापेक्षा कमी मूल्याच्या निर्यातीसाठी RCMC म्हणजे नोंदणी तथा सदस्यता प्रमाणपत्र सादर करण्याची अट सरकारनं शिथिल केली आहे. छोट्या निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसंच टपाल किंवा कुरिअरद्वारे निर्यातीवरचा बोजा कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योगांना तसंच स्टार्टअप्सना या निर्णयाचा फायदा होईल. 3 लाख रुपयांच्या पुढे निर्यात गेल्यास निर्यातदारांना संबंधित निर्यात प्रोत्साहक मंडळ किंवा कमोडिटी बोर्डाचं सदस्यत्व घेता येईल. शिवसेनेचं मूळ पक्षचिन्ह आणि मूळ पक्षाचं नाव कोणत्याही गटाला न देता त्यांना स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवायला सांगण्याचा पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगासमोर उपलब्ध होता. बाळासाहेबांचा वारसा न सांगता त्यांना स्वबळावर निवडणूक लढवायला सांगायला हवी होती असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती जॉय मल्ले बागची यांनी आज नोंदवलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ले बागची आणि व्ही मोहना यांनी पीठापुढे एकनाथ शिंदे यांच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ नीरज कौल यांनी आज युक्तिवाद पुढे सुरू केला. बहुमत असलेल्या आमदारांवर अपात्रतेची प्रक्रिया प्रलंबित असताना राजकीय पक्षाची मालकी निश्चित करण्यासाठी विधिमंडळातलं बहुमत ही सुरक्षित चाचणी मानता येईल का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला केला. राष्ट्रीय पक्षात बहुमताचं महत्व यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं असून याबाबतीत निवडणूक आयोगानं ते तत्व लागू केलं आहे असं ते म्हणाले. बहुमताच्या वेगवेगळ्या चाचण्यांना मर्यादा आहेत असं त्यांनी सांगितलं. त्यावर जर या चाचण्यांना मर्यादा असतील तर वेगळा पर्याय उपलब्ध आहे असं न्यायमूर्ती बागची म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना PF खातं बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. UPI व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम. परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला. लोकसंख्या नियंत्रणाचे उपक्रम आणि संतती नियमनासाठी दिलं जाणारं प्रोत्साहन बंद करण्याची प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस. आणि चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:40 झाली आहेत.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: बदला बदला सवय बदला.
5: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
4: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
1: श्रोतो, आता जय जय गौरी शंकर या नाटकातलं पद ऐकवते. रचना विद्याधर गोखले यांची, संगीत वसंत देसाई यांचं आणि गायक स्वर आहे प्रसाद सावकार यांचा.

प्रसाद सावकार यांनी गायलेलं जय जय गौरी शंकर या नाटकातलं पद आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 9:30 समाचार संध्या, 9:00 News@9 ही बातमीपत्र, तर 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय आहे. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूही जीवन में।
2: नमस्कार नमस्कार श्रोते हो, रजनीगंधा या कार्यक्रमात मी पूर्वा आपलं स्वागत करते। काय श्रोते हो, गणपती बाप्पांच्या आरत्या आणि नातेवाईक मित्रमंडळी यांच्या घरचं गणपती दर्शन घेणं सुरू आहे ना, त्याच्या जोडीला आकाशवाणीचे कार्यक्रमसुद्धा ऐकत असालच। सोमवार ते शुक्रवार दररोज रात्री 10 वाजता जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा आम्ही आपल्याकरता घेऊन येत असतो। आजही काही नोकझोकवाली गाणी खास आपल्याकरता।

आशा भोसले यांनी गायलेली ही रचना होती शकील बदायूनी यांची. साहब बीबी और गुलाम या चित्रपटातला संगीत होतं हेमंत कुमार यांचं.

मोहम्मद रफी यांनी गायलेली हसरत जयपुरी यांची रचना आपण ऐकलीत. आरजू या चित्रपटासाठी संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी ऐकूया रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे यांच्याकडून आलेलं एक निवेदन. सुनील कुमार गणपतलाल वर्मा वय वर्ष 23 राहणार बिचपुडी देवीपुरा बिचपुडी तालुका शहापूर जिल्हा जयपूर राजस्थान. इथून सुनील कुमार गणपतलाल वर्मा हे दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 12:40 दरम्यान ईश्वर ढाबा हातखंबा तालुका जिल्हा रत्नागिरी या ठिकाणाहून बेपत्ता झालेले आहेत. सुनील कुमार गणपतलाल वर्मा वय 23 राहणार बिचपुडी देवीपुरा राज्य राजस्थान. मोबाईल नंबर 90 21 99 66 41. शिक्षण 12वी. धर्म हिंदू. जात चांभार. उंची 5 फूट 5 इंच. चेहरा उभा. रंग गोरा. केस काळे थोडे मोठे. बांधा मध्यम. दाढी मिशी वाढवलेली. मानेवर डाव्या साईडला मा असं गोंदवलेलं आणि उजव्या हातावर गोल बारीक डिझाईनमध्ये गोंदवलेलं आहे. अंगात काळ्या रंगाचा टी शर्ट आणि त्यावर पिवळ्या रंगाचा आडवा पट्टा. मेहंदी कलरची जीन्स पॅन्ट असं आहे. घरातून निघताना त्याच्याजवळ एक कपड्याची बॅग, त्यात कपडे आणि थोडे पैसे आणि 1+ कंपनीचा मोबाईल, त्यात जिओ कंपनीचं सिम. त्याचा नंबर 90 21 99 66 41 असा आहे. तरी अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास ग्रामीण पोलीस ठाणे रत्नागिरी या ठिकाणी संपर्क साधावा. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे यांच्याकडून आलेलं निवेदन आपण ऐकलं. रजनीगंधा कार्यक्रमात पुढे जाऊया.

0: दोस्ती या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं मोहम्मद रफी यांनी. मजरूह सुलतानपुरी यांची रचना संगीतबद्ध केली होती लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.
1: श्रोते हो, स्वप्न मोठी असतील तर त्यांना दिशा देणारा हातही तितकाच महत्वाचा. ग्रामीण तरुणांना संधी, महिलांना स्वावलंबन आणि समाजाला विकासाची नवी दिशा देणाऱ्या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी सांबरे यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात.
2: जेव्हा इथल्या स्थानिक तरुणांना जागेवर रोजगार मिळेल, जर या मातीतून नोकरी लागली, प्रशासनामध्ये विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट आहे, त्यांना फक्त दिशा देण्याचं काम आपण केलं पाहिजे. हे काम सगळं बदलायचं आपल्याला. आपल्याला आपला माणूस हा आपल्याकडे काम करणारी लोक आली पाहिजे. त्या दृष्टीने व्यवसायामध्ये आपली माणसं कशी पुढे जातील, आपण एकमेकाचे हात पकडून पुढे घेतलं पाहिजे आणि यशाच्या दिशेने जायला पण आपण एकमेकाला साथ दिली पाहिजे. आणि हे बदलायला वेळ लागणार नाही. आज 2026 आहे, 30 पर्यंत बऱ्यापैकी कोकण बदललेलं असेल.
1: श्रोते हो, ही मुलाखत आपण ऐकणार आहोत शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर. संवादिका आहेत अनघा योगेश मगदुम आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. श्रोते हो, ही मुलाखत ऐकण्यासाठी ट्यून करा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर किंवा 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: श्रोते हो, शनिवारी 19 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विनोद वांगणकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
4: जवळजवळ 25-26 नाटकांमध्ये मी काम केलेलं आहे आणि रत्नागिरी जवळच्या गावागावांमध्ये जी हौशी नाट्य संस्था असतात त्या लोकांना आम्ही प्रकाश योजना, पार्श्वसंगीत ह्या सेवा आम्ही नाममात्र किमतीमध्ये पैशामध्ये त्यांना सेवा दिलेल्या आहेत, जेणेकरून आपल्या गावातल्या इतर जवळच्या गावातले लोकांना नाटक हा विषय
5: नाटक घडत राहो
4: याच्यासाठी आम्ही त्यांना सहाय्य केलेलं आहे.
3: तेव्हा नक्की ऐका शनिवारी 19 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरातली ही रचना होती असली नकली या चित्रपटातली. गीतकार हसरत जयपुरी, संगीतकार शंकर जयकिशन. श्रोतेहो, हिंदी चित्रपटांमध्ये अनेक विषय असतात. स्टोरी टेलिंग म्हणजेच गोष्ट सांगणं, याबरोबरच चित्रपटामध्ये खिळवून ठेवण्याकरता अनेक गोष्टींचा समावेश असतो. त्यातलीच एक म्हणजे सुमधूर संगीताने सजलेली गाणी. अशीच काही गाणी मी आपल्याकरता आज घेऊन आले होते. याच संगीताच्या अदृश्य दोरीने तुम्ही आम्हीही बांधले आहोत. आजच्या कार्यक्रमापुरतं इतकंच. पूर्वाला द्या निरोप. नमस्कार.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन में।
2: रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोते हो, आता वेळ झाली शास्त्रीय संगीताची। आजच्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये विदुषी शुभा मुद्गल यांनी गायलेला राग श्यामकल्याण आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत। त्यांना तबला साथ केले कुलभूषण भार्गव यांनी आणि हार्मोनियम साथ मेहमूद ढोलपुरी यांची। ऐकूया विदुषी शुभा मुद्गल यांनी गायलेला राग श्यामकल्याण।

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये विदुषी शुभा मुद्गल यांनी गायलेला राग श्यामकल्याण आपण ऐकलात. त्यांना तबला साथ होती कुलभूषण भार्गव यांची, हार्मोनियम साथ मेहमूद ढोलपुरी यांची. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 11 वाजता हिंदीतून तर 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.